सुप्रभात, नमस्कार. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतो, आज सोमवार, भारतीय सौर 18 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 8 जून 2026. सकाळचे 5:57 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करूयात. ऐकूयात मंगलध्वनी.

एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करूयात वाद्यसंगीताने.

0: FM बँड 101 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन EIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळचे 6:05 झाले आहेत. दिवसाची सुरुवात करूयात चांगल्या विचाराने, चिंतन या कार्यक्रमाने. कार्यक्रमात आज ऐकूयात सार्थकता याविषयी सुरेखा पाटील यांचे विचार.
1: सार्थकता. मानवी जीवन केवळ जन्म, वाढ आणि मृत्यू एवढ्यापुरते मर्यादित नसते. त्या जीवनाला अर्थ, दिशा आणि उद्दिष्ट असणे आवश्यक असते. व्यक्ती आपल्या कृतींमधून, विचारांमधून आणि ध्येयामधून जेव्हा जीवनाला अर्थ देते तेव्हा त्या अवस्थेला सार्थकता असे म्हणतात. जीवनातील समाधान, आनंद आणि यश यांची खरी गुरुकिल्ली म्हणजे सार्थकता होय. पैसा, पद आणि प्रतिष्ठा मिळवणे महत्वाचे असले तरी अंतकरणाला समाधान मिळाले नाही तर जीवन अपूर्ण वाटते. म्हणूनच सार्थकतेचा विचार मानवी अस्तित्वाच्या केंद्रस्थानी मानला जातो. सार्थकता म्हणजे अर्थपूर्णता, उपयुक्तता आणि मूल्यपूर्णता. व्यक्तीने केलेली कृती स्वतःसाठी तसेच इतरांसाठी हितकारक ठरली तर ती कृती सार्थक मानली जाते. जीवनातील प्रयत्न, संघर्ष, नाती आणि कर्तव्ये यांना सकारात्मक परिणाम मिळाल्यास जीवन अधिक अर्थपूर्ण बनते. सार्थकता ही बाह्य यशावर अवलंबून नसून अंतर्गत समाधानाशी निगडीत असते. एखादे छोटे कार्य सुद्धा मनापासून केले आणि त्यातून इतरांना मदत झाली तर ते अत्यंत महत्वाचे ठरते. सार्थकतेचे स्वरूप व्यक्तीनुसार बदलते. प्रत्येकाच्या आयुष्याची ध्येये वेगळी असतात, त्यामुळे समाधानाची जाणीवही वेगवेगळी असते. कुणाला कुटुंबाची सेवा करण्यार्थ अर्थ वाटतो, कुणाला समाजकार्यात, तर कुणाला ज्ञान साधनेत. ध्येयपूर्ण जीवन, मूल्याधिष्ठित कृती आणि अंतकरणातील समाधान हे सार्थकतेचे मुख्य आधार आहेत. जीवनात सार्थकता नसेल तर माणूस दिशाहीन होतो. कितीही संपत्ती किंवा सुविधा असल्या तरी मनात पोकळी निर्माण होते. सार्थकता व्यक्तीला प्रेरणा देते, संघर्षाला सामोरे जाण्याची शक्ती देते आणि जगण्याला आनंदी बनवते. व्यक्ती जेव्हा स्वतःच्या क्षमतांचा विकास करते, स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मेहनत घेते आणि नैतिकतेने वागते तेव्हा तिला आपल्या जीवनाचे समाधान मिळते. स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवणे हे देखील एक मोठी सार्थकता आहे. कौटुंबिक जीवनात प्रेम, सहकार्य, त्याग आणि जबाबदारी या भावनांमुळे घर आनंदी राहते. पालकांनी मुलांना चांगले संस्कार देणे किंवा मुलांनी पालकांची सेवा करणे यातून जीवनाला अर्थ प्राप्त होतो. समाजासाठी केलेले कार्य, गरजूंना मदत, पर्यावरणाचे रक्षण आणि शिक्षणाचा प्रसार यामुळे व्यक्तीला आपले जीवन इतरांसाठी उपयुक्त ठरल्याची जाणीव होते आणि हीच खरी सार्थकता आहे. व्यावसायिक जीवनातही काम हे केवळ उपजीविकेचे साधन नसते, ते समाजाला काहीतरी देण्याची संधी असते. प्रामाणिकपणे काम करून इतरांचे जीवन सुलभ करणे यातून समाधान मिळते. सत्य, अहिंसा, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सेवा या मूल्यावर उभारलेले जीवन अधिक अर्थपूर्ण ठरते. मूल्यांशिवाय मिळालेले यश तात्पुरते असते, परंतु मूल्यांवर आधारलेले कार्य हे दीर्घकाळ स्मरणात राहते. सार्थकता मिळवण्यासाठी स्पष्ट ध्येय निश्चित करणे, स्वतःच्या क्षमतांची ओळख करून घेणे, इतरांसाठी काहीतरी करण्याची वृत्ती ठेवणे, सकारात्मक विचार करणे आणि अपयशातून शिकणे आवश्यक आहे. आधुनिक काळात भौतिक अपेक्षा आणि स्पर्धेमुळे लोक समाधान विसरतात. अशा वेळी अंतर्मुख होऊन खरे समाधान कशात आहे हे समजून घेणे गरजेचे ठरते. सार्थक जीवन जगणारी व्यक्ती बाह्य परिस्थिती कशीही असली तरी आनंदी राहते, कारण तिच्या मनात आपल्या कार्याबद्दल समाधान असते. उलट जीवनात उद्दिष्ट नसल्यास निराशा आणि तणाव वाढतो. म्हणूनच जीवनाला अर्थ देणारी दिशा शोधणे अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात, सार्थकता ही जीवनाची आत्मा आहे. ती व्यक्तीला

0: योग्य दिशा देते, समाधान देते आणि इतरांसाठी उपयुक्त बनवते. आपण जे काही करतो त्यातून स्वतःबरोबरच समाजाचाही विचार केला तर जीवन खऱ्या अर्थाने सार्थक ठरते.
1: श्रोते हो, आत्ताच आपण सार्थकता याविषयी सुरेखा पाटील यांचे विचार ऐकलेत चिंतन या कार्यक्रमामधून. याबरोबरच चिंतन हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:10 झाली आहेत. सकाळच्या या निसर्गरम्य वातावरणात आनंद घेऊयात भक्तीसंगीत या कार्यक्रमाचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये टीके जाधव यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

श्रोते हो, आपण आनंद घेत आहात भक्ती संगीत या कार्यक्रमाचा आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. भक्ती भक्ती म्हणजे ईश्वराप्रती किंवा एखाद्या ध्येयाप्रती असलेली नितांत श्रद्धा, प्रेम आणि संपूर्ण समर्पण. श्रोते हो, भज या संस्कृत धातूपासून भक्ती हा शब्द बनला.

ज्याचा अर्थ सेवा सेवा करणे आणि शरण जाणे असा होतो. अहंकार बाजूला ठेवून देवाला किंवा गुरुला शरण जाणे म्हणजेच भक्ती होय. ईश्वरावर निस्वार्थ प्रेम करणे आणि त्याच्या अस्तित्वावर दृढ विश्वास ठेवणे म्हणजे भक्ती होय. तर कार्यक्रमात आता ऐकूयात देवकी पंडित यांच्या स्वरामध्ये गौरी कुलकर्णी यांची भक्तिरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

श्रोते हो, भक्ती ही केवळ मंदिरातील पूजा किंवा मंत्रपठण मर्यादित नाही. संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांसारख्या संतांनी प्रेमळ भक्तीला अधिक महत्त्व दिले आहे. भक्तीच्या मार्गाने माणसाचे मन निर्मळ होते आणि जीवन जगण्यास सकारात्मकता प्राप्त होते. तर कार्यक्रमात आता ऐकूयात उषा मंगेशकर यांच्या स्वरात संत रामदास स्वामी यांची भक्तिरचना. संगीत आहे उषा मंगेशकर यांचं.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत अजित कडकडे यांच्या स्वरात संत शिवदासस्वामी यांची भक्तिरचना, संगीत होतं विलासबुवा पाटील यांचं. याबरोबरच भक्तिसंगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण FM बँड 101.1 MHz. श्रोते, आता सकाळचे 6:35 झाले आहे. आता जाणून घेऊया आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा.

श्रोते हो, रूपरेषेनंतर 6:40 कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात जनावरांचा उष्माघातापासून बचाव याविषयी घरगुती उपाय याचा भाग 3 आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्य आणि धनसंपदा कार्यक्रम, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7 देशभक्तीपर गीत आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. 7:25 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात नेहा राजपाल, शैलेश रानडे, अवधूत गुप्ते, वैशाली सामंत आणि ऋषिकेश कामेकर यांच्या स्वरातील काही निवडक गीत आपण ऐकू शकाल. सकाळी 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होईल. 8:15 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. आज या कार्यक्रमात मिलिंद इंगळे, नरेंद्र आणि अवधूत गुप्ते यांच्या स्वरातील काही निवडक गीत आपण ऐकू शकाल. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 8:40 गदल संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात आशा भोसले, पंकज उदास आणि गुलाम अली यांच्या स्वरातील काही निवडक गझल आपण ऐकू शकाल. सकाळी 9 राष्ट्रीय विद्यार्थी सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. हे कार्यक्रम आपण सकाळी 10 ऐकू शकाल. सकाळी 10 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत गुंजन आपण ऐकू शकाल. आज ह्या कार्यक्रमात आता होती गेली कुठं, हमाल दे धमाल, ऐकावे ते नवलच, खरं कधी बोलू नये, मामला पोरीचा आणि नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील काही निवडक गीत आपण ऐकू शकाल. सकाळी 10:00 सकाळी 10:30 भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकू शकाल. लेखक आहेत आशा बगे आणि अभिवाचक सर आहे जयश्री पुराणिक यांचा. भाग 3 10:45 लोकसंगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात देवीदास गड्डमोर आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीत आपण ऐकू शकाल. सकाळी 11 प्रायोजित कार्यक्रम NCERT उमंग आपण ऐकू शकाल. 11:30 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. आज या कार्यक्रमात अल्बमगीत, भावगीत, गझल, हिंदी भक्तिगीत आणि पोवाडा आपण ऐकू शकाल. सकाळी 11:30

49 मिनिटांनी जिल्हा वार्तापत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित होईल. दुपारी 3 वाजता प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी युवावाणी हा कार्यक्रम प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित होतील. रात्री 7:30 आमचं शेत आमचं शिवार या कार्यक्रमात सोयाबीन बीज उत्पादन काळजी गरज आणि संधी याविषयी अवंता दावलबाजी सहाय्यक कृषी अधिकारी यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. रात्री ठीक 7:30 रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकू शकाल. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित करू. 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू आणि दुपारी 1 वाजल्यापासून राष्ट्रीय विद्यार्थी सेवेचे प्रसारण आपण ऐकू शकाल. आम्ही ते आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:00

0: आणि महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित होतील. रात्री 7:30 आमचं शेत आमचं शिवार या कार्यक्रमात सोयाबीन बीज उत्पादन काळजी गरज आणि संधी याविषयी अवंता दावलबाजी सहाय्यक कृषी अधिकारी यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. रात्री ठीक 7:30 रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकू शकाल. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित करू. 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होईल. रात्री 11:00 राष्ट्रीय हिंदी बातमीपत्र आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित होईल. आणि रात्री ठीक 11:10 केंद्र सरकारच्या 12व्या वर्षपूर्ती निमित्ताने वृत्तसेवा विभागातर्फे सादर होणारी विशेष मालिका आपण ऐकू शकाल. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून ही मालिका आम्ही सहक्षेपित करू. आणि आपली आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री ठीक 11:45. श्रोते हो, हे होते आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे कार्यक्रम. पुढील उद्घोषणा काही क्षणात. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचा कृषी सल्ला.
1: कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आणि शेतकरी बंधू भगिनींना आनंद गोडबोलेचा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमाअंतर्गत आता ऐकूया जनावरांच्या उष्माघातावरील घरगुती आणि आयुर्वेदिक उपचार याविषयीचा कृषी सल्ला. उन्हाळ्यासाठी विशेष आयुर्वेदिक पेय जनावरांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि थंडावा राखण्यासाठी ही पेये अत्यंत उपयुक्त ठरतात. धने आणि खडीसाकर मिश्रण 50 ग्रॅम धने पावडर आणि 100 ग्रॅम खडीसाकर 1 लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी जनावरांना पाजावे. धने हे निसर्गतः थंड असून त्यामुळे जनावरांच्या पोटातील जळजळ कमी होते. गुळ, लिंबू, मीठ पाणी, नैसर्गिक ORS, 10 लिटर पाण्यात 200 ग्रॅम गुळ, 2-3 लिंबांचा रस आणि चिमूटभर मीठ मिसळून दिवसातून 2 वेळा द्यावे. यामुळे शरीरातील क्षारांचे प्रमाण इलेक्ट्रोलाइटिस संतुलित राहते. जनावर सुस्त पडत नाही. आमसुलाचे कोकम पाणी 5-10 आमसूल पाण्यात भिजवून त्याचे पाणी पाजल्यास रक्तातील उष्णता कमी होण्यास मदत होते. शरीराचे तापमान नियंत्रित करणारे उपचार कोरफडीचा वापर. रोज 10-150 ग्रॅम कोरफडीचा गर जनावरांना खायला द्यावा. कोरफड ही उत्तम शीतली कुलंट असून ती उष्णतेमुळे होणारा दाहा कमी करते. कच्चा कांदा आणि कापूर. जर जनावराला उन्हाचा तडाखा बसला असेल तर त्याला कच्चा कांदा ठेचून खाऊ घालावा. गोठ्यात भीमसेनी कापूर जाळल्याने वातावरण शुद्ध आणि थंड राहण्यास मदत होते. चंदन किंवा वाळा. पाण्याचा हौद असेल तर त्यात वाळ्याची वेटीवर मुळे टाकून ठेवावीत. वाळ्याचे पाणी प्यायल्याने जनावरांना नैसर्गिक थंडावा मिळतो. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तातडीचे उपाय. जर जनावर जीभ बाहेर काढून थापा टाकत असेल किंवा खूप लाळ गाळत असेल तर काही आयुर्वेदिक प्रथमोपचार करावेत. ते याप्रमाणे: डोक्यावर थंड पाणी. जनावरांच्या कपाळावर आणि डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. कच्च्या कैरीचे पन्हे 2-3 कच्च्या कैऱ्या भाजून त्याचा गर पाण्यात मिसळून जनावरांना पाजावा. हे उष्माघातावर रामबाण औषध मानले जाते. हळद आणि मोहरीचे तेल. उष्णतेमुळे त्वचेला त्रास होत असेल तर हळद आणि मोहरीचे तेल एकत्र करून अंगाला लावावे. आहारामध्ये करावयाचे बदल. शेतावरी चूर्ण. दुभत्या जनावरांना दररोज 20 ग्रॅम शेतावरी चूर्ण दिल्यास उष्णतेमुळे दुधात होणारी घट रोखता येते. बडीशोप आणि जिरे. 50 ग्रॅम बडीशोप आणि 20 ग्रॅम जिरे पूड चाऱ्यातून दिल्यास जनावरांची पचनशक्ती उत्तम राहते आणि शरीरात उष्णता साठत नाही.
0: श्रोते, आताच आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण.

0: आता 6 माफ करा, आता सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आरोग्य आणि धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आणि शेवटचा. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
2: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय ऐकले. या भागात आपण पावसाळ्यात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचं महत्व याविषयी माहिती ऐकणार आहोत. पावसाळा ऋतू म्हटला की मन प्रसन्न करणारा हिरवागार निसर्ग डोळ्यासमोर उभा राहतो, पण प्रत्यक्षात मात्र या ऋतूत शरीर आणि मन या दोन्हीवरती काहीसा विपरीत परिणाम होत असतो. शारीरिक अनारोग्याचा परिणाम कौटुंबिक सुखावर होतो, मन देखील त्यामुळे दुःखी कष्टी राहतं. म्हणूनच पावसाळा अनुभवण्याच्या आधी शरीर आणि मन तंदुरुस्त असायलाच हवं. हे महत्व कुटुंबातील सर्वच सदस्यांना असायला हवं. सगळ्यात आधी थोडीशी शिस्त स्वतःला लावून घ्यायला हवी. सकाळी लवकर उठण्याची सवय ही त्याची प्रथम पायरी. बाहेर पाऊस असला तरी कंटाळा न करता लवकर उठण्याची सवय ही मनाची प्रसन्नता वाढवते आणि शारीरिक आरोग्य उत्तम ठेवते. घरामध्ये फक्त बसून न राहता सतत कृतीशील राहण्याचा प्रयत्न करावा. पावसाळ्यामध्ये वाताच्या तक्रारींना हालचालींमुळे आराम मिळतो, स्नायूंची देखील ताकद वाढते. मुख्य म्हणजे निरुत्साह दूर होतो. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी त्यात 1 चमचा तूप घालून जरूर घ्यावं, त्यामुळे पित्तही कमी व्हायला मदत होते. या सगळ्या उपायांमुळे क्वचित कधीतरी जेव्हा बाहेरचे गरम चमचमीत पदार्थ हवेहवेसे वाटतात त्यावेळेला त्याचा निश्चिंतपणे आस्वाद घेता येतो, कारण शारीरिक तंदुरुस्ती आपण आधीपासूनच सांभाळलेली असते. ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांनी आल्याचा रस सितोपलादी चूर्ण एकत्र करून घेतल्यास प्रतिकार क्षमता वाढते, जेणेकरून पावसाळ्यात क्वचित कधीतरी भिजण्याची वेळ आलीच तर शारीरिक तंदुरुस्तीमुळे प्रतिकार क्षमता व्यवस्थित राहते आणि त्रास होत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाताचा प्रकोप हा अधिक प्रमाणात असल्यामुळे सांधे दुखणे, पाय दुखणे अशी लक्षणं आढळणं अगदी सहज शक्य असतं. पण खोबरेल तेल किंवा नारायण तेलाने रोज पायांना अभ्यंग केल्यास ताकद वाढते, त्यामुळे पावसाळ्यातील ट्रेक, सहल यांचा आनंद घेताना तंदुरुस्त सांध्यांची मोलाची साथ मिळते. पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाशाचा अभाव असतो, त्यामुळे अनेकांना उदास वाटणं, कुठल्याही कामात लक्ष न लागणं अशी मानसिक लक्षणं आढळून येतात. निरभ्र स्वच्छ आकाशात जसं काळ्या ढगांनी मळब येतं तसंच काहीसं आपल्या मनाचं होतं. पण मनाची तंदुरुस्ती ही सांभाळायलाच हवी. पाऊस असल्यामुळे बाहेर जाता येत नसला तरी सुद्धा छंद जोपासावेत. गायन, वादन, वाचन यामध्ये मन रमवायला हवं. वर्तमानपत्रातील आवडीच्या लेखांची कात्रणं काढून त्याचं चिंतन करावं. धार्मिक वाचन किंवा लेखनातून मनावरचा निरुत्साह दूर करण्याचा प्रयत्न करावा, त्यामुळे सकारात्मकता येते. रिकाम्या वेळात पूर्वीच्या घडून गेलेल्या नकारात्मक विषयांना आपल्या मनात जागा न देता सुंदर क्षण अनुभवावेत. चित्रकला, फोटोग्राफी यातूनही हे क्षण सुंदर रीतीने टिपता येतात. पावसाळा हा अत्यंत आल्हाद देणारा ऋतू आहे, पण आपल्या शरीर आणि मनाची योग्य काळजी घेऊन तंदुरुस्त राहणं हे मात्र प्रत्येकाचं कर्तव्य आहे. याचं भान सगळ्यांनीच ठेवायला हवं, जेणेकरून पाऊस प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद निर्माण करेल असा विश्वास वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आणि शेवटचा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 6:50 होत आहेत. वेळ परिसर कार्यक्रमाची. परिसर.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा चौथा आणि शेवटचा भाग.
1: वर्षाच्या कालावधीत म्हणजे 365 दिवसांच्या कालावधीत पुनरावर्तित चक्रीय पद्धतीने घडणाऱ्या वर्तन प्रक्रियेला वार्षिक तालबद्धता असं म्हटलं जातं. वनस्पतींमधली पानगळ, बहर, फळांचा मोसम, प्राण्यातील समाधी काळ, स्थलांतरण, प्रजोत्पादन या सर्व जैविक क्रिया प्रतिवर्षी ठराविक काळात ठराविक क्रमाने सातत्याने घडून येतात. प्रत्येक सजीवात असलेल्या जैविक घड्याळानुसार या वार्षिक तालबद्धतेच्या क्रिया घडून येत असतात. क्रिया सुरू होण्यासाठी तापमान, पाण्याची मुबलकता, खाद्य या घटकांची जरुरी असते. तसंच सजीवांच्या आंतरिक बदलामुळेही उद्दीपन मिळून सजीव वार्षिक तालबद्धतेला प्रतिसाद देतात. काही प्रकारच्या खारी शीतकाल समाधी घेतात. उन्हाळा आणि शरद ऋतूमध्ये अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यावेळी या खारी अन्नग्रहणाची क्रिया पार पाडतात आणि हिवाळ्यात भूमिगत बेळामध्ये शीतकाल समाधी घेतात. समाधीचा कालावधी जवळजवळ 5 ते 6 महिन्यांचा असतो. या कालावधीत शरीराचं वेटोळं करून डोकं उदरभागात खुपसून खार बेळात निद्रावस्थेत राहते. या काळात अन्नग्रहणही नसतं. आधीच्या ऐटबाज भरपेट खाल्लेल्या अन्नापासून मेदयुक्त पदार्थ तयार होतात, तेच समाधी काळात वापरले जातात. या काळात हृदयाचं स्पंदन, श्वासोच्छ्वास या क्रियांचा वेगही कमीत कमी ठेवला जातो. हिवाळ्यात बाहेरच्या पर्यावरणात अति थंड हवामान, खाद्याची कमतरता असते. या प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी खारी आणि असे अनेक प्राणी शीतकाल समाधी किंवा निद्रावस्था दर्शवतात. या उलट वाळवंटात राहणाऱ्या खारी उन्हाळ्यात उष्णकाल समाधी घेतात. पर्यावरणातील अतिउच्च तापमान आणि खाद्याची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी उष्णकाल समाधी घेणं पसंत करतात. पक्ष्यांचे, काही प्रकारच्या फुलपाखरांचे, देवमाशांचं स्थलांतरण ही जैविक तालबद्धता तर सगळ्यांनाच मोठी आकर्षक वाटते. स्थलांतरणामुळे पक्ष्यांना दोन भिन्न ठिकाणच्या पर्यावरणातलं तापमान, प्रकाशीय कालावधी, खाद्याची उपलब्धता याचा पुरेपूर उपयोग आणि फायदा करून घेता येतो. स्थलांतरणाची सुरुवात साधारण हिवाळ्याची चाहूल लागल्यावर होते. यावेळी पक्ष्यांच्या कायमच्या आदिवासाच्या ठिकाणी अतिशय थंड हवामान असतं. हिमवर्षाव होतो, वादळ येतात, जलाशय गोठून जातात, दिवस लहान होतात, त्यामुळे प्रकाशाचा कालावधी कमी तासाचा आणि खाद्याची कमतरता. त्यामुळे पक्षी अशा आदिवासापासून दूरच्या स्थानाकडे झेपावतात. ज्या ठिकाणी हवामान उबदार असेल त्या ठिकाणी हिमवर्षाव, वादळं अशी संकटं नसतात, दिवसही दीर्घ लांब असतो. त्यामुळे अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडण्यासाठी लागणारा प्रकाशाचा कालावधी हा मोठा असतो. अन्नही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यामुळे पक्षी स्थलांतरण करून दुसऱ्या देशात पोचतात. रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो यांच्या स्थलांतरणाविषयी आपण नेहमीच वाचत असतो. या पक्ष्यांचं स्थलांतरण पावसावर अवलंबून असतं. बिगवण, जायकवाडी या ठिकाणी स्थलांतरित रोहित पक्षी येतात. कच्छच्या रणात तर त्यांचा पुनरुत्पादनाचा काळ असतो. त्या ठिकाणाला फ्लेमिंगो सिटी असं म्हटलं जातं. सजीवांचं प्रजोत्पादन ही जैविक तालबद्धता प्रतिवर्षी घडून येणारी आहे. वनस्पती आणि प्राणी दोन्ही प्रकारच्या सजीवात पुनरुत्पादनाचा काळ हा ठरलेला असतो. त्या काळाला अनुसरून प्राण्यामध्ये काही विशेष बदल घडून येतात. बिडकाचं ओरडणं, पक्ष्यांचं मधुर कूजन, त्यांच्या पंखांचा रंग बदल, विविध प्रकारच्या हालचाली किंवा नर्तन हे प्रजोत्पादन काळातच होणारे बदल आहेत. पक्षी अनेक प्रकारची घरटी बांधतात. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला असं बहिणाबाईंनी म्हटलंय. हा सुंदर डौलदार खोपा बांधायचं काम नर पक्षी करतो. मादी सुगरण खोप्याचं निरीक्षण करते, तिला योग्य वाटला तरच खोपा स्वीकारते, नाहीतर नराला परत दुसरा खोपा बांधावा लागतो.
0: श्रोतेहो आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आज दुपारी 2:10 हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. आकाशवाणी मुंबई केंद्र या
1: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळचे 6:55 झाले आहेत. आता ऐकूयात आजचा सुविचार आणि दिनविशेष. सुरुवातीला ऐकूयात आजचा सुविचार.

आजचा सुविचार: मैत्रीसारखे जीवनात आनंद व उत्साह भरणारी अन्य कोणतीच गोष्ट नाही. श्रोते, आज सोमवार दिनांक 8 जून 2026. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. प्रसिद्ध विचारवंत थॉमस पेन यांचा आज स्मृतिदिन. 1809 त्यांचा मृत्यू झाला होता. तसेच प्रसिद्ध विचारवंत डी के बेडेकर यांचाही आज जन्मदिन. 1910 त्यांचा जन्म झाला होता. त्याचबरोबर डॉक्टर गंगाधर पानतावणे यांचाही आज जन्मदिन. 1937 त्यांचा जन्म झाला होता. राम नगरकर यांचाही आज स्मृतिदिन. 1995 त्यांचा आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता. तसे होते हो, हे होते आजचे दिनविशेष. आता ऐक्यात काही जाहिरात संदेश.

0: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था, संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ बोरबन नांदेड।
1: डॉक्टर श्री आणि सौ सुकळकर पाटील यांचे गीतांजली आयुर्वेद पंचकर्म आणि क्षारसूत्र रुग्णालय, मूळव्याध भगंदर फिशरवर क्षारसूत्र लेझर आणि इंजेक्शनद्वारे समूळ उपचार, आम्लपित्त, दमा, त्वचा विकार, मूत्रविकार, लठ्ठपणा, वातविकार यावर पंचक्रमाद्वारे उपचार, श्वेतप्रदर, वंध्यत्व निवारण आणि सुप्रजा गर्भसंस्कार केंद्र, गीतांजली आयुर्वेद रुग्णालय, भाग्यनगर रोड नांदेड, मोबाईल 98903-54706।
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।
1: दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत सर्व ज्येष्ठ नागरिकांनी वैद्य रुग्णालय नांदेड येथे महत्वाच्या बैठकीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर हंसराज वैद्य, प्रभाकर कुंटुरकर, गिरीश बाराळे, डॉक्टर लक्ष्मीपूरण शेट्टीवार, के जामकर तथा समस्त कृती समिती सदस्यांनी केला आहे।
3: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड खास अधिक मास निमित्त सादर करत आहे चांदी जोडवे महोत्सव।
4: दररोज एका भाग्यवान विजेत्याला मिळतील चांदी जोडवे आणि मेगा बंपर ऑफर मध्ये एका भाग्यवान विजेत्याला मिळेल इलेक्ट्रिक स्कूटी।
3: महोत्सव कालावधी दिनांक 17 मे ते 15 जून 2026। आम्हीच घडवणार, आम्हीच विकणार।
4: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स, मेन रोड हुडको नांदेड, क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
5: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
4: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचा आजार,
5: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध।
6: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता।
4: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
5: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर नांदेड। संपर्क 70501049।
7: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल,
0: इयत्ता 1 ते 10 मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल, इयत्ता 1 ते 12 मुलींसाठी प्रवेश चालू आहे।
7: संपर्क ओमकारेश्वर नगर, तरोडा बुद्रुक नांदेड,
0: मोबाईल 98909927।

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
3: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93218 50 50.
4: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
5: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
4: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
5: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
4: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
6: ज्येष्ठ नागरिकांच्या महत्वाच्या बैठक साठी बुधवार दिनांक 10 जून रोजी सकाळी 9 वाजता वैद्य रुग्णालय नांदेड इथं उपस्थित राहावं असं आवाहन डॉक्टर हंसराज वैद्य यांनी केलं आहे.
7: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतो, आता सकाळचे 7:01 झालं आहे. आता ऐकूयात देशभक्तीपर गीत.

शरण जाणे या मातीला ठावे नाही. दुश्मनाला शरण जाणे या मातीला ठावे नाही. सुवर्णभूमी घोष करीती सर्व दिशादाही. सुवर्णभूमी घोष करीती सर्व दिशादाही. स्वाभिमान जगजेत.

श्रोतेवात्तात आपण दीपक काने आणि सहकाऱ्यांनी गायलेले भागवत बनसोडे यांचं देशभक्तीपर गीत ऐकलं. संगीत होतं दीपक काने यांचं. कार्यक्रमात आता ऐकूयात जाहिरात संदेश.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळचे 7:08 होत आहेत. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करूयात वाद्यसंगीताने.

1.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 मिनिटांनी ऐकूया आमच्या केंद्रावरचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र. तत्पूर्वी

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
1: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
0: अरे वा,
1: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
0: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
1: आजच कॉल करा
0: 9637 3549 85.
1: 9637 3549 85.
2: नव्या जगाचं नवं चित्र आता छतावर असलेल्या टीव्ही अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स,

आणि 48 रेडिओ चॅनल्स आणि हो सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही। आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं, डीडी प्री डिश।

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार, पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. आणि धाराशिव जिल्ह्यात 13 पाटबंधारे प्रकल्पांमधला उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल नागपुरात वार्ताहरांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल निनोचं वर्ष असून दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं त्यांनी सांगितलं.
1: पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्याच्या कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अॅडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू.
0: राज्यसभेच्या राज्यातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काल रात्री पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानं ही जागा रिक्त झाली आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यातले प्रमुख नेते म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र जैन हे 2010 साली भंडारा गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आले होते. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कालपासून 29 रुपयांची वाढ करण्यात आली. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये झाली आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावरच्या सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि पालकांमधल्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं संस्थेनं समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित आहे, उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. परीक्षेबाबतची समाजमाध्यमांवरची आक्षेपार्ह सामग्री तात्काळ ओळखून सायबर गुन्हे शाखेला त्याबाबत माहिती दिली जात असून संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल असंही संस्थेकडून सांगण्यात आलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत झालेल्या आंदोलनात 7,000 नागरिक सहभागी झाल्याचा आणि हे आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा संस्थापक अभिजित दिपके यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी केलेलं हे आंदोलन ते राजीनामा देईपर्यंत सुरुच राहील असंही त्यांनी म्हटलं आहे. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचंही दिपके यांनी स्पष्ट केलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संभाजीनगर इथल्या घरी चोख पोलीस बंदोबस्त

0: लावण्यात आला आहे. राज्यात प्रतिबंधित गुटखा पानमसाला आणि अशा प्रकारच्या पदार्थांविरोधात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मोठी कारवाई केली आहे. 1 ते 5 जून दरम्यान राज्यभर टाकण्यात आलेल्या 195 धाडीत 192 जणांना अटक करण्यात आली असून सुमारे 1,99,00,000 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली आहे. अवैध उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीला आळा घालण्यासाठी विभागाकडून राज्यभर कठोर कारवाई सुरू असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: गोव्यात मडगाव इथं झालेल्या सॅफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारतानं विक्रमी 6वं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं गतविजेत्या बांगलादेशचा 3-1 असा पराभव केला. या विजयाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचं अभिनंदन केलं आहे. चंदीगड इथं सुरू असलेल्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं मजबूत पकड निर्माण केली आहे. सामन्याच्या काल दुसऱ्या दिवस अखेर अफगाणिस्ताननं 5 बाद 113 धाव्या केल्या असून संघ अद्याप भारताच्या पहिल्या डावापेक्षा 451 धावांनी मागे आहे. यापूर्वी भारताने पहिल्या डावात 8 बाद 564 धावा केल्या होत्या. काल भारताकडून मानव सुथारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णानं 2 गडी बाद केले. धाराशिवमध्ये काल संडे ऑन सायकल या अभियानांतर्गत सायकल फेरी काढण्यात आली. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त डॉ चंद्रजीत जाधव यांनी हिरवा झेंडा दाखवून या फेरीला सुरुवात केली. छत्रपती संभाजीनगरचे युवा लेखक ऋषिकेश गोल्हार यांच्या रानोबाचा माळ या कादंबरीला कलागंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार मिळाला आहे. वाशिममधल्या सावित्रीबाई फुले महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार काल प्रदान करण्यात आला. वाशिम जिल्ह्यातले ग्रामीण कथा कादंबरीकार बाबाराव मुसळ यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सुरू केला आहे. बीड इथल्या दिव्यांग कल्याण सक्षमीकरण अधिकारी प्रियाराणी पाटील यांच्याविरुद्ध शिस्तभंग कारवाई करण्याचे आदेश राज्य दिव्यांग कल्याण आयुक्तांनी दिले आहेत. दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या समस्या निराकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन न केल्यामुळे हे आदेश देण्यात आले. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात काल सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महागाई विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणाऱ्या शासन आदेशाच्या प्रतीची होळी करून बीड जिल्ह्यात खांडे पारगाव इथं शेतकरी हक्क मोर्चानं या निर्णयाचा निषेध केला. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ होईल असं आश्वासन नागपूर आंदोलनावेळी सरकारनं दिलं होतं, पण कर्जमाफी करताना सरकारने अनेक जाचक अटी लादल्या आहेत, त्यामुळे 80 ते 90% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्यानं या अटीशर्ती काढून टाकाव्यात अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चानं केली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागानं ऑपरेशन गोल्डन नेक्सस अंतर्गत सोन्याच्या तस्करीच्या आणखी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलो सोनं विभागानं जप्त केलं. या प्रकरणी 3 बांगलादेशी आणि श्रीलंकन ट्रान्झिट प्रवासी, विमानतळावरचे 3 कर्मचारी तसंच 1 सोनार अशा एकूण 7 जणांना अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात आरोपींनी सोनं स्वतःच्या शरीरात लपवून भारतात आणल्याचं समोर आलं आहे. तसंच विमानतळावरील काही कर्मचाऱ्यांनी हे सोनं वितरणासाठी विमानतळाबाहेर नेण्यास मदत केल्याचा आरोप आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातल्या धाराशिव, कळंब, भूम, वाशी आणि परंडा तालुक्यातल्या 13 पाटबंधारे प्रकल्पांमधला उपलब्ध पाणीसाठा पुढील आदेशापर्यंत पिण्याच्या वापरासाठी राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जारी केले. याशिवाय परिसरातल्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही विचार करून संबंधित प्रकल्पातलं उपलब्ध पाणी राखीव ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. उपलब्ध जलसाठा अधिकाधिक काळ टिकून रहावा आणि नागरिकांना दीर्घकाळ पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी पाण्याचं काटेकोर नियोजन करण्याची गरज प्रशासनाने व्यक्त केली आहे. मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी काल नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारे आणि विजांच्या

कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातल्या अनेक भागात वीज पुरवठाही खंडित झाला होता. हिंगोली जिल्ह्यात अनेक भागात काल हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. वसमत तालुक्यात दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. यावेळी वसमत नांदेड मार्गावरील निळाजवळ विद्युत टॉवर पडल्यानं वसमत आसेगाव मार्ग सायंकाळपर्यंत बंद होता. येत्या दोन दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार, पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर. आणि घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळचे 7:21 झाले आहेत. आता ऐकूयात काही जाहिरात संदेश.
1: तेरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड खास अधिक मास निमित्त सादर करत आहे चांदी जोडवे महोत्सव.
2: दररोज एका भाग्यवान विजेत्याला मिळतील चांदी जोडवे आणि मेगा बंपर ऑफर मध्ये एका भाग्यवान विजेत्याला मिळेल इलेक्ट्रिक स्कूटी.
1: महोत्सव कालावधी दिनांक 17 May to 15 June 2026. आम्हीच घडवणार, आम्हीच विकणार.
2: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स, मेन रोड, हुडको, नांदेड.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: हॅलो
5: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
4: पुन्हा
5: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले चढकाल.
6: 10 lakh द्या, वाचाल.
4: सर, एवढे कुठून आणणार?
6: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 lakh पाठवा, बाकी नंतर.
4: सर, 2 lakh
7: काय झालं बाबा?
4: बेटा, हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
5: अरे
4: ठेवला
7: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
4: फ्रॉड?
7: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
4: तर पैसे गमवाल.
8: RBI सांगते,
9: जाणकार बना, सतर्क राहा.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 9595924559.
1: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश. या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी. मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 या वेळेत.
2: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 9404-71252 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा. कार्यक्रम फोन फरमाइश.
3: श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळची 7:25 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. पर्यावरण संवर्धन ही आज काळाची गरज बनली आहे. हवामान बदल, पाण्याची कमतरता, वाढतं तापमान आणि जैवविविधतेसमोरील आव्हानं यामुळे प्रत्येकानं पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं आवश्यक ठरलं आहे. आजच्या भागात आपण बदलतं हवामान, पर्यावरण रक्षणासाठीचे शिवाजी विद्यापीठाचे उपक्रम, विद्यार्थ्यांची भूमिका, जलसंधारण, वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक असलेल्या सामूहिक प्रयत्नांबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव. डॉक्टर आसावरी जाधव मॅडम, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: मॅडम, वाढत्या प्रदूषणाचा घातक परिणाम प्रत्येक घटकावर होतोय. बदलत्या हवामानामुळे पाऊस, शेती आणि आपल्या दैनंदिन जीवनावर कशा प्रकारे परिणाम होतोय याबद्दल आपण जरा माहिती द्याल का?
1: बदलतं हवामान म्हणजे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हवामान हे पटकन न बदलणारा असा घटक आहे. जेव्हा हवामानात बदल होतो, वातावरण जे असतं ते सकाळ संध्याकाळ तुम्ही बघितलं तर वेगवेगळं असू शकतं, पण हवामान जो आहे ते एखाद्या ठिकाणचं सतत एकसारखं असणारं असतं. समजा या हवामानामध्ये जर का बदल होत असेल तर मात्र ती एक गंभीर घटना आहे असं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. औद्योगिकीकरण जेव्हापासून सुरू झालं, म्हणजे 19व्या शतकापासून जे औद्योगिकीकरण सुरू झालं, तेव्हापासून जो कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला किंवा ऑइल रिसोर्सेस म्हणजे पेट्रोल डिझेलचा वापर सुरू झाला, या सगळ्यातून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आहे हवेमध्ये बाहेर पडणारं ते वाढत गेलं. आणि हवेचं एक स्वतःचं एक कुठले वायू त्यामध्ये असायला पाहिजेत हे त्याचं त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. हवेमध्ये कोणकोण वायू आणि किती किती प्रमाणात असायला पाहिजेत, परंतु कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण शिवाय इतर काही हरित वायू जे आहेत, उदाहरणार्थ पाण्याची वाफ असेल किंवा नायट्रोजन ऑक्साईड असेल किंवा मिथेन असेल, हे सर्व हरित वायू जे आहेत याचं प्रमाण हळूहळू वाढत चाललेलं आहे. आणि या हरित वायू जे आहेत हे हरित वायू उष्णता धरून ठेवतात. दिवसा जेव्हा सूर्य असतो तेव्हा पृथ्वी तापते आणि त्यातून येणारी जी काही शॉर्टवेव्ह रॅडिएशन्स आहेत ती पृथ्वीवरती पडतात, पण रात्रीच्या वेळी जेव्हा पृथ्वी थंड होते तेव्हा ही जी उष्णता आहे ही त्या वायूंमध्ये धरून ठेवली जाते आणि त्यामुळे खरं तर पृथ्वीचं वातावरण हे वाढत चाललेलं आहे. हे शोधून काढण्यासाठी किंवा ह्यावरती काम करण्यासाठी IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ही एक इंटरनॅशनल बॉडी आहे, त्यावरती कित्येक वर्ष त्यावर काम करत आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपली वाढ आपण आपली पृथ्वी सहन करू शकते. म्हणजे 19व्या शतकापासून होणारं जे काही कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामध्ये होणारं वाढ आहे त्याच्यामुळे एकूणच जे काही टेम्परेचर वाढतंय तर आपण ऑलरेडी 1.5 डिग्री सेल्सिअसला क्रॉस केलेलं आहे. त्यामुळं आता

0: क्लायमेट चेंज होणार नाही असं वगैरे काही नाही, तर आपण आता क्लायमेट चेंज चे परिणाम आहेत ते सहन करायला उभं राहिलं पाहिजे अशी स्थिती आलेली आहे. त्यामुळे वातावरणात बदल होणार नाही असं जर का काही लोक म्हणत असतील तर बदल झालेला आहे हे आता सर्वांनी एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे आणि त्या दिशेनं आपण आपल्यामध्ये काही गोष्टी कशा बदल करू शकतो त्याच्याकडे बघणं मला वाटतंय महत्वाचं आहे.
1: हो खरं आहे मॅडम. मॅडम, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालयं आणि विद्यापीठांची भूमिका कशा पद्धतीनं महत्वाची आहे आणि शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागामार्फत पर्यावरण जनजागृतीसाठी कोणते उपक्रम राबवले जात आहेत?
0: महाविद्यालयांमध्ये NSS जे आहे तर त्याच्या अंतर्गत खूपसे उपक्रम पर्यावरणपूरक घेतले जातात. त्याचबरोबर म्हणजे या उपक्रमांमध्ये वृक्ष संवर्धन असेल, वृक्षारोपण असेल किंवा स्वच्छता मोहिमा असतील वेगवेगळ्या ठिकाणच्या, तर अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत असतात.
1: मॅडम, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठांची भूमिका कशा पद्धतीनं महत्वाची आहे आणि शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागामार्फत पर्यावरण जनजागृतीसाठी कोणते उपक्रम राबवले जात आहेत?
0: फक्त महाविद्यालय आणि विद्यापीठ ही पर्यावरण रक्षणासाठी काम करत नाहीये, तर अगदी KG पासून ते PG पर्यंत पर्यावरण अभ्यास हा प्रत्येकाला माहीत झालेला आहे. कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये सेकंड इयर म्हणजे महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या वर्षाला पर्यावरण अभ्यास हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कंपल्सरी करण्यात आलेला आहे. पर्यावरणाच्या काही मूलभूत गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत होण्याच्या दृष्टीनं खरं तर हा अभ्यासक्रम त्यांना दुसऱ्या वर्षी ठेवलेला आहे. शाळांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पर्यावरण अभ्यासाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात. महाविद्यालय असतील किंवा विद्यापीठ असतील तर याच्यामध्ये NSSच्या अंतर्गत वृक्षारोपण असेल, त्याचबरोबर स्वच्छता मोहिमा असतील किंवा बरेच वेळेला डिझास्टर मॅनेजमेंटच्या काही गोष्टी असतील, तर या स्वरूपात विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. पर्यावरण शास्त्र विभागाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पर्यावरण शास्त्र विभागातील विद्यार्थी देखील समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. म्हणजे अगदी पंचगंगा नदी प्रदूषणाच्या बाबतीत असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही जंगलं आहेत त्यांना लागणारे वणवे आहेत हे थांबवण्यासाठी असेल किंवा प्लास्टिक बंदीच्या बाबतीत असेल किंवा गणेशोत्सवामध्ये डॉल्बीचा होणारा वापर आहे या वापराला कमी करण्यासाठी युवकांमध्ये प्रबोधन करायचं असेल तर या सर्वांसाठी पथनाट्य असू देत किंवा वेगवेगळे कार्यशाळा असू देत, शाळांमधले विद्यार्थी असू दे, महाविद्यालयांमध्ये असू दे किंवा समाजातील वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी पथनाट्य किंवा कार्यशाळा यांच्या माध्यमातून आमचा विभाग जो आहे तो कार्यरत असतो. शैक्षणिक दृष्ट्या अभ्यासक्रम तर आहेच आहे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं, पण त्याचबरोबर या समाजाच्या सामाजिक ज्या काही बांधिलकीच्या गोष्टी आहेत पर्यावरण रक्षणाच्या या दृष्टीनं देखील विभाग आहे तो काम करत असतो. याचबरोबर विद्यापीठाचा विभाग या दृष्टीनं संशोधन हा सुद्धा एक महत्वाचा भाग आमच्या विभागामध्ये आहे की ज्याच्यामध्ये PhD आमचे जे काही विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपात पर्यावरण रक्षणासाठी सध्या काम करत आहेत.
1: अरे वा, खूप छान. मॅडम, अनेक विद्यार्थी पर्यावरण शास्त्र विषयात करिअर करत आहेत, या क्षेत्रातील करिअर संधींबद्दल माहिती द्याल का आणि आपल्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या क्षेत्रात चांगलं यश मिळवलंय याबद्दल थोडं सांगाल का?
0: पर्यावरण क्षेत्रामध्ये आज खूपशा संधी उपलब्ध आहेत, कारण सध्याची परिस्थिती बघता आपल्याला असं लक्षात येतं की पर्यावरणाचे प्रश्न जे आहेत ते वाढतच चाललेले आहेत. त्यामुळे हे प्रश्न कमी करायचे असतील, या समस्या जर का सोडवायच्या असतील तर याच्यासाठी एक संघटित अशी यंत्रणा असणं म्हणजे सज्ञान झालेला पर्यावरणाच्या दृष्टीनं योग्य रीतीनं त्याला मार्गदर्शन मिळणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे या दृष्टीनं असं शिक्षण घेतलेले जे कोणी असतील त्यांची आज मार्केटमध्ये किंवा एकूणच सर्व स्तरावरती खूप मोठी मागणी आहे. अगदीच सांगायचं झालं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण त्याचा विचार करू शकतो. पहिलं क्षेत्र जे आहे ते म्हणजे ज्या काही समन्वय संस्था म्हणजे ज्याला कन्सल्टन्सीज असं म्हणतात, कोणत्याही कारखाने असतील ते अगदी उभा करण्याच्या स्टेजपासून ते सुरू झाले आणि आता त्यांचं काम सुरू राहतंय, तर हे सगळ्या स्टेजमध्ये पर्यावरणाचा जो काही विद्यार्थी आहे तो त्यांना मदत करू शकतो या कन्सल्टन्सीजच्या स्वरूपामध्ये. म्हणजे या कारखान्यांना जी इन्व्हायरमेंटल क्लिअरन्सची जी प्रोसिजर असते

0: किंवा त्यांचे जे काही लीगल कायदेशीररित्या काही गोष्टी कारखान्यांना करणं आवश्यक असतं, वेगवेगळे कायदे असतात पर्यावरणाचे, तर या दृष्टीनं त्या कारखान्यांनी व्यवस्थित काम करावं यासाठी या कन्सल्टन्सीज असतात, त्या काम करतात. त्यामुळं ह्यामध्ये वेगवेगळ्या संधी तर आहेतच. त्याचबरोबर प्रत्येक कारखान्यांमध्ये इन्व्हायरमेंटल ऑफिसर म्हणजे पर्यावरण अधिकारी या दृष्टीनं एक पोस्ट असते. या ठिकाणी देखील हे विद्यार्थी काम करू शकतात. त्या कारखान्यामधली सांडपाण्याची व्यवस्था असेल, हवेचं प्रदूषण असेल, त्याचबरोबर घनकचरा असेल किंवा इतर ज्या काही कम्प्लायन्सेस असतील म्हणजे कायदेशीररित्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे, त्या गोष्टी कारखान्यांच्या करून घेणं यासाठी हे लोक तिथं काम करू शकतात. त्याचबरोबर काही लोक स्वतःचे उद्योग सुद्धा म्हणजे स्वतःच्या कन्सल्टन्सीज सुद्धा सुरू करू शकतात. काही कन्सल्टन्सीज ज्या आहेत या कारखान्यांना अशा पद्धतीनं कायदेशीररित्या काही गोष्टी करून घेण्यासाठी काम करत असतात, तर काही जे काही कन्सल्टन्सीज आहेत या कार्बन सिक्वेस्ट्रेशन किंवा कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी आज जागतिक स्तरावर ज्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत यासाठी कारखान्यांना मदत करत असतात. त्यामुळं या क्षेत्रात तर संधी आहेच. आणि KG-2 PG पर्यावरण अभ्यास हा असल्यामुळं टीचिंग म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा बरीचशी गरज या लोकांची असते. त्याचबरोबर जर्नालिझम म्हणजे पत्रकारिता या क्षेत्रामध्ये सुद्धा पर्यावरणाचे लोक चांगल्या पद्धतीनं आर्टिकल्स लिहू शकतात आणि त्यामध्ये हा त्यांचा उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं.
1: अच्छा मॅडम, पर्यावरण रक्षणासाठी शासनाच्या वतीनं तर अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थी, उद्योजक, सामान्य नागरिक आणि विशेषतः तरुण पिढीला आपण काय संदेश द्याल?
0: जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पर्यावरण रक्षण करण्यासाठी प्रत्येकानं आपापली जबाबदारी जाणून घेणं महत्वाचं आहे. आपापल्या स्तरावर आपण पर्यावरणासाठी छोट्या छोट्या गोष्टी काय करू शकतो हे ठरवणं महत्वाचं आहे. विशेषतः युवा पिढीला मला सांगायला आवडेल की आत्ताची पिढी आहे ती मोबाईल जनरेशन आहे, तर ती मोबाईल जनरेशन तर आहेच आहे पण ग्रीन जनरेशन पण त्यांनी व्हावं हा माझा संदेश असेल. म्हणजे त्यांनी निसर्गाशी नातं जोडावं. म्हणजे एक दिवस त्यांनी समजा हे गॅजेट बाजूला ठेवलं आणि मग निसर्ग संवर्धनासाठी काही वेळ दिला, आठवड्यातील काही वेळ जरी त्यांनी दिला एकत्र संघटित होऊन, तर खूप मोठा बदल होऊ शकतो. म्हणजे छोटी जरी कृती असली तरी त्यातून मोठा बदल आपल्याला करणं शक्य आहे. अगदी प्लास्टिकच्या पिशवीचं उदाहरण घेतलं तर सिंगल यूज प्लास्टिक आहे, त्याला नाही म्हटलं तो ते वापरायचंच नाही असं ठरवलं तरी सुद्धा त्याच्यामुळे एक मोठा बदल होऊ शकतो. रिसायकल, रियूज, सध्या रिड्यूस, रियूज आणि रिसायकल हा मंत्र युवा पिढीनं अंमलात आणणं महत्वाचं आहे. झाडं तर लावायची आहेतच पण झाडं जगवायची पण आहेत. पाण्याचा एकन एक थेंब आपल्याला कसा वाचवता येईल यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा आपल्याला कशा करता येतील हे महत्वाचं आहे. आपल्या आजूबाजूला म्हणजे लोकली अवेलेबल ज्या काही गोष्टी आहेत, आजूबाजूला असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्यांचा जास्तीत जास्त कसा वापर करता येईल, नैसर्गिक संसाधनं जे आहेत त्यासाठीचा वापर जो आहे तो अगदी बाहेरून काही आणण्यापेक्षा, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनवरती होणारा इंधनाचा खर्च, त्यातून होणारं वायू प्रदूषण किंवा मॉलमध्ये आणून ते प्रिझर्व करण्यासाठीचं होणारं जे काही इंधनाची किंवा इलेक्ट्रिसिटीचा वापर, तर हे सगळं कमी करण्यासाठी आपल्या इथं उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल हे देखील युवा पिढीनं बघणं गरजेचं आहे.
1: हो खरंय मॅडम. श्रोते हो, पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या अनेक महत्वाच्या बाबी आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांविषयी मागील दोन भागात शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव मॅडमनी अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती आपल्याला दिली. निसर्गाशी नातं जोडा, झाडे लावा, झाडे जगवा, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा जपून वापर करा असा संदेश डॉक्टर आसावरी जाधव यांनी दिला. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, निसर्ग हा आपल्या जीवनाचा आधार आहे, त्यामुळं पाण्याचा जपून वापर, प्लॅस्टिकचा अत्यंत कमी वापर करणं, वृक्षारोपण, पर्यावरणपूरक सवयींचा अंगीकार ही काळाची गरज आहे. पर्यावरण रक्षणासाठी आपल्या प्रत्येकाचा छोटासा प्रयत्न उद्याचं सुरक्षित आणि निरोगी भविष्य घडवू शकतो. श्रोते हो, चला तर मग पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करूया आणि हरित, स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण हातभार लावूया. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होता।
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाश।

0: ना पण ऐकत होतात.
1: एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, आता सकाळची 7:41 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात शैलेश रानडे यांच्या स्वरामध्ये संदीप खरे यांची गीतरचना आणि संगीत आहे विवेक परांजपे यांचं.

0: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
1: स्वनी मुळाच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.

0: दिशा स्कीम के टेलीलॉ न्याय बंधु कानूनी साक्षरता एवं जागरूकता कार्यक्रम से जुड़े कानूनी सहायता टेलीलॉ के टोल फ्री नंबर 1-4-4-5-4 और वेबसाइट www.tele-law.in से प्राप्त की जा सकती है।
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।
2: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
3: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
2: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचे आजार,
3: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध।
4: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता।
2: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
3: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड।
5: संपर्क 70-50-10-10-49।
6: डॉक्टर श्री आणि सौ सुकळकर पाटील यांचे गीतांजली आयुर्वेद पंचकर्म आणि क्षारसूत्र रुग्णालय, मूळ व्याध भगंदर फिशरवर क्षारसूत्र, लेझर आणि इंजेक्शन द्वारे समूळ उपचार, आम्लपित्त, दमा, त्वचाविकार, मूत्रविकार, लठ्ठपणा, वातविकार यावर पंचकर्माद्वारे उपचार, श्वेतप्रदर, वंध्यत्व निवारण आणि सुप्रजा गर्भसंस्कार केंद्र, गीतांजली आयुर्वेद रुग्णालय, भाग्यनगर रोड, नांदेड। मोबाईल 98903-54-706।
7: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
8: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार।
7: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक,
8: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
7: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड।
9: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या स्वरामध्ये चंद्रशेखर सानेकर यांची गीतरचना आणि संगीत आहे मयुरेश पै यांचं।

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या.

0: वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.
1: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा
1: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. सर
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला, खातं झालं ऍक्टिव्ह.
1: आरबीआय सांगते
4: जाणकार बना सतर्क राहा.
5: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल.
6: इयत्ता 1 ते 10 मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल. इयत्ता 1 ते 12 मुलींसाठी प्रवेश चालू आहे.
5: संपर्क ओमकारेश्वर नगर तरोडा बुद्रुक नांदेड.
6: मोबाईल 98909287.
7: ज्येष्ठ नागरिकांच्या महत्वाच्या बैठकीसाठी बुधवार दिनांक 10 जून रोजी सकाळी 9 वैद्य रुग्णालय नांदेड इथं उपस्थित राहावं असं आवाहन डॉक्टर हंसराज वैद्य यांनी केलं आहे.

श्रोतेव कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलं नेहा राजपाल यांच्या स्वरामध्ये आनंद चौहान यांची गीतरचना आणि संगीत होतं भारत शिंदे यांचं. या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलं आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करूयात वाद्यसंगीताने.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतो, आता सकाळचे 8:15 झाले आहेत. ऐकूयात कार्यक्रम सुगम संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात मिलिंद इंगळे यांच्या स्वरात हेमंत यांची रचना आणि संगीत आहे श्रीकृष्ण

0: दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत सर्व ज्येष्ठ नागरिकांनी वैद्य रुग्णालय नांदेड येथे महत्वाच्या बैठकीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर हंसराज वैद्य, प्रभाकर कुंटुरकर, गिरीश बाराळे, डॉक्टर लक्ष्मीपूरण शेट्टीवार, के जामकर तथा समस्त कृती समिती सदस्यांनी केलं आहे.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: डॉक्टर श्री आणि सौ सुकळकर पाटील यांचे गीतांजली आयुर्वेद पंचकर्म आणि क्षारसूत्र रुग्णालय, मूळ व्याध भगंदर फिशर वर क्षारसूत्र, लेझर आणि इंजेक्शन द्वारे समूळ उपचार, आम्लपित्त, दमा, त्वचाविकार, मूत्रविकार, लठ्ठपणा, वातविकार यावर पंचकर्माद्वारे उपचार, श्वेतप्रदर, वंध्यत्व निवारण आणि सुप्रजा गर्भसंस्कार केंद्र, गीतांजली आयुर्वेद रुग्णालय, भाग्यनगर रोड, नांदेड. मोबाईल 98903 54 706.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धनघाट पुलाजवळ बोरबन, नांदेड.
3: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात नरेंद्र कोथंबीकर यांच्या स्वरामध्ये जावेद यांची रचना, संगीत आहे भारत शिंदे यांचं.
4: तुझ्या आठवणींचा झरा माझ्या हृदयाच्या कड्यातून जातो, तुझ्या आठवणींचा झरा माझ्या हृदयाच्या कड्यातून जातो, कधी तुडुंब भरला तर डोळ्यातून वाहतो.

पावसातलं प्रेम आठवलं की उन्हातही भिजल्यासारखं वाटतं. पावसातलं प्रेम आठवलं की उन्हातही भिजल्यासारखं वाटतं. एक थेंबही कुठून पडला की तू जवळ असल्याचं भासतं.

श्रोते हो कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलात नरेंद्र कोथंबीकर यांच्या स्वरातील जावेद यांची ही गीतरचना. संगीत होतं भारत शिंदे यांचं. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 8:30 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे केंद्रांची यादी जाहीर. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई. 7 जणांना अटक. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा अलेक्झांडर जेरेव विजेता. आणि मंगोलियातल्या उलानबातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी पटकावली 8 सुवर्णपदकं. आता सविस्तर बातम्या. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली असून 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ कालपासून लागू करण्यात आली. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 झाले आहेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे, असं यात म्हटलं आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर केली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. केंद्राची सूचना ही प्रवेशपत्र नसून विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रांची माहिती देण्यासाठी असल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी जोडून राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटीच्या कारणास्तव एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. राष्ट्रकुल संसदीय संघटनेची उत्तर विभागाची बैठक आजपासून चंदीगडमध्ये आयोजित करण्यात आली आहे. येत्या बुधवारपर्यंत होणाऱ्या या बैठकीचं यजमानपद हरियाणा विधानसभेकडे आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या परिषदेचं उद्घाटन करतील. कार्यक्रमाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, राज्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी तसंच 15 राज्यांच्या विधिमंडळांचे पीठासीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी काल दिली. राष्ट्रनिर्मितीत विधिमंडळाची भूमिका, विकसित भारत 2047 आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या महत्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान विकसित भारत 2047 स्वप्न केवळ सार्वजनिक सहभाग, नवोन्मेष उद्योजकता आणि सामूहिक संकल्पाद्वारे साध्य होऊ शकतं, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल नवी दिल्लीत एका परिषदेत भाषण करताना सांगितलं. देशाचं भवितव्य घडवण्यात युवकांची भूमिका महत्वाची असून शिक्षित, कौशल्ययुक्त आणि तंत्रज्ञान सक्षम युवक ही विकसित भारत 2047 सर्वात मोठी ताकद असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यांनी नव्या पिढीला नवोन्मेष, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान स्वीकारण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असं आवाहन राज्याच्या कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल निनोचं असून त्याबाबत शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
8 एप्रिलच्या युद्धविरामानंतर इराणनं इस्रायलवर पहिल्यांदाच काल क्षेपणास्त्रानं हल्ला केला. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीनं या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. इराणच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला.

0: या क्षेत्रातील अमेरिकेचे तळ आणि मालमत्ता यांना लक्ष्य केलं जाऊ शकतं असा इशारा इराणच्या संसदेचे अध्यक्ष महम्मद बागेर घालिबाफ यांनी समाज माध्यमावरील संदेशात दिला आहे. दरम्यान या घटनेनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं क्षेपणास्त्र मारा थांबवून पुन्हा चर्चेच्या टेबलवर यावं असं आवाहन केलं आहे. इस्रायलनं यापूर्वी केलेले हल्ले वॉशिंग्टनच्या समन्वयानं झाले नव्हते आणि त्याबद्दल ते समाधानी नव्हते असा उल्लेखही त्यांनी दिलेल्या संदेशात केला आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग यांनी लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या मंत्री हान सेऊंग सुक यांना देशाच्या आगामी पंतप्रधान म्हणून नामनिर्देशित केलं आहे. दक्षिण कोरियाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात नेण्यासाठी आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हान या अत्यंत योग्य असल्याचं राष्ट्रपतींचे मुख्य सचिव कांग हुन सिक यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियाच्या संसदेनं या नियुक्तीला मंजुरी दिली तर हान या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरतील. दक्षिण फिलिपाईन्सच्या मिंडानाओ प्रांतात आज सकाळी 7.8 रिक्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपामुळे काही किनारपट्ट्यांवर सुनामी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना देण्यात आली आहे. भूकंपात जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. भूतानमध्ये पुनाखाजवळ काल रात्री 5.8 रिक्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूतानमधल्या भूकंपानंतर भारतातही सिक्कीम आणि उत्तर बंगालच्या काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपात जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालं नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सिक्कीमचं आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं ऑपरेशन गोल्डन नेक्सस अंतर्गत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीवर काल कारवाई केली. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलोहून अधिक परदेशी सोनं जप्त केलं. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तस्करी करणाऱ्यांनी हे सोनं आपल्या शरीरात लपवून आणलं होतं. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी ते सोनं विमानतळाबाहेर नेऊन पुढे पोहोचवण्यास मदत केली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर जेरेवनं काल आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पुरस्कारावर नाव कोरलं. रोलँड गॅरो इथं झालेल्या या सामन्यात 5 सेटच्या अंतिम फेरीत इटलीच्या फ्लाविओ कोबोलीला पराभूत करून त्यानं हा विजय मिळवला. यापूर्वी 2020 युएस 2024 फ्रेंच आणि 2025 ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिसमध्ये अलेक्झांडर जेरेवला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. मंगोलियातल्या उलानबातर खुल्या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारतीय कुस्तीपटूंनी आणखी 2 सुवर्णपदकं जिंकली. यामुळे भारताची पदकांची संख्या 8 सुवर्णपदकांसह 16 झाली. पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात दिनेश धनखडनं अंतिम फेरीत कझाकस्तानच्या येदिगे कासिमबेगचा 2-0 असा पराभव करून 125 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या 74 किलो गटातील सागर जगलान यानंही काल सुवर्णपदक पटकावलं. महिलांच्या कुस्तीमध्ये काजल ढोचक मनीषा भानवाला आणि नेहा सांगवान यांनी सुवर्णपदकं जिंकली. ग्रीको रोमन प्रकारात सुनील कुमार आणि नितेश कुमार यांनीही स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सुवर्णपदकं जिंकली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे केंद्राची यादी जाहीर. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई. 7 जणांना अटक. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा अलेक्झांडर जेरेव विजेता. आणि मंगोलियातल्या उलानबातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी पटकावली 8 सुवर्णपदकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अपर्णा मयेकर यांनी गायलेलं गीत.
2: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतो आता सकाळचे

वाजून 40 मिनिट झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गझल संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरामध्ये निधा फाजल यांची गझल आणि संगीत आहे खय्याम यांचं.

0: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
0: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचे आजार,
1: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
2: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
0: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
1: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
2: संपर्क 70 50 10 10 49.
3: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
3: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
4: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
3: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
5: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
6: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
7: स्वनिम व्हायच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
8: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड खास अधिक मास निमित्त सादर करत आहे चांदी जोडवे महोत्सव.
0: दररोज एका भाग्यवान विजेत्याला मिळतील चांदी जोडवे आणि मेगा बंपर ऑफर मध्ये एका भाग्यवान विजेत्याला मिळेल इलेक्ट्रिक स्कूटी.
8: महोत्सव कालावधी दिनांक 17 मे ते 15 जून 2026. आम्हीच घडवणार, आम्हीच विकणार.
0: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स, मेन रोड, हुडको, नांदेड.
9: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेस साठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
10: दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत सर्व ज्येष्ठ नागरिकांनी वैद्य रुग्णालय नांदेड येथे महत्वाच्या बैठकीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर हंसराज वैद्य, प्रभाकर कुंटुरकर, गिरीश बाराळे, डॉक्टर लक्ष्मीपूरण शेट्टीवार, के जामकर तथा समस्त कृती समिती सदस्यांनी केलं आहे.
11: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल.
12: इयत्ता 1 ते 10 मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल. इयत्ता 1 ते 12 मुलींसाठी प्रवेश चालू आहे.
11: संपर्क ओमकारेश्वर नगर, तरोडा बुद्रुक, नांदेड.
12: मोबाईल 98 90 29 87 26.
9: ज्येष्ठ नागरिकांच्या महत्वाच्या बैठकीसाठी बुधवार दिनांक 10 जून रोजी सकाळी 9 वाजता वैद्य रुग्णालय नांदेड इथं उपस्थित राहावं असं आवाहन डॉक्टर हंसराज वैद्य यांनी केलं आहे.

श्रोते, आताच आपण पंकज उदास यांच्या स्वरात नीता भादली यांची गीतरचना ऐकलीत. संगीत होतं पंकज उदास यांचं. कार्यक्रमात आता ऐकूयात गुलाम अली यांच्या स्वरात संत दर्शन सिंगजी महाराज यांची गजल. संगीत आहे बी डी पवार यांचं.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते आता सकाळचे 9 वाजत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. हे कार्यक्रम आपण ठीक 10 वाजेपर्यंत ऐकू शकाल. प्रतीक्षा करूयात वाद्यसंगीताने.

एफएम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत गुंजन. श्रोते, गीत गुंजन या कार्यक्रमात मी वर्षा खानजोडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात आत्ता होती गेली कुठं या चित्रपटातील गीत. श्रोते, हा चित्रपट 1991 प्रदर्शित झाला. हा एक विनोदी चित्रपट असून या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण कारपे यांनी केले आहे. चित्रपटात प्रशांत दामले, अजिंक्य देव, दामू कनकळे आणि सुहास यांची मुख्य भूमिका आहे. तर ऐक्यात या चित्रपटातील सुरेश वाडकर, अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात, सुधीर यांची गीतरचना आणि संगीत आहे अरुण पोडवाल यांचं. तर ऐक्यात आत्ता होती गेली कुठं या चित्रपटातील हे गीत.

0: हॅलो.
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगले अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर, एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर, 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा, हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला.
3: बाबा घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात हमाल दे धमाल या चित्रपटातील गीत. हा पुरुषोत्तम बेडकर यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केलेला चित्रपट 1989 भारतीय भाषेतील एक रोमॅन्टिक चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आणि वर्षा उसगावकर यांची प्रमुख भूमिका आहे. तर ऐकूयात या चित्रपटातील आशा भोसले, रवींद्र साठे यांच्या स्वरात, विवेक आपटे यांची गीतरचना आणि संगीत आहे अनिल मोहिले यांचं. तर ऐकूयात हमाल दे धमाल या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आणि कार्यक्रम ऐकत आहात गीत गुंजन. कार्यक्रमात पुढील गीत ऐकण्यापूर्वी ऐकूयात एक निवेदन. पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांच्याकडून आलेलं मयत व्यक्तीच्या ओळखीसाठी एक निवेदन. वाजेगाव ते फत्तेपूर ब्रिजच्या खाली मुदखेड रोडच्या बाजूला एका अनोळखी पुरुष जातीचं प्रेत सापडलेलं असून मयताचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. अनोळखी पुरुष, वय 50 ते 55 वर्ष, रंग सावळा, डोक्याचे केस काळे पांढरे, उंची 170 सेंटीमीटर, पोशाख पांढऱ्या रंगाच्या फुल बाहेरचा शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट. वरील व्यक्ती कोणाच्या ओळखीचा असल्यास पोलीस स्टेशन ग्रामीण यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक 99 23 58 81 12. निवेदन संपलं. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात ऐकावे ते नवलच या चित्रपटातील गीत. सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची ही गीतरचना आणि संगीतबद्ध केलं आहे अरुण पौडवाल यांनी.

श्रोतेव कार्यक्रमात आत्ता आपण ऐकलं ऐकावे ते नवलच या चित्रपटातील गीत. हा चित्रपट 1993 प्रदर्शित झालेला चित्रपट होता, ज्यामध्ये अशोक सराफ, प्रशांत दामले आणि वर्षा उसगावकर यांची प्रमुख भूमिका होती. यानंतर कार्यक्रमात पुढील गीत ऐकूत. तत्पूर्वी ऐकूयात एक जाहिरात, माफ करा, एक निवेदन ऐकूयात. पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड यांच्याकडून आलेले हरवलेल्या व्यक्ती संदर्भातील हे निवेदन आहे. नामीन निखिल मिलिंद वाघमारे, वय 31 वर्ष, व्यवसाय अकॅडमी चालक, हे दिनांक 2/6/2026 रोजी दुपारी 2:50 सुमारास राहत्या घरून वीर अकॅडमी श्रीनगर येथे जातो म्हणून घरातून निघून गेलेत. ते अद्याप घरी पोहोचले नाहीत. त्यांचे वर्णन पुढील प्रमाणे: रंगगोरा, उंची 5'7", अंगाने सडपातळ, केस काळे, पोशाख ग्रे कलरची शर्ट आणि क्रीम कलरची पॅन्ट, नाक सरळ, चेहरा गोल, शिक्षण बीटेक. तरील बेपत्ता व्यक्ती कोणास आढळल्यास पोलीस स्टेशन भाग्यनगर यांच्याशी संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 98-23-12-31-10. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा 98-23-12-31-10. निवेदन संपलं.

श्रोतेव कार्यक्रमात आता ऐकूयात खरं कधी बोलू नये या चित्रपटातील सुरेश वाडकर आशा भोसले यांच्या स्वरात सुधीर मोगे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश। या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 या वेळेत।
1: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-1252 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
2: मला जाऊ द्यान घरी।
3: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी सकाळी 10-11 या वेळेमध्ये
1: कार्यक्रम फोन फरमाइश।

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 10:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. लेखक आहेत आशा बगे आणि अभिवाचक सर आहे जयश्री पुराणिक. भाग 3.

0: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
1: अम्मानं जाण्यापूर्वी त्यांचाही स्वयंपाक करून ठेवला होता. कच्च्या केळ्याची भाजी, रस्सम भात, त्यांच्या पुरत्या पोळ्या. पण त्यांना जेवायचं नव्हतं, त्यांनी ब्रेकफास्टही केला नाही. अम्मानंही असली सुकी सुकी भाजी केली म्हणून ते जेवत नाहीत असंच मैथिलीला रागारागात वाटलं. ते जायला तयार झाले. त्यांनी सुटकेसमधून एक फ्रॉक काढला आणि काहीसं ओशाळून ते मैथिलीला म्हणाले की हा त्यांनी पॉंडेचेरीला घेतला होता तिच्याकरता, पण ती इतकी मोठी उंच भिंच झाली असेल याची कल्पनाच आली नाही.

फ्रॉक तिला होणारच नव्हता. बराच लहान झाला, त्यांनी तो तिला दिला. तिनं तो हातात घेतला. तो छोटासा फ्रॉक पाहून तिला खुदकन हसूच आलं. डॉक्टर अंकलही हसायला लागले. मग पण त्या फ्रॉकचा मऊसा रेशमी स्पर्श तिला आवडला. तिच्याकरता असं काही कुणी कधी आणलेलंच नव्हतं, लहान तर लहान. मग डॉक्टर अंकलनी 50 रुपये दिले. कशाला? तिचा हात पुढे झाला नाही. काहीतरी घे तू, रंगकांड्या नाहीतर पुट्टूसारखं चित्राचं पुस्तक, तिच्या मनात आलं. डॉक्टर अंकल निघाले. त्यांची उंच तिरपी सावली अंगणात पडली. तिच्या डॅडींच्या जवळचं असं कुणी इथून लांब चाललेलंय हे तिला जाणवलं. ते पुन्हा येणार नाहीत हेही कळलं. संध्याकाळी तिला समुद्रावर जावंच वाटेना. मुलं बोलवायला आली तर ती नाही म्हणाली, दारात पायऱ्यावर बसून राहिली. काहीतरी रिकामं रिकामं वाटत होतं. अम्मा आली. गेली नाही समुद्रावर? अम्मानं विचारल्यावर मैत्रीला वाटलं की अम्मा आता हिला हाकलतेच आहे. टीचर येऊ देत, मी बसेन दुसऱ्या खोलीत. समुद्रावर खूप एकटं एकटं वाटतं, सगळी मुलं परततात, मला येताही येत नाही. तुमचं दार बंद असतं ना, होड्याही परतत नाहीत. आता नाही आणि कधीच जाणार नाही, ती रागानं पण जरा ठासूनच म्हणाली. अम्मा हतबुद्धच झाली. या एवढ्याशा मुलीला इतकं समजायला लागलं. मग अम्मानं विचारलं, ते सकाळीच गेले आणि जेवले नाहीत? आणि तुला काही दिलं की नाही त्यांनी? हो, 50 रुपये. 50च देऊन देऊन? मैत्रीनं आश्चर्यानं पाहिलं. फ्रॉक आणला पण तो खूप लहान झाला, ती म्हणाली. मैथिली, तो चांगला माणूस नाही, अम्मा म्हणाली. मैथिली नुसती बघत राहिली. चांगला नाही, वाईट कुठं आहेत ते? त्यांच्याच मुलाचं ऑपरेशन तुझ्या डॅडींनी केलं, तो मुलगा गेला. हा मित्र म्हणवत होता तुझ्या डॅडींचा, पण त्यांनी तुझ्या डॅडींवर केस केली. डॅडी ती जिंकले पण त्यांनी सर्व्हिस सोडली. ऑपरेशन करताना त्यांचा हात कापायला लागला, मग मी त्यांना इकडे आणलं. हं, खोटा माणूस, मैथिली ते ऐकत राहिली. अम्माच्या तोंडचा तो माणूस हा उल्लेख कसा तरीच वाटला तिला. ते तो माणूस नव्हते आणि खोटे तर मुळीच नाही. खोटा आहे मॅथ्यूज टीचर, हे तर आपले चांगले दोस्तच बनून गेले. कालची संध्याकाळ, ते सगळं खोटं? तिचा गोंधळ उडाला. पण डॅडींवर अंकलने केस का केली? मैथिली त्या संध्याकाळी समुद्रावर गेली नाही. मॅथ्यूजही त्या दिवशी आले नाहीत. अम्मानं सकाळचं अन्न उरलं असूनही मैथिलीला आवडतं म्हणून शेवग्याच्या शेंगा घालून सांबार केलं. मैथिलीला रात्री झोप येतो डॉक्टर अंकलची आठवण येत राहिली मनाविरुद्ध. ती येऊ नये असं वाटूनही झोपही लगेच लागली नाही. झोपताना अम्मा म्हणाली, आता उद्यापासून 15 दिवस सेकंड शिफ्ट, सकाळी घाईनं उठायची गरज नाही. म्हणजे हवं तेव्हा कुलूप उघडून तिला येता येईल 15 दिवस, मैत्रीला वाटलं. रात्री तिला खूप चित्रविचित्र स्वप्न एकात एक अशी पडली आणि त्यातल्या एका स्वप्नात तर चक्क एक भलं मोठं बंद दार होतं, त्याचं अजस्त्र कुलूप होतं. होळी पौर्णिमेला तिचा वाढदिवस, त्याची आठवण मैत्रीला 15 दिवस आधीपासूनच यायची. अम्मा तो वाढदिवस चांगला मनवायची, बनाना केक पायस वगैरे बनवून. पण यावेळी अम्मानं एक नवी गोष्ट केली, पुरण शिजवलं. त्या गोड पोळ्या मैत्रीला फार आवडल्या. तिनं अम्माला विचारलं, अम्मा हे तू यापूर्वी कधीच नाही केलं? अगं, ही पोळी डॉक्टरांना फार आवडायची. डॅडींना? हो. मग तर मैत्रीला पोळी फारच आवडली. तिचा चिमुकला वाढदिवस पूर्ण व्हावा म्हणून की काय, डॉक्टर अंकलचंही ग्रीटिंग आलं. ग्रीटिंग छान होतं. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे असं लिहून खाली एक गमतीचं रेखाचित्र काढलेलं. एक छोटी मुलगी तिच्याच एवढी, डोळ्याला आयटी चष्मा, गळ्यात स्टेथोस्कोप, हाताला घड्याळ, डॉक्टरचा ऐटबाज ऍप्रन बिप्रन, डोळ्यात मिश्किल भाव. खाली लिहिलेलं, ओळख कोणते?

0: तिनं आम्हाला ते चित्र दाखवलं. ही मी ना, ती म्हणाली. नाटक सगळी आपले पाप धुवून काढतायत. मैथिलीचा गोंधळ उडाला. तिनं मग ते ग्रीटिंग कुणाला दाखवलंच नाही. आज किनाऱ्यावर लवकर अंधार पडला नाही, उलट क्षितिजा रेषेवरून पूर्ण गोलचंद्र ऐटीत वर आला. त्याचा दुधी प्रकाश सर्वदूर पसरला. अचानक तिला दूरवर तिच्या अम्माच्या साडीसारखी साडी दिसली. तिनं डोळे रोखून पाहिलं. अम्माच तर येत होती. तिनं आनंदानं हात हलवला तर साडीचाही हात हललेला असा वाटला. मग मुठीतली वाळू खाली टाकून देऊन मैथिली पळतच सुटली. अखेर तिची अम्मा पण तिला घेऊन जायला आली होती तर. पुट्टूची येते तशी. तिचा श्वास फुलला. तो तिच्या चिमुकल्या मनात मावेना. अग अग, धावायचं कशाला? तू मला न्यायला आलीस? तिनं विचारलं. हो, माझा वाढदिवस म्हणून. हो, अम्मा समुद्रातल्या चंद्राकडे पाहत म्हणाली आणि तिच्याजवळ वाळूत बसली. मैथिलीला वाटलं ही कुणी वेगळीच अम्मा होती तिच्याकरता. तिच्या वाढदिवसाला समुद्रावर आलेली, फक्त तिला घ्यायलाच नाही तर तिच्याबरोबर वाळूत बसायलाही. अम्मानं तिच्या सगळ्या दोस्तांकरता बराणाकेक आणला होता. ती समुद्राची पूजा करेल नारळ देऊन असं मैथिलीला वाटलं. पण मग अम्मा वाळूत बसूनच राहिली. मग समुद्रावरली गर्दी हटायला लागली तरी किनारा विरळ झाला नाही. पुट्टूही गेला. मग अम्मा तिला म्हणाली, मैथिली, मला 2 दिवस हॉस्पिटलला ऍडमिट व्हावं लागेल. मधून मधून पोटात दुखतं ग. काही टेस्ट करायच्या आहेत. जानकी आंटी तुझ्याजवळ झोपेल? मैथिलीनं घाबरून विचारलं. अम्मा, पण तू बरी होशील ना? अर्थातच, हॉस्पिटल कशा करताय मग? अम्मा म्हणाली. समुद्राच्या पाण्यावर सर्वत्र एक हालचाल होती. वाऱ्याची एक सळसळ होती. 8:30 वाजले तसा चंद्रप्रकाश जास्त उजळला. मग अम्मा उठली, पाठोपाठ मैथिली. आज तिची पावलं हळूहळू ओढत जात नव्हती. वाळू पायानं उडवत ती मजेत तिच्या अम्माच्या मागं जायला लागली. ते देऊळ आलं. अम्मा थांबली. मैथिलीनं आश्चर्यानं पाहिलं. अम्मा या देवळात कधी गेली नाही. ती चर्चमध्ये जायची. आज तिनं जवळच्या उदबत्त्या दिल्या आणि मैथिलीला म्हणाली, जा उदबत्त्या लावून ये अँड प्रे फॉर युअर सेल्फ. मी चर्चमध्ये कॅन्डल लावून आले आहे. मैथिली अम्माकडे, मग आत देवळाकडे, देवळात उजळलेल्या दीपमाळेकडे पाहतच राहिली. हातात दिलेल्या उदबत्त्या घेऊन देवळात गेली. उदबत्त्या लावून खोचून बाहेर आली. अम्मानं प्रार्थना करायला सांगितली, ती केलीच नाही. मुद्दाम काही नाही, पण त्यावेळी एवढ्या एवढ्या किती गोष्टींची डोक्यात दाटी झालेली. त्यात ती प्रार्थना मावलीच नाही. अम्माच्या सगळ्या टेस्ट झाल्या. किडनीत काही बिघाड होता. 2 दिवसात ती घरी परतली. मद्रासला मोठ्या हॉस्पिटललाही दाखवायचं होतं. ती मॅथ्यूज टीचर बरोबर जाणार होती.
1: श्रोते हो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

श्रोते, आत्ताच आपण भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. लेखक होत्या आशा बगे आणि अभिवाचक स्वर जयश्री पुराणिक. भाग तिसरा. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

श्रोतेहो, आज सायंकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमामध्ये सोयाबीन बीज उत्पादन काळजी गरज आणि संधी याविषयी अवंता दावलबाजे सहाय्यक कृषी अधिकारी यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल सायंकाळी 7:30.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: जरी बाप सारा जगाचा परी तू आम्हाला करांची विटू माऊस.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
0: आमचा फोन क्रमांक 9404761252
2: 9404761252.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
3: हॅलो फोन फरमाइश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
3: फोन फरमाइश.
4: श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण FM बँड 101.1 MHz वर. आता सकाळचे 10:45 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात ऐकूयात देवीदास गड्डमवाड आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं.

श्रोते हो, आत्ताच आपण देवदास गड्डमवाड यांनी गायलेली लोकगीत ऐकलीत लोकसंगीत या कार्यक्रमामध्ये. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळची 11:31 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अल्ताफ राजा यांच्या स्वरात अरुण भैरव यांचं अल्बम गीत आणि संगीत आहे अल्ताफ राजा यांचं.

श्रोतेव कार्यक्रमात आता ऐकूयात पद्मजा फेनानी यांच्या स्वरामध्ये इंदिरा संत यांची गीतरचना आणि संगीत आहे गिरीश जोशी यांचं.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या. शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात चंदनदास यांच्या स्वरामध्ये पय्याम यांची गझल. संगीत आहे जाहिद हुसेन यांचं.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या. शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात शाहीर फिराजीराव सरनाईक यांच्या आवाजातील त्यांचाच पोवाडा.

0: झालं काय एवढं रडायला?
1: माझा हाल वनवास बघून सारं गाव हसतय तुम्हासनी.
0: का त्यांच्या बाच काय खाल्ले का काय हसायला?
1: कवा करायचं तरी तुम्हासनी?
0: मला नाहीये तुझं पटत.
1: नाहीच पटायचं. तुम्ही आपलं तेलाच्या बैलावानी राबून आईच्या हातावर पगार आणून द्या आणि ती घालून दे लेकीसनी शेळीवानी चारा. तुम्ही निघालायसा नाव नाव वाढत. तुमच्या अंगाकडे बघितलं कि काळीस कस झरझरत.
0: अगं अंग म्हणून काम केल्या बघार पोट भरल कसं कारभारने?
1: असं काय लागतं आमच्या दोघांच्या पोटाला? माझ्या आईबाच्या घरात हिंडून फिरून शान खाल्लं तरी सपायचं नाही. एका महिन्यात तुमची तब्येत कशी सुधारती ते बघशिला मग.
0: असं काय काय घालणार आहेस मला?
1: माझ्या आईबाच्या घरात मला काय कमी आहे ऐकून तरी घ्या.

0: पहिलवानी खुराक मिळाल्यावर मग काय कारभार नाही. ताल मीच रोज मी जाणार, कुस्ती मेहनत करणार, हिंडून फिरून खाणार आणि राजावानी डुलणार. होई पर कारभार नाही, तुझी आई ठेवून घेईल ना आमासनी.
1: माझ्या आईचं पाहिजे कशाला? तुमच्या आईवानी खाली खायला घालून वरण लात मारणारी नव माझी आई, तर हातातल्या फोडावानी छेलील तुमासनी.
0: बर तर मग चल जाऊ.
1: आता कसं बोललास बर, नवरा असावा तर असा
0: आणि बायको असावी तर अशी, दोघा

0: कारभारनी सासूच्या घरात आल्यापासनं चांगलं पैलवानी खुराक मिळालं मला. दिसभर कामात न कंबार वर नाही माझी, पोटावरी राहिल्यासारखं झालंय मला. सासू तरी अरतुऱ्याशिवाय बोलव ना.
1: काहीतरीच बोलायचं, जावाला दिला कापडे धुवाया. दमा आई, अगे आई, अगं साबण कुठं आया?
2: नदी काची चिखल माती लावजा म्हणावा, साबण लावतोया. कुठल्या बॅलिशीत राहिवाय हो, जावयाचं पदक आलं ह्याला.
1: आई ते बाहेर आहेत, जरा हळू बोल की.
2: हे त्याचं द्या तुला का मला? आई बापा संग भांडून बायकोच्या तालावर फिरणारा नवरा नवा, जत्रातला भावरा फिरविल तसा फिरवतोय. वर्षातन एकदा शंकर निगवराय आली तर एक दिस राहतात, आणि तुम्ही बसलाय असं की हरियाळीची मुळी खाऊन.
0: काय झालं काय मामी?
2: कवा तुझं डोळं उघडतील तवा दिसल.
0: मामी तुमच्याकडे काय नाही बघा, हिच्याच अंगात तिडा आया.
2: पण तुला ते तिडा निघत नाही का? तू कोण बापे आहेस का फप्पाई? घर फोड्या लिखीच तोंड बघू नये. लेख बघावी नांदतली आणि सून बघावी जाणतली.
0: मामी मला नाही त्या चाड्या सांगून इकडे आणलं बघा.
1: मी चांद होय, माझच पाप. तुम्ही नाही म्हटलं असतं तर काय उचलून आणलं असत.
2: ऐक जावया, कशी वळ्या लागली अशी वळ्या. नारळ ठेव आणि पड पाया, अजून तरी अक्कल येऊ दे.
0: मामी मी आता काय करू? आई पुढे तोंड घेऊन जायची लाज वाटते.
2: जलम देणारी माता म्हणजे समिंदर आहे समिंदर. तिच्या पोटा सारं काय खपत. आईचं आतडं तकलाच असत. माई लेकराची ताटा तूट कुणी बी करू नये. माझही पोट पाणी पिकलंय बाबा.
0: मामी मामी तुम्ही मी मला अक्कल देणारी आईच आहेसा. मी जातो.
2: बाबा र माझ्या वासरा तू, आता मात्र माझा जावाय शब्दच खरा. तुला अक्कल याया पायी नाही नाही ते मी काम सांगितलं, म्हणून राग धरू नकोस बर का बाळ. अगं ये घर फोडे, जा आपल्या नवऱ्या संग.
1: आई मी कवा नाही म्हटलं?
2: मला नाही तुझं गौड वाटत. सासू सासरा दीर जावा संग गोडीने राहून त्यांचा आशीर्वाद घेऊन मायाराला येशील तेव्हा तुला माझी लेख म्हणून पोटा संग धरून आयार मायार करीन. जा
0: मामी जातो मी आज.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा आजच घ्या.
1: श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरामध्ये आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीत आहे राजेश रोशन यांचं.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता दुपारचे 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून वनिता मंडळ हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते अनुक्रमे सहक्षेपित करू. प्रतीक्षा करूयात वाद्यसंगीताने.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, मन शांत असावं, प्रसन्न असावं असं प्रत्येकाला वाटतं. इथे मला आठवतात ना ते समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. हल्ली होतं कसं की बाहेरून होणारे आघात, प्रश्न, समस्या किंवा अनपेक्षित गोष्टींमुळे मन विचलित होतं. कधी कधी सुसेन असं होतं, मनाचा तोल ढासळेल की काय अशी स्थिती सुद्धा निर्माण होते. मग याचा कुठेतरी शरीरावर सुद्धा परिणाम होतो. हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर बॅलेन्स साधता यायला हवा. यासाठी हवी ती योग साधना, जी सगळ्यात महत्वाची आहे. मनासाठी मनापासून योग साधना या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत योगाभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते.
1: हरिओम.
0: सरांची

0: थोडक्यात ओळख करून देते. जवळपास 43 वर्ष योगाभ्यासक म्हणून श्रीकृष्ण म्हस्कर हे कार्यरत आहे. ऍडव्हान्स टीचर्स डिप्लोमा, ऍडव्हान्स इन योग एज्युकेशन आणि थेरपी इन्स्ट्रक्टर कोर्स त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तसंच नो योग लिव्ह योग या योगविषयक पुस्तकाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. सध्या इंडियन योग असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. तर श्रीकृष्ण सर, तुमच्याकडनं अगदी सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की मन प्रसन्न असावं असं आपण नेहमी म्हणतो, पण नेमक्या शब्दात आपण काय सांगाल?
1: आता प्रसन्नता ही जी गोष्ट आहे ना, ही आतून येणारी गोष्ट आहे.
0: हो,
1: प्रसन्न आणि अप्रसन्न हे चेहऱ्याकडे बघून सुद्धा कळतं. आतमध्ये काहीतरी खुटखुटत आहे, आतमध्ये काहीतरी त्रास होतोय आणि ते आपल्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं, तेव्हा प्रसन्न अशी अवस्था असते. परंतु ज्या वेळेला आपण समाधानाच्या गोष्टी करतो, समाधान हे नेहमी साधनांच्यावर अवलंबून असतं. साधन म्हणजे मीन्स, पण त्यालाही मर्यादा असतात. त्यामुळे त्याच्या पलीकडे आपण जेव्हा काहीतरी शोधायला लागतो तेव्हा ती गोष्ट असते प्रसन्नता. ती आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण हे तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे. सर्व सिद्धी म्हणजे त्यांना अपेक्षित असलेली सिद्धी म्हणजे वैश्विक स्तरावरच्या आहेत. आपल्यासारखी सिद्धी म्हणजे कुठली? लोकांना जागा चांगली मिळाली पाहिजे, फोर्थ सीट न मिळता विंडो सीट मिळाली पाहिजे. आपले प्रसन्नतेचे एरिया एवढेच आहेत. त्यामुळे ही प्रसन्नता जी असते, बऱ्याच वेळा असं दिसतं की साधनं संपली की मग प्रसन्नता सुरू होते आणि त्यासाठी साधना करावी लागते. साधन आणि साधना याच्यामध्ये फरक आहे. साधनं ही लिमिटेड आहेत आणि साधना जी आहे ती अनलिमिटेड आहे, त्याला कुठल्याही मर्यादा नाहीत. त्यामुळे प्रसन्नता ही मनाची एक अवस्था आहे आणि ती अवस्था मिळवायची असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागतं. वेगळं काय करायचं असतं? तर अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला टोचत असतात, त्रास देत असतात, त्या गोष्टींना सोडून द्यायची सवय लागली पाहिजे. आपल्याला धरून ठेवायची सवय खूप लागलेली आहे. काहीही असू देत, मान असू दे, अपमान असू दे, पैसा असू दे, संपत्ती असू दे, धरून ठेवायचं, काही सोडायचं नाही. अगदी श्वासात सुद्धा आपण चिकूपणा करतो, श्वास आहे पण पूर्ण सोडत नाही. त्यामुळे सोडायची सवय लागली की मग तुम्हाला प्रसन्नतेच्या जवळ जायची हळूहळू संधी प्राप्त होते. आणि अल्टिमेटली त्याच्यातनं काय असतं की मला जे काय मिळालंय त्यामध्ये समाधानी आहे का आहे, सुखी आहे का आहे, हा विचार सतत मनात ठेवणं म्हणजे प्रसन्नता आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही.
0: आणि ह्याच्यातून जर आपण प्रयत्न केला तर आपण नक्कीच प्रसन्न राहू शकतो.
1: निश्चितपणे. आणि प्रसन्नता राहणं हा माझा हक्कच आहे खरं म्हणजे. पण महत्वाची गोष्ट काय की मला कोण अप्रसन्न करतं याचा मी शोध कायम घेत असतो. कोणी असं पटकन विचारत नाही की तुम्ही कसे आहात. हल्ली मोबाईलमुळे काय झालंय, कुठे आहेस हा प्रश्न आहे. पूर्वी आपण काय विचारतो, कसा आहेस म्हणजे बरा आहेस ना, हल्ली कुठे आहेस हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्नांचा रूप पण बदललेला आहे आजच्या काळात. त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहिलात तर ते सुद्धा लोकांना भगवत नाही. हा एवढा कसा काय प्रसन्न राहू शकतो, एवढे सगळे कटकटी येतात, हा कसा शांत राहू शकतो, हा विचार असलेले लोक पण तुम्हाला त्रास दिले. त्यावेळेला तुम्हाला संतुलन साधायचं असतं. नोबडी कॅन डिस्टर्ब यू अनलेस यू अलाव इट. तुम्ही परमिशन दिल्याशिवाय तुम्हाला कोणी डिस्टर्ब करू शकत नाही. देन डोंट गेट अटॅच टू एनिथिंग एल्स. बाहेरच्या कुठल्याही कुठे स्वतःला जोडत नाहीत, जोडले गेले तरी कामापुरते जोडले जातात, त्यानंतर पुन्हा वेगळे होतात. डिटॅचमेंट ही आपल्याला कळली पाहिजे. आपण डिटॅचमेंटच्या कधीही जवळ जात नाही, कायम आपण चिकटलेला असतो कुठेतरी.
0: अगदी.
1: आणि चिकटाना तुम्ही कुणी नाही म्हटले, पण प्रसन्नतेला चिकटा, तिथे का नाही चिकटत. मग प्रॉब्लेम तो आहे,
0: ते एक मनाने ठरवायला हवं. जसं एखादी जखम झाल्यावर आपण ठरवतो की नाही ह्याला अमुक अमुक औषध लावायचं, अमुक एखादी गोष्ट करायची की मग ती नक्कीच जखम बरी होणार. पण असंही हल्ली पाहायला मिळतं की मनाच्या आरोग्याच्या तक्रारी या वाढताना दिसतात. का बरं असं होताना दिसतं आणि उपाय काय मग त्याच्यावर?
1: मनाच्या आरोग्याबाबतीत आपण विचार करतो त्याला स्वास्थ्य असा एक शब्द आहे. स्वास्थ्य म्हणजे काय? स्व आणि स्थ. स्वतःच्या ठिकाणी स्थिर राहणार तो स्वास्थ्यपूर्ण माणूस. स्वास्थ्य दोन प्रकारचं असतं, शारीरिक आणि मानसिक. शारीरिक स्वास्थ्य असं ते आपल्याला बऱ्याच गोष्टींनी मिळतं, हल्ली सप्लिमेंटरी खूप मिळतात, तरी पण ते प्रायमरीली तीन गोष्टीवर अवलंबून असतं. आहार, विहार आणि विश्रांती. या तीन गोष्टींना समन्वय तुम्ही साधला तर तुम्हाला शारीरिक स्वास्थ्य मिळू शकतं. पुढचा गोष्ट आहे ते म्हणजे मानसिक स्वास्थ्याची. मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय? तर ते कुठल्याही गोष्टीवर अवलंबून असतं. विचार, विकार आणि विवेक. विचारांची क्वालिटी, विचारांचा दर्जा, विचारांची दिशा, विचारांची पद्धती, यावरती आपलं विचार मानसिक स्वास्थ्य खूप प्रमाणात अवलंबून असतं. विचार सकारात्मक करायचा का नकारात्मक या बाबतीत बऱ्याच वेळेला लोकांचे वादविवाद होतात. तर सकारात्मक नकारात्मक या बाबतीत आपण एक नेहमीचं ढोबळ उदाहरण देतो की अर्धा पेला भरलेला आहे असं म्हणणारा माणूस सकारात्मक आणि अर्धा रिकामे म्हणणारा नकारात्मक. आता हे विचार केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं दोन्हीमध्ये रिलेटिव्हिटी आहे. म्हणजे सकारात्मक कुठला? जेव्हा माणूस एखादा म्हणतो अर्धा भरलेला आहे, तो संधी साधू असू शकतो. अर्धा भरलाय मीच पिऊन टाकतो. आणि नकारात्मक कोण म्हणतो की रिकाम आहे, तो काय म्हणतो? तो पण संधी शोधतो, मी भरून ठेवू शकतो. म्हणजे सकारात्मक नकारात्मक ह्या गोष्टी खूप सापेक्ष आहेत. त्याच्यामध्ये परिस्थिती हा खूप महत्त्वाचा घटक असतो. म्हणजे विचारांची दिशा आपल्या लोकांची बऱ्याच वेळा दिसते की खूप नकारात्मक असते. तुम्ही कोणालाही विचारा, पहिलं उत्तर नाही असं येतं. नाही, नाही म्हणणं सगळ्यात सोपं आहे जगात, त्याला अजिबात डोकं लागत नाही.
0: पण असंही म्हणतात ना की नाही म्हणायला सुद्धा शिकायला हवं.
1: नाही म्हणलेलं ऐकायला शिकायला हवं असा त्यातला भाग आहे. बऱ्याच वेळा सांगतात नकार पचवायला शिका.

0: पण नकार कोणत्या अँगलने दिलाय, कुठल्या पद्धतीने दिलाय, त्याच्यामागे भूमिका काय हे कळलं नाही तर नकार पण मग ऍक्सेप्ट करत नाही. त्यामुळे मुद्दा याच्यातला असा आहे की विचारांच्या बाबतीत विचारांचा सकारात्मक आस्पेक्ट जो आहे किंवा तो भाग जो आहे तो खूप महत्वाचा असतो. आणि सकारात्मक विचारांचं इंजेक्शन नसतं, ते असे बाहेरनं कुठे येत नाहीत. त्याच्या पुढचा भाग आहे तो म्हणजे विकार. आता हे विकार म्हणजे कुठले, तर मनोविकार असतात. बऱ्याच प्रकारचे मनोविकार आज तुम्हाला दिसतात, जे ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर असते किंवा फोबिया असतो, फिअर्स असतात, कॉम्प्लेक्सेस असतात, अहंगंड न्यूनगंड, असे असंख्य प्रकार आपल्याला मानसिक विकारांच्या बाबतीत दिसतात. आता हे का होतात? विवेक सुटलेला आहे म्हणून. विवेक म्हणजे काय? तर कॉन्शियसनेस. म्हणजे विवेक सुटलाय म्हणून विकार झालेत, आणि विकार झालेत म्हणून विचार बिघडलेत, असं हे विशेष सर्कल आहे, दुष्टचक्र आहे. मग सुधारायचं काय? पहिलं विचार सुधारायचे. विचार सुधारवलेत तर त्याच्यामधनं तुमचा विकारांचा प्रमाण प्रभाव कमी व्हायला लागतो, आणि तो झाल्यानंतर मी विवेकाकडे तुम्ही जाता. आणि विवेक ही गोष्ट अशी आहे की जी नॉर्मली बुद्धीच्या पलीकडची असते. विवेक म्हणजे काय? तर रॅशनल इंटेलिजन्स, नॉट ओनली इंटेलिजन्स. विज्ञान हा शब्द आपण ऐकतो, विज्ञान म्हणजे सायन्स नाही प्रत्येक ठिकाणी, विशेष ज्ञान किंवा विवेक ज्ञान. आज रॅशनॅलिटी हरवलेलीच आहे अजिबात, आणि म्हणून मानसिक स्वास्थ्य आपलं बिघडलेलं आहे. बारीक सारीक गोष्टींना लोक चिडतात, रागवतात, त्यांना भयंकर संताप येतो, किंवा काही लोक दुःखाच्या गत्तेत जाऊन पडतात. आणि त्यामुळे विकार कमी करायचे असतील तर तुम्हाला विवेकाची कास धरावी लागते. पण हे दोन्ही करण्याच्या अगोदर विचारांची दिशा तुम्हाला बदलावी लागते. विचारांची दिशा बदलायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर मी जो विचार करतोय त्याने कोणाला त्रास होणार आहे का, हाचा पहिला विचार व्हायला पाहिजे. तो विचार आदली कुणीही करत नाही. मला त्रास झाला नाही पाहिजे, एवढीच भूमिका असते. त्यामुळे विकारांच्या बाबतीत जेव्हा आपण बघतो त्यावेळेला विकारांना पण औषधांच्या मर्यादा आहेत. मानसिक रोग जे होतात ते काही कुठली औषधं घेतल्यामुळे होत नाहीत ना. विचारांची दिशा बदलल्यामुळे, विचारांमध्ये गडबड झाल्यामुळे आपल्याला बरेच वेळा काही मानसिक रोग होतात. मग ते रोग झाल्यानंतर त्या रोगांकडे आपण थोडस सब्जेक्टिव्ही बघितलं पाहिजे, तटस्थपणे बघितलं पाहिजे. आपण तटस्थपणे बघत नाही, आपण त्रयस्थपणे बघतो, इनडिफरंटली बघतो. वी शुड बी इम्पार्शियल.
1: तुम्ही कशा पद्धतीने बघता हे सगळ्यात महत्वाचं आहे.
0: अगदी बरोबर आहे. याच्यासाठी एक सोपी आणि साधी गोष्ट आहे की ती बऱ्याच लोकांनी सांगितली पण आहे, तुम्हालाही माहिती असेल की रात्री झोपताना एक रेट्रोस्पेक्शन करायचं. दिवसभरात मी कोणाकोणाला दुखावलं आणि कोणीकडे मला दुखावलं, हे दोन कॉलम असतात. त्यातला मला कोणी दुखावलं हा कॉलम कधी कधी कमी असतो खूप, मी कोणाला दुखावला कॉलम खूप मोठा असतो. त्यासाठी सोल्युशन सोपं आहे, माफ करा आणि माफी मागा. ज्यांच्याकडनं मी दुखावला गेलोय त्यांना माफ करा, आणि ज्यांना मी दुखावलं त्यांची माफी मागा. हे जेव्हा तुम्ही रोज करायला लागता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की माझ्या वर्तणुकीमध्ये खूप बदल करायची आवश्यकता आहे. मग त्यावेळेला लोक काय करतात? दे गोइंग टू शेल. कधी कधी लोक अशी कोशात जातात. तसं नाही होता कामा. तुम्ही कोशात गेला तुमची दखल कोणी घेणारच नाही. त्यामुळे माझ्याकडनं जी लोक दुखवले गेले त्यांना दोन दुसऱ्याशी ओपनली माफी मागायची, माझं चुकलं बाबा. डोक्यावरचं ओझं खूप उतरतं. सुरुवातीला बरोबर केलेल्या गोष्टींचा कॉलम कमी असतो, मान्य आहे. हळूहळू तो वाढतो. मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी योगामध्ये खूप प्रकार दिले आहेत. योग ऍक्च्युली मनाचं शास्त्र आहे खरं सांगायचं. हा, त्यामुळे योगामध्ये जेवढा मनाचा विचार केला तेवढा कुठल्याही शास्त्रामध्ये केलेला नाही.

0: कुठलीही गोष्ट ही टप्प्याटप्प्यानं होते आणि ती व्हायलाच हवी. तुम्ही आताच सांगितलं की साधना हवी, विवेक बुद्धी हवी, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग योग साधनेतून मनाचं आरोग्य कसं चांगलं ठेवता येऊ शकतं?
1: आता योग साधना ही गोष्ट अशी आहे ना की आपल्याला असं योग साधना म्हणजे फक्त आसन प्राणायाम, पण तो तेवढा फक्त एक छोटा भाग आहे. योगामध्ये बरेच प्रकार आहेत ज्याच्यामध्ये अष्टांग योग ज्याला आपण म्हणतो, खास करून आपण त्याचा जास्ती विचार करूया आज. बाकीचे पण योगाचे बरेच अंग आहेत, 4 आहेत 6 आहेत 8 आहेत, पण हा अष्टांग योग जो आहे ना हा परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये 8 अंग अशी आहेत की जी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे अशा 8 अंगांचा योग पतंजलीने सांगितलेला आहे. यम नियम म्हणजे काय? खरी आपल्या मनाची सुरुवात जी होते ना सुधारण्याची, ती यमनियमांपासून होते. यम म्हणजे काय? तर समाजात वावरायचे नियम, समाजात वावरताना कसं वागायचं हे पण सांगितले त्यांनी कित्येक 1000 वर्षांपूर्वी. याचं कारण प्रत्येक माणूस हा सामाजिक प्राणी आहे. वी आर ऑल सोशल अॅनिमल्स. आपण सोशल फक्त बिघडलं आहे त्यातला आणि अॅनिमल राहिलेलो आहे दुर्दैवाने. यम म्हणजे काय? की अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, हे 5 यम आहेत किंवा हे 5 गोष्टी ज्या तुम्ही समाजात असताना केल्या पाहिजेत. म्हणजे अस्तेय म्हणजे काय? चोरी करायची नाही. सत्य म्हणजे काय? खोटं बोलायचं नाही. अहिंसा म्हणजे काय? हिंसा म्हणजे डोंट्स अँड डूज असतात बघा, काय करू नका हे पहिल्यांदा समाजात सांगितलं त्यांनी. आणि याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग कुठला आहे? पतंजलींनी समाजाला प्राधान्य दिलेलं, व्यक्तीला दिलेलं नाही. त्यानंतर नियम जे आहेत ते व्यक्तिगत जीवनासाठी आहेत. मी कुठल्या प्रकारच्या नियम म्हणजे कुठल्या प्रकारच्या गोष्टी जीवनात केल्याच पाहिजेत, त्याच्यामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान असे 5 नियम सांगलेले आहेत. शौच म्हणजे शुचिता, कायावाच्या मनाने शुद्धता पाहिजे. नुसती आंघोळ केली म्हणजे शुचिता मिळते असं नाही, पहिला वैचारिक शुचिता. शौच, संतोष, संतोषाच्या ठिकाणी प्रसन्नता मागे आहे बघा. कंटेनमेंट ज्याला आपण म्हणतो, समाधान आणि संतोषामध्ये खूप फरक आहे. समाधान बाह्य गोष्टींची, संतोष आतून येतो. संतोष ही परिसीमा जी आहे ती प्रसन्नता आपण म्हणू शकतो. तप म्हणजे काय? की योग्य प्रकारची साधना करायची. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करायचा. स्वाध्याय म्हणजे लोकांचा अभ्यास नाही करायचा. आपण लोकांचा अभ्यास खूप करतो आणि स्वतःचा अभ्यास कधीच करत नाही, याचं कारण आपल्याला ती भीती वाटते खरं सांगायचं. स्वतःकडे वस्तुनिष्ठपणे बघणं सोपं नाहीये. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे जे काही मी केलंय ते सगळं ईश्वराला समर्पित. एक कुठली अशी अनामिक शक्ती आहे की जी शक्ती सगळं चालवते. म्हणजे काय? की केलेल्या गोष्टीचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व घ्यायचं नाही, त्यालाच भगवद्गीतेमध्ये निष्काम कर्मयोग असं म्हटलेलं आहे. पतंजलीने सांगितलं की महाव्रत पण पाळले पाहिजेत, देर इज नो एक्सेप्शन टू इट. हा म्हणजे आता तर व्रतच आपण कित्येक करतो आणि सोडतो. महाव्रत म्हणजे काय? की ऍट एनी कॉस्ट यू हॅव टू ऑब्झर्व इट. आणि त्याला स्थळ, काळ, देश काही संबंध नाही. कुठेही तुम्ही असा कसे असा ते पाळलेच पाहिजेत, इतकं फर्मली त्यांनी सांगितलं. आता आपल्याला ते सध्या शक्य होत नाही, मग आपण कॉम्प्रोमाइज करतो. काय आता लोक कॉम्प्रोमाइज करतात? हो खरं बोललं तर सगळ्यांची वाट लागेल ना,
0: किंवा खरं सांगितलं त्याचं मन दुखावलं जाईल. हे एक अंडरलाईन केलं.
1: महत्वाची गोष्ट काय आहे? खरं बोलता येत नाही तुम्हाला, खोटं बोलू नका. गंमत अशी आहे की खोटं सिद्ध करावं लागत नाही, सत्य काय का नेहमी सत्य सिद्ध करावं लागतं. पण हे नियम आणि यम जे आहेत ते आपण जर पाळले तर काय त्याच्यातनं होतं? आपल्या वागणुकीतली चुकीची गोष्ट आपल्याला पक्की माहिती असते. मी इथे खोटं बोललेलो आहे, इथे मी चोरी केलेली आहे, इथे मी लांडी लबडी केलेली आहे, हे आपल्याला पक्क माहिती असतं. आपला आतला जो कॉन्शियस असतो ना तो तुम्हाला टोचण्यात देत असतो सारखा, आणि त्याचा ओझा आपल्या डोक्यावरती होतो. वी आर कॅरिंग लॉट ऑफ लगेज. भयंकर आपण सामान घेऊन फिरत असतो आणि ते डोक्यात असतं सगळं, आणि ते विचारांचा ओझा आहे. त्याला कुठेतरी टाचणी लावली पाहिजे ना. तर तो फुगा कमी करायचा असेल तर तुम्हाला यमनियमांचा अतिशय सुंदर वापर करता येतो.
0: आणि तो कशा प्रकारे अजून करू शकतो?
1: आपल्या बिहेव्हिअरल पॅटर्न मध्ये संपलं हे 5 यम आणि नियम तुम्ही पाळायला लागलात ना की तुमच्या डोक्याचं ओझं कमी होतं. ते ओझं कमी झालं की तुमची विचारांची असलेली दिशा व्यवस्थित तुम्हाला सापडते. ते केल्यानंतर मग आसनांचा अभ्यास त्यांनी सांगितलेला आहे. आसनांच्या अभ्यासानंतर काय होतं? शारीरिक शिस्त, डिसिप्लिन ऑफ द बॉडी, ती बिघडलेली आहे आपली पूर्ण. याचं कारण पुन्हा विचारच आहेत. भूक लागलेली असताना आपण जेवत नाही कारण वेळ नाही, आणि जेव्हा आपल्याला वेळ असतो तेव्हा आपल्याला भूक नसते, आपण जेवतो. कशासाठी कोण लोक कामं करतात तो मला सांगा. बौद्धिकांसाठी कोणी काम करता का?
0: पोटासाठी.
1: सगळं पोटासाठी. मग त्याच्याचकडे निग्लेक्ट करायचं? अशी जगात कुठली गोष्ट नाही की तुम्ही 10 मिनिटं जेवल्याने बंद पडणार आहे, असं काही नसतं. त्यामुळे आसनांच्या माध्यमातून काय होतं? युअर बॉडी गेट डिसिप्लिन. गमतीची गोष्ट अशी की आपलं संपूर्ण शरीर अतिशय सुंदर प्रकारे बांधलेलं आहे, ब्युटिफुली स्ट्रक्चर.

0: इट इज फंक्शनल डिसऑर्डर. फंक्शनल लेवलला आपण गडबड केलेली आहे सगळी. ती फंक्शनल लेवलची डिसऑर्डर दूर करेल तर आपल्याला आसनांचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करता येतो. दॅट गिव्ज अ व्हेरी गुड डिसिप्लिन टू द बॉडी. शरीराला एक शिस्त लागते. तिच्यानंतर आहे श्वास. त्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. आपल्या श्वासाचा आणि आपल्या विचारांचा थेट संबंध आहे. आता तुम्ही आम्ही शांत बसलोय, बोलतोय, आपल्या गती वाढली का श्वासाची? नाही वाढली. एक्साइटमेंट झाली की गती वाढली. आणि एक्साइटमेंट कशाची होते? विचारांची होते. बापरे काहीतरी भयंकर होणार आहे, ह्या विचारांनी श्वासाची गती वाढते.
1: अस्वस्थपणा वाढत चाललाय का?
0: ते होणार आहे की नाही, कधी होईल तेव्हा होईल ना. आता त्याची गती वाढून काय फायदा आहे? म्हणून नियंत्रण कशावरती आणायचं? श्वासावरती. त्याच्यावरती आणलं की विचारांच्यावर नियंत्रण येतं. हे जे चार टप्पे आहेत हे शारीरिक स्तरावरती आपल्याला अनुभवता येतात, करता येतात. आणि यांचा अभ्यास तुम्ही रेग्युलर केलात, नियमितपणे केलात, तर त्याचे परिणाम तुम्हाला लगेच दिसतात आणि तुमच्याविषयी लोकांना दिसतात. आता आमच्याकडे योगाच्या क्लासला लोक येतात, महिन्याभरांनी सांगतात ना, आमच्या घरातले लोक पण सांगतात ना, काहीतरी माझ्यात फरक पडलाय. म्हणजे हा खूप महत्वाचा भाग आहे. बरं, हा पडावा म्हणून तुम्ही करताय का? अजिबात नाही. तुम्ही कशासाठी करताय? तुम्ही स्वतःसाठी करताय. हा फरक आतून होतो आणि आतून झालेले फरक असतात तर कधीही बदलत नाहीत. बाहेरून तुम्ही किती पॅच वर्क करा ते पॅच किंवा तरी गळून पडणार
1: आहे.
0: त्यामुळे ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून तुमच्या जीवन पद्धतीमध्ये खूप फरक पडतो. लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो, जीवनशैली आहे. कोणी जीवनशैली आहे लोकांना? शैली नाहीच राहिलेली काय. जी आहे त्याला शैली म्हणायचा प्रकार आहे. रेग्युलरली योग्य वेळेला भूक लागणं, योग्य वेळेला डिस्चार्ज होणं, योग्य वेळेला झोप लागणं, खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत आरोग्याच्या, त्यांच्याच बाबतीत सगळी गडबड आहे.
1: बरोबर.
0: बट मोमेंट यू स्टार्ट प्रॅक्टिस ऑफ योगा, योगाचा अभ्यास तुम्ही करायला लागल्यानंतर याचे परिणाम तुम्हाला हळूहळू दिसायला लागतात. शरीराची शिस्त चांगली होते, श्वासाची आणि तुमच्या विचारांची गती समन्वित होते. त्यानंतरचा भाग आहे म्हणजे भावना आणि बुद्धी. त्याच्यासाठी त्यांनी अंतरंग साधनं सांगितलेले आहे, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. समाधी ही विशिष्ट अवस्था असते.
1: हा,
0: तुमची सुद्धा समाधी कुठे लागलेली असते बघा. लोक, अरे कुठे समाधी लागली तुझी? याचा अर्थ काय? तुम्ही सगळं बाहेर विसरून तुमच्या कामात इन्व्हॉल्व्ह झालेला आहात. समाधी एक अवस्था आहे. ती कोणाची, केव्हाची, किती वेळा येऊ शकते, त्याच्यात तुम्ही राहू शकता, त्यांना बाहेर पडू शकता, तो तुम्हाला चॉईस आहे. पण पतंजलीला समाधी आहे ना, ती मोक्षाच्या दृष्टीने आहे. प्रत्याहार हा खूप महत्वाचा भाग असतो. प्रत्याहार म्हणजे काय? तर नेहमीपेक्षा वेगळा आहार, तो कोणाचा? शरीराचा नाही, मनाचा. आता हा प्रत्याहार कसा करायचा असतो? अवघड गोष्ट आहे ती. आपलं मन जे आहे ना, ते नेहमी एक्स्ट्रोवर्ट, बाह्य, बहिर्गामी आहे. पाच आपली जी केंद्र आहेत, म्हणजे दृष्टी आहे, ऐकणं आहे, चव आहे, स्पर्श आहे आणि गंध आहे. हे शब्द रूपरस गंध हे आपले पाच तन्मात्र आहेत. त्याच्या माध्यमातून आपलं मन सारखं बाहेर जात असतं. त्याची बहिर्गामित्वाची वृत्ती कमी करायची म्हणजे प्रत्याहार. दिसलं तरी नोटीस करायचं नाही, सोपं नाही आहे. दिसलं तरी नोटीस करायचं म्हणजे काय, की त्याची इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही. ऐकलं तरी त्यावरती विश्वास ठेवायचा नाही. त्याला त्यांनी खूप सुंदर भाग दिलाय तो म्हणजे प्रतिपक्ष भावना दिली, म्हणजे नेहमीपेक्षा वेगळा विचार करायचा. दॅट इज प्रत्याहार. प्रत्याहारामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतात. एक म्हणजे तुमची रिएक्टिव्हिटी कमी होते. आज सगळी लोक प्रतिक्रियात्मक झालेले आहेत बघा. प्रतिसाद कोणी देत नाही, प्रतिक्रिया देतात इमिजिएटली. रिएक्शन आणि प्रोएक्शन म्हणजे खूप फरक आहे. रिएक्शन म्हणजे काय? प्रतिक्रिया द्यायची. काय इच्छा असून असो, माझं मत त्याच्यावर मांडून टाकायचं. त्याला कोणी किंमत देऊ किंवा न देऊ. आणि त्याला आली सोशल मीडिया केवढा खतपणे घालतो. सगळेजण मनाला येईल त्या गोष्टी ठोकत असतात. त्यामुळे काय होतं? डिस्ट्रॅक्शन खूप होतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे प्रत्याहारामधनं काय घडतं? युअर रिएक्टिव्हिटी गोज डाऊन, ती कमी होते. ती कमी झाल्यामुळे काय होतं? मग इंट्रोस्पेक्शन सुरू होतं, स्वतःकडे बघायची तुमची वृत्ती वाढते. म्हणून प्रत्याहारामध्ये आपण काय करतो? आपल्या मनाची बाहेरची धाव कमी करतो आणि मनाला आत्मने वळवतो. हे सुंदर उदाहरण दिलंय व्यास भाषामध्ये. ते काय म्हणतं? ज्याप्रमाणे कासव आपली सगळी अवयव एकाच वेळी आत्मे ओढून घेतो, तसं तुमचे सगळे सेन्सेस तुम्ही आत ओढून घ्यायचे. कासव आधाने म्हणा, आधी उजवा पाय घेतो, मग डावा पाय घेतो, नाही, सगळे एका
1: वेळेला,
0: ऍट ए टाइम, ऑल ही हॅज टू टेक इन साइड. याचं कारण त्याला माहितीये कलॅमिटी आलेली आहे, मला आता प्रोटेक्शन पाहिजे. आणि गंमत म्हणजे कासवाची पाठ बघा, स्ट्रॉंगेस्ट असते.
1: हो,
0: ती ढाल करतात. तसंच आपलं मन आहे. मनात डिस्ट्रॅक्शन कमी करायचं म्हणजे काय? सगळ्या सेन्समध्ये मन काढून घ्यायचं आणि आपल्याला हवे त्या विषयाकडे जोडायचं. दॅट इज प्रत्याहार. त्याच्यानंतरचा स्टेज आहे तो म्हणजे धारणा, कन्फाइनमेंट टू वन टॉपिक. डेफिनेशन खूप चांगलं, देशबंधा चित्तस्य धारणा. देश म्हणजे एक विषय, चित्त म्हणजे चित्त, आणि बांधव म्हणजे बांधणं. एका विषयाला चित्त बांधून ठेवायचं म्हणजे धारणा. मग तिथे काय होतं? तुम्हाला शेकीनेस नाही किंवा गडबड नाही. एकदा तुम्ही त्या रोलमध्ये गेलात की त्या बांधलेल्या विषयाची तुम्हाला सतत प्रत्यय यायला लागतो, त्याला ध्यान असं म्हणतात. म्हणून हे जे आठ अंगापैकी सात अंग जे आहेत ना, ही सात अंग तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप चांगली आहेत. ऍक्च्युली ह्या सगळ्यामध्ये बहिरंग, अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. चुकीचं बघायचं की नाही बघायचं कोण ठरवतं? मन ठरवतं. ऐकायचं आहे त्याच्यावरती काय करायचं ह्याचं मन ठरवतं. म्हणजे मन सगळ्या ठिकाणी इंटिग्रल पार्ट आहे आणि म्हणूनच त्याचा स्वास्थ्याच्या वरती डायरेक्ट परिणाम होतो. पहिल्यांदा मनस्वास्थ्य बिघडतं कधी कधी आणि त्याच्यामुळे शरीराचं स्वास्थ्य बिघडतं.
1: अगदी खरं आहे. पण जर का आपण अगदी सामान्य माणसाचा विचार केला तर चिडचिड होणं, राग येणं, राग अनावर होणं या गोष्टी खूप पटकन होताना दिसतात आणि ह्याचं हल्ली प्रमाण सुद्धा वाढताना दिसतंय.

0: तर मग काय सांगाल
1: त्याला? नॉर्मली आउटरीच असं म्हणतात आपण, म्हणजे अनावर होतं का याचं कारण हल्ली कोणी दखल घेत नाही माझी. लहान मुलं सुद्धा बघा मोठ्याने बोलत ओरडत असतात, किंचाळत असतात. पूर्वीच्या काळी पण मुलं ओरडायची नाही असं नाही, पण केव्हा तरी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अनावर होणं म्हणजे काय, की त्याच्यावरती माझं कंट्रोल नसणं. कंट्रोल का नाही आहे याचं कारण मी माझं अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करतोय. आज सगळ्यात मोठी गोष्ट आहे दखल न घेतली घालणं, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पूर्वी एका काळी कसं होतं, एकत्र कुटुंब होतं, बहीण भावंड असेल, त्यामुळे तुमची कोणी वेगळी दखल घ्यायला पाहिजे अशी मनात भावना पण यायची नाही. तेव्हाही असे प्रकार व्हायचे नाही असं नाही, एक नावडता असायचं एक आवडता असायचं. हल्ली एकच आहे, ते पण होता था मारामार आहे. त्यामुळे हल्ली सगळ्यात विचित्र प्रॉब्लेम झाला आहे. पूर्वीच्या काळी कसं होतं, डिस्क म्हणतायचं त्याला, डबल इन्कम सिंगल चाइल्ड असा पूर्वी सिंड्रोम होता. आता डिंक आहे, डिंक, डबल इन्कम नो चाइल्ड. नकोच आम्हाला, जबाबदारीच नको. मग कुत्री माझी पाळतात पण मुलं नकोत. यांनी काय होतं, तुम्ही स्वतः अलूफ व्हायला लागता आणि चुकून समजा तुम्हाला मूल झालं तर ते मूल पण तसंच असतं, ओव्हर प्रोटेक्टिव्ह. मुलांकडे एवढं लक्ष देतं की या मुलाला काही स्वातंत्र्य नाहीच, मग तो काय करतो, अटेन्शन सिकिंग करतो, मग काहीतरी विचित्र बघायला लागतो. अशा तऱ्हेने कोणातरी माझ्याकडे माझी दखल घ्यावी हा प्रकार असतो. हा झाला लहान मुलांच्या बाबतीत. मोठ्या माणसांच्या बाबतीत कसं असतं, ज्या मनात खूप गोष्टी साठलेल्या असतात, साचलेल्या असतात, कुणीतरी अपमान केलेला असतो, कुणीतरी माझी दखल घेतलेली नसते, त्यामुळे मला असं वाटतं की मला काहीतरी असं केलं पाहिजे की लोक माझ्याकडे बघतील, मग त्यावेळेला काहीतरी विचित्र गोष्ट घडते. आता आपण डोंबिवली फास्ट पिक्चर बघितलं बघा, त्याच्यातला संताप कसं दाखवतो, बॅटने अख्खं तोडूनच टाकतो. वाईट नसतो माणूस तो, हा फक्त सिनेमातला भाग जरी आपण सोडला तरी सुद्धा व्यक्तिशः आपल्या जीवनात असं किती वेळा घडतं असं वाटतं, एक कानाखाली काढावे. कृती झाली की आउटरीच झालं. कृती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा राग मनात साठलेला असतो. हा किती वेळा तुम्ही दाबून ठेवलात नाही केव्हा तरी बाहेर पडतोच. आणि तो बाहेर पडताना एवढा विचित्र प्रकारे पडतो की इट कॅन डॅमेज एनीबडी अँड एनिथिंग. स्वतःलाही डॅमेज होऊ शकतं. कुवत नसताना तुम्ही जर करायला गेलात एखादी गोष्ट तर तुमच्यावर उलटू शकते ती. त्यामुळे बेसिकली कुठल्या गोष्टीमुळे राग आला या गोष्टीकडे थोडंसं शांतपणे बघायची आवश्यकता असते खरं सांगायचं. त्यालाच प्रतिपक्ष भावना असं म्हटलं आहे पतंजलीने. बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम असा असतो की माझी दखल घेतली जात नाही, त्यामुळे मी दखल घेण्यासाठी काहीतरी असं विचित्र करतो. किंवा कधी कधी खरंच माणसं रागीट असतात, त्यांचा रागावरती कंट्रोलच नसतो. कारण राग ही गोष्ट त्यांच्या अंगात एवढी भिनलेली असते की अनाहूतपणे ती बाहेर पडते आणि त्याचे प्रचंड प्रमाणात लॉसेस झालेले आहेत लोकांना. व्यक्तिगत स्तरावरती सामाजिक प्रॉपर्टी खराब होते, एखाद्या मुलाचं कायमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हे कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला साधा सोपा उपाय खरं सांगायचा, 10 आकडे मोजायचे
0: उलटीकडून.
1: कसेही मोजा पण 10 मोजा. त्यांनी काय घडतं, कृती आणि विचार यांच्यातला फरक वाढतो. विचार मनात असतोच कायम, पण कृती अंमलात आणण्यासाठी जी काही एक आतून एक प्रेरणा लागते ती प्रेरणा म्हणजे राग असतो. त्याच्यापुढे संताप आहे, त्याच्यापुढे क्रोध आहे. ह्या 3 पायऱ्या आहेत. राग बारीक सारीक गोष्टींचा येतो, त्यांचा कडलोट झाला की संताप होतो आणि संताप जे व्यक्त करता येईल क्रोध होतो. पूर्वी क्रोध व्हायचा ऋषींना, पण ते शाप द्यायचे, ते नुकसान करायचे लोकांचं, पण नॉट इन फिजिकल फॉर्म. त्यामुळे हा प्रकार खूप महत्वाचा असतो. आपल्याला क्रोधावरती नियंत्रण आणायचं असलं पहिला रागावरती आणलं पाहिजे. आणि राग ही गोष्ट अशी आहे ना की कोणालाही येऊ शकते.
0: बरोबर.
1: आणि ह्याच्या मागे कारण एकच आहे की समाजामध्ये आपलं एक्सपोजर खूप वाढलेलं आहे, कारण नसताना वाढलेलं आहे. तुम्ही बघा आता हल्लीच्या काळात सोशल मीडियावरती इतक्या गोष्टी बघायला मिळतात, ऐकायला मिळतात की आपल्याला वाटतं खरं काय. प्रत्येक पेपरला एक फॅक्ट चेक असतं, बघा ही बातमी अशी होती, ही त्याच्या मागची गोष्ट अशी आहे. ह्याचं कारणच काय, काही गरज नव्हती ना ह्याची करायची. पण ह्याच्यामुळे काय झालंय की लोकांचा कुठलाही विश्वास राहिलेला नाही. विश्वास व्यक्त करायचे ते काय करतात, राग व्यक्त करतात.
0: बरोबर.
1: थोड्या रागाच्या बाबतीत रस्त्याने जाताना गाडी घासून जाते, नो एंट्रीतनं कोणतरी समोर न येतो, असे असंख्य प्रोव्होकिंग पॉईंट तुम्हाला आहेत. पूर्वी एवढे नव्हते, अजिबातच नव्हते.

0: हल्ली ऍक्सेप्टन्स म्हणजे स्वीकारणं हे कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि काही झालं तरी माझ्या मनासारखं झालं नाही असं सुद्धा लोकांचं होतं. आणि मग खूप वेळ घेतात एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायला. तर मग आधीपासून एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायची, मग ते एखाद्या व्यक्तीला गमावणं असेल किंवा मग ऑफिसमधली एखादी गोष्ट असेल, शाळा कॉलेजमधलं असेल, काय सांगाल आपण त्या बाबतीत? स्वीकारणं
1: ही खूप खुल्या मनाची खरी म्हणजे क्वालिटी आहे. माझे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे ऍक्सेप्टन्स इज द हाफ सोल्युशन. कुठल्याही समस्येला ऍक्सेप्ट केल्यानंतर सोल्युशन तुम्हाला मिळायला लागतं. वी आर ऑलवेज इन रिजेक्शन मोड. असं असूच शकत नाही, मी तर असं करणारच नाही, माझ्या बाबतीत असं कसं झालं, होऊच शकत नाही. असं साधी गोष्ट आहे की एखाद्या माणसाला एखादा रोग झाला की तो पहिलं म्हणतो व्हाय मी ओनली, एवढी लोक जगामध्ये, माझाच का प्रॉब्लेम, माझ्याच बाबतीत हा प्रॉब्लेम का झाला, हा तुझा कर्मभोग आहे असं म्हणायचं. त्यामुळे ऍक्सेप्टन्स करायचं म्हणजे काय करायचं की जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारायची. ती स्वीकारायच्या वेळेला तुम्ही जेव्हा थांबता तुम्ही काय होतं तेव्हा स्वीकारता म्हणजे काय करता, यू स्टॉप फॉर सम मोमेंट्स. तुम्ही तिथे थांबता, अरे अच्छा असं आहे का, मग ह्याच्यामध्ये असे असे प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणून हे झालंय का, मग माझ्या ह्याच्यात रोल कितपत आहे, मला दिसतं की माझा रोल काहीच नाही आहे, ही गोष्ट माझ्यावर टाकली गेलेली आहे, रिजेक्ट इट. तिथे ऍक्सेप्ट नाही करायचं. मग तुम्ही ज्या कुठल्या रिस्पॉन्सिबल असाल ना, आपण ऍक्सेप्टन्स कुठे देत नाही माहिती का, जिथे आपण जबाबदार असू तिथे, जिथे आपण जबाबदार तिथे आपण ऍक्सेप्टन्स कधी देत नाही, माझा काय संबंध नाही. रिजेक्शन कुठे होतं, माझा संबंधच नाही हे माहितीये तुम्हाला, मग तुम्ही तिथे ऍक्सेप्ट करायची गरज नाही.
0: बरोबर.
1: त्यामुळे ऍक्सेप्टन्स रिजेक्शन हे नेहमी कर्तृत्वावरती अवलंबून. साधी गोष्ट आहे, तुम्हाला एखादं यश मिळालं, तुम्ही म्हणता का माझा नशिबाने मिळालं,
0: मी काहीतरी
1: मी आहे म्हणून यश मिळालं, नाही मिळालं यश, काय माझं नशीबच चांगलं नाही हो, काहीतरी बॅड लक आहे. त्यामुळे माझ्या एखाद्या प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन मला काढायचं असेल तर मला ते स्वीकारावं लागतं, हा प्रॉब्लेम आहे, ऍग्रीड.
0: बरोबर.
1: मग तिथून तुमच्या विचारांची दिशा बदलते. प्रश्न आलाय त्याला उत्तर नाही असं म्हणू शकत नाही, मग तो का दिसत नाही आपल्याला, आपण त्या प्रश्नाकडे असं वर्ण बघतो. प्रश्नचिन्ह असं डोक्यावरती असतं बघा, ते डोक्यावर समोर आणून ठेवायचं,
0: तर तुम्हाला
1: दिसतं. तुम्ही झाडाच्या खाली वगैरे तर झाड खूप उंच दिसतं बघा, पण गच्चीत गेलं तर झाड अगदी छोटं दिसतं. कुठल्याही गोष्टी तुम्ही कसं बघता
0: हे महत्त्वाचं,
1: त्याच्यावरती अवलंबून खूप गोष्टी असतात. आणि ही बघण्याची दृष्टी तुम्हाला मिळाली की मग सगळ्या गोष्टी सोप्या व्हायला लागतात, असं ते आहे.
0: आणि आपण बघतो की हल्ली कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, म्हणजे सगळ्याच क्षेत्रात, ऑफिसमध्ये म्हणा किंवा कुठल्याही त्याला एखाद्या क्लासला जरी घातलं असेल मुलांना तिथे सुद्धा, पण मग ह्याचा परिणाम मनावरती कसा होताना दिसतो किंवा ताणतणाव ह्याच्यामुळे जास्त वाढत चाललाय का, याच्यावरती उपाय काय? मग
1: ताणतणाव आपल्याला निश्चित वाढत चाललेले आहे. प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का, कॉम्पिटिशन पाहिजेच. कॉम्पिटिशन मध्ये कम्पॅरिझन आले की गडबड सुरू होते. कम्पॅरिझनने माणसं वाट लावतात सगळ्या गोष्टी, कारण कम्पॅरिझन केलं तुलना केली ना की दोघांचा अपमान होतो. तुलना ही कशाची करायची असते, तुल्यबळांची करायची असते. आपण तुलना नेहमी उलट्या करतो, तसं नाही करून चालत. कॉम्पिटिशन म्हणजे काय की मला सतत पुढे राहायचंय, ही कॉम्पिटिशन आपली असते. तुमची कुवत आणि तुमचं पुढे राहणं ह्या डायरेक्टली गोष्टी जोडलेल्या आहेत. तुम्ही बघा रस्त्याने जाताना सुद्धा सगळी माणसं असे तसे जातात, उलटे सोटे वेळाकडे जाऊन कुठे थांबतात, सिग्नल, ते काही पुढे जात नाही सिग्नल तोडून. त्यामुळे कुठे जायचंय हे पहिलं कळल्यानंतर मग त्याच्या मागे वेग किती पाहिजे, माझी क्षमता आहे का त्या वेगानं, उरफुटून मरतात लोक. हे हल्ली रॅटरेस आहे आणि ह्याच्या मागे कारण एकच आहे की आपल्या डोक्यावरती हेच सांगितलेलं आहे कायम, त्याचा शर्ट माझ्या शर्टापेक्षा पांढरा कसा काय, इथून सुरुवात आहे. जेलसी, त्या ईर्ष्येमधनं मग द्वेष निर्माण होतो, त्या द्वेषामधनं विचित्र कॉम्पिटिशन निर्माण होते. कॉम्पिटिशन असलीच पाहिजे, पण ती कशाशी पाहिजे, स्वतःशी पाहिजे कॉम्पिटिशन. काल मी काय होतो,
0: आज मी कुठे आहे
1: आणि उद्या कुठे असणार आहे,
0: बरोबर.
1: ह्याच्यात कॉम्पिटिशन तुम्ही करत गेलात ना तर तुम्हाला त्रास त्याचा होत नाही. आपल्या ताणांच्या बाबतीत एक गमतीशीर गोष्ट आहे की ताण जे असतात ना ते जगात पाहिजेतच, ताणाशिवाय कुठली गोष्ट साध्य होणार नाही. पण ताण किती डोक्यावर बसवायचा त्याला मर्यादा आहे,
0: ते आपल्या हातात,
1: 100% हातात आहे आपल्या. कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं, दॅट इज माय चॉईस. आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, तुम्ही धनुष्यबाण बघितलेला आहे, बाण सोडायचं काय करावं लागतं, दोरी ताणावी लागते, बरोबर. दोरी ताणली, बाण लावला, बाण सुटला, दोरी तिथे राहते का,
0: ती पुन्हा पूर्वावस्थेत येते.
1: आपला ताण कुठे असतो, तिथेच. प्रॉब्लेम इथे
0: पूर्वावस्थेत
1: येतच नाही,
0: योग साधनेतून कसं येतं,
1: निश्चितपणे येतो. त्या ठिकाणी मग तटस्थता हा जो मी भाग मांगला तो, मला अमुक अमुक गोष्ट करायची, त्याशी मला हे करायला लागेल, ठीक आहे करायचं, ते संपल्यानंतर त्या रेंगाळायचं नाही. आपल्याकडे आपला प्रॉब्लेम कुठे मिळते, आपण भविष्य आणि भूत, काळाच्या कात्रीची दोन पाती आहेत, एक म्हणजे भविष्याचं पात्र आणि दुसरं भूतकाळाचं, या दोन्ही मध्ये आपण अडकलेलो आहोत. आणि त्याने आपण काय करतोय, वर्तमान कापून टाकतोय,
0: वर्तमानात जगायलाच नाही.

0: तुम्हाला मागे केलेल्या गोष्टी तुम्ही बदलू शकताय का? नाही बदलू शकत. बरोबर आहे. उद्या येणारी गोष्ट काही तुम्ही ठरवू शकता का एका लिमिटच्या पुढे? नाही ठरवू शकत. तुम्हाला कुठे माहिती उद्या सकाळी उठणार आहात तुम्ही? तरी पण तुम्ही गजर लावता की नाही? याचं कारण एकच आहे, आशा. एकच गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला नेहमी पुढे जायला लावते. जांबुवंत नावाचं एक पात्र रामायणात आहे, ते दीर्घायुष्य होतं असं मानलं गेलं आहे. तर त्याला तुझ्या आयुष्याचं रहस्य काय दीर्घायुष्य? तो म्हणला मी वर्तमानात जगतो. किती सुंदर आहे बघा, आपण किती वेळ जगतो वर्तमानात. आपल्या भूतकाळचा वापर कसा करायचा असतो? मग टॉर्च, भूतकाळ म्हणजे तुमच्या हातातली विजेरी आहे. तुम्हाला समोर दिसतं, त्याच्यात अनुभवाचा प्रकाश पडलेला असतो. तो प्रकाश तुम्हाला दाखवतो की नेमकं कुठे जायचंय, किती जायचंय. कधी कधी खूप दूरदृष्टी लोक दाखवतात पण समोरचा खड्डा दिसत नाही. ह्या सगळ्याचा समन्वय साधायची वृत्ती तुम्हाला येते योगामुळे येते. योगाच्या अभ्यासाने ह्या गोष्टी सहज होतात, वेगळं काही करावं लागत नाही.
1: मन खंबीर असणं, मन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, पण हल्ली हा कुठेतरी कमकुवतपणा जाणवतोय, असं का होतंय बरं?
0: डिफेन्स मेकॅनिझम येतो. मी कमकुवत आहे म्हणलं की माझ्याकडे 10 लोक लक्षात येतात. साधी गोष्ट आहे, रडणारे मुलाला विचारतो अरे काय रडतो रे बाबा तू, मूल हसणार असेल तर काय करतो, आपण छान गालगोजे करतो पुढे जातो.
1: बरोबर.
0: सो दिस इज अगेन डिफेन्स मेकॅनिझम. मी कमकुवत आहे म्हटलं की आय ड्रॉ एनर्जी फ्रॉम द अदर्स, मी लोकांकडून ऊर्जा घेतो. मनाच्या बाबतीत खूप छान दृष्टांत दिले योग वासिष्ठामध्ये. त्यांनी काय सांगितलंय, सर्वे जना स्वसंकल्प वशात लघुर भवती वा गुरु. सगळे लोक स्वतःच्या संकल्पानी तर मोठे होतात किंवा लहान राहतात. आता त्यांनी किती मोठं व्हायचं आणि किती लहान व्हायचं हा त्यांचा चॉईस आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी असं दुसरं म्हटलंय की मन ही एकच गोष्ट अशी आहे की ज्या गोष्टी तुम्हाला करायला लावते. याचं कारण मन आणि शरीर यांच्यामध्ये महत्वाचं काय आहे तर मन. आणि मनाच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर मनाचा विचार योग्य प्रकारे झाला तर शरीर तसं काम करायला लागतं. आणि शरीराचा मनाचा समन्वय बिघडलेला आहे, याचं कारण स्वसंकल्प वशात माझा संकल्पच चुकीचा आहे. आणि त्यामुळे लघुर भवती व गुरु हे कुणी ठरवायचं? माणसाने ठरवायचं. योग वैशिष्ट्य केव्हाच आहे? रामायण काळातलं आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की दोन प्रकारचे रोग आहेत, आधी आणि व्याधी. आधी म्हणजे मनाचे रोग आणि व्याधी म्हणजे शरीराचे रोग. त्याच्यामध्ये काही पूर्वजन्मामुळे होतात, काही यावेळच्या एक्साइटमेंटमुळे होतात. आणि व्याधी ज्या आहेत त्या सर्पदंश म्हणजे विषप्रयोग किंवा ह्या ज्याला होतात. आणि त्याला त्यांनी उपचार काय दिलाय? औषध आणि मंत्र, मंत्रसाधना त्यांनी ह्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून मनाचा वापर कसा करायचा हे योग वशिष्ठ हे सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे. वशिष्ठांना सांगतात की मूर्खाच्या डिक्शनरीमध्ये प्रारब्ध हा शब्द आहे, नशीब हा शब्द मूर्खांच्या शब्दकोशामध्ये आहे. मग त्याला राम विचारतात मग हे लोक प्रयत्न का करत नाहीत? ते म्हणे त्याला आळस हा एकच प्रकार आहे. आळस तेव्हापासून हा प्रॉब्लेम चालू आहे.
1: म्हणून आपण म्हणतो आळस हा माणसाचा खरा शत्रू
0: आहे 100%. आणि आळस आपण इतका कन्व्हिन्सिंगली वापरतो ना, हे तुम्ही म्हणलात मनाचे कमकुवतपणा. कमकुवतपणावर काय नसतो, आळस असतो. आपल्याकडे हा प्रॉब्लेम कशामुळे येतो की आपण सगळ्या गोष्टीकडे खूप वेगळ्या अँगलने बघतो. अँगल बदलत ना की तुम्हाला चित्र वेगळं दिसतं, कॅलिडोस्कोप सारखं येते. आणि म्हणून मनाच्या स्वास्थ्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर मनाचा आधार घ्यायचा.

0: हल्ली झोपण्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा बदललेल्या, त्याच्यामुळे सगळे चक्र आपलं बिघडलेलं आहे. तर मुळात जर मन चांगलं असेल तर शरीर चांगलं राहतं, शरीर चांगलं असेल तर मन चांगलं राहतं. तर या दोघांचा समन्वय साधायचा, आणि जर का रोजच्या जगण्याशी ह्याला जोडायचं आहे, म्हणजे जरी ऑफिसचं टाइम टेबल बदललं तरी सुद्धा, तर मग हे कसं सगळं साधायचं? तारेवरची कसरत आहे, पण त्या साधण्याशिवाय पर्याय नाहीये. दुसरा
1: पर्याय नाही. आपला देश हा एकच असा देश आहे की जो जागतिक वेळेनुसार काम करतो, आवश्यकतेमुळे आपण करतो. ह्याच्यातला मुद्दा महत्वाचा कुठला असतो की झोप ही शरीराची गरज आहे. निसर्गाने तुम्हाला रात्री झोपायला वेळ दिलेली आहे, रात्री 10 ते 5 जे काही असेल ती, त्यावेळेला तुम्हाला नाही झोप मिळाली तर तुम्हाला जी वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही झोपू शकता. आता आपण या बाबतीत बघू शकतो की कमी झोपून सुद्धा माणसं ऍक्टिव्ह राहू शकतात. आपले दोन्ही पंतप्रधान पूर्वीचे आणि आत्ताचे, इंदिराजी पण तसेच होते, मोदीजी पण तसेच आहेत, त्यांच्या बाबतीत झोपेचं प्रमाण खूप कमी आहे टू बी फ्रँक, तरी पण ते एवढे फ्रेश असतात वयाच्या संबंधात. तर आपल्याला झोप ही एक फक्त शरीराची झीज भरून काढण्यासाठी असलेली गोष्ट आहे, एवढंच फक्त बघायचं आहे. महत्वाची गोष्ट काय की जेवणाच्या वेळा सांभाळा, त्या नाही सांभाळता येत. फॉर एक्झाम्पल, तुमची शिफ्ट सकाळी 6 सुरू होते, तेव्हा तुम्ही नाश्ता करू शकत नाही, पण बरोबर घेऊन जाऊ शकता. जेवायची वेळ तुमची 12, तुमच्या दोन्ही वेळा आहेत ना, त्या दोन्ही वेळा तुम्ही नक्की सांभाळू शकता. कशा सांभाळू शकता? फर्स्ट शिफ्ट असेल तर तुम्ही सकाळी नाश्ता घेऊन जा, 1 जेव्हा, संध्याकाळचं जेवण घरी होतच आहे. कामाच्या वेळा बदलल्या म्हणजे जेवणाच्या वेळा बदलायची आवश्यकता असं नाही. आपण ते प्रिटेक्स करतोय, डबा खालाच वेळ मिळाला हो, मला काय करू, काही करायचे मग मला असेच. साधी सोपी गोष्ट आहे, असं होऊच शकत नाही. ह्या दोन वेळा फिक्स आहेत की नाही तुमच्या? त्या दोन वेळा तुमच्या कुठेही तुम्ही बसवू शकता, त्यामुळे कामाचं स्वरूप बदलू शकता. आय कॅन अंडरस्टँड. परंतु त्यासाठी तुम्हाला दोन वेळा दिल्यात ना, सकाळी 11 जेव्हा राहते, एक काय तुमचा जेव्हा असेल 9 जेव्हा, आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे काय जेवण ना ते चांगलं मनाने प्रसन्न राहून जेवा, रिच्युअल म्हणून नका जेव.
0: बरोबर.
1: बरीच लोक नुसतं पोट भरतात, काही उपयोग नसतो.
0: ते लक्ष सगळं एकतर टीव्हीकडे किंवा स्क्रीनकडे असतं.
1: टीव्ही बघताना काय काही उपयोग नाही टीव्ही बघायला. 10 नाही टीव्ही बघायला काय मोठा फरक पडणार?
0: बरोबर.
1: काय दर्जाचे कार्यक्रम असतात त्याच्यावर.
0: पण हल्ली ह्या ओटीटी म्हणा किंवा हे चॅनल्स म्हणा किंवा हल्ली दिसणाऱ्या बातम्या म्हणा, ह्या सगळ्याचा मनावरती खूप परिणाम होताना दिसतोय. माणसं वेगळ्या पद्धतीने सुद्धा विचार करायला लागलेली आहेत. कदाचित ती गरज आहे, किंवा हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीज आपल्याला पाहायला मिळतात, छोटे कुटुंब. तर काय सांगाल आपण?
1: गरज निर्माण झालेली आहे, गरज निर्माण केलेली आहे. या सगळ्या गोष्टींनी तुमच्या मनाची गरज निर्माण केली. मनोरंजन कशामध्ये होत? फक्त रेडिओवरती होतं. आजही रेडिओ ऐकणारे लोक खूप आहेत. मी स्वतः रेडिओ ऐकणार आहे, मी रेडिओचा भक्त आहे. पण हल्ली काय आहे, 2-3 झाली की लगेच तुम्ही चॅनल बदलता. पेशन्स अजिबातच नाही राहिलेला. पूर्वी काही नव्हताच बदलायला, एक सह्याद्री वाहिनी आणि इकडे आकाशवाणी मुंबई, बस संपलं, त्याच्यापुढे काही नाही. आज तुम्हाला चॉईस मिळाले त्यामुळे तुमचं वेवडनेस वाढलेलं आहे. मनाची अस्थिरता वाढायचं कारण तेच आहे. हल्ली कम्युनिकेशन किती वाढलंय हो, चाललंय कुठेतरी पुण्याला, बस मला मिळाली, हे पण फोन करून सांगायचं, काय गरज आहे सांगायची.
0: बरोबर.
1: बसला ना बस, म्हणजे शांतपणे बस ना, मग आता बस सुटली बरं का. इतकं कम्युनिकेशन चाललंय. पूर्वीच्या काळी कसं होतं, नो न्यूज इज अ गुड न्यूज. तुम्ही कोकणात पूर्वी गावाला जायचा, आजी सांगायची ना, पत्र पाठव रे बाबा. कोणी पत्र पाठवलीत? आजी बघायची दुसरी पेपरला बातमी नाही ना, एसटी कोसळली म्हणजे पोचली माणसं. इतकं सोपं होतं ते. आता पण खूप कॉम्प्लेट करून ठेवलेलं. त्यामुळे काय वाढलं, अपेक्षा वाढल्या. आणि अपेक्षा वाढल्या, अपेक्षा भंगही वाढले, म्हणून हा पेशन्स कमी झालेला
0: आहे.
1: आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की ह्या प्लॅटफॉर्म जे दिसतं ते खरं आहे असं मानायची आपली वृत्ती वाढलेली आहे, की खूप डेंजरस गोष्ट आहे. आभासी जग हे खरं वाटायला लागलं ना, ही सगळ्यात मोठी गडबड आहे. मग खऱ्या जगातली माणसं खोटी वाटायला लागतात. माझी फ्रेंड लिस्ट केवढी मोठी आहे, पण वेळेला कोणी नाही तुझ्याकडे, कोणी नसतं.
0: खरंय खरंय.
1: कसली फ्रेंड लिस्ट आली डोंगराची, काही त्याला अर्थ नाही खरं सांगायचं.
0: ओसीडी आणि एन्झायटी सारख्या समस्यांवर किंवा इतरही मानसिक आजारांवरती योग साधनेचा कसा उपयोग होतो त्याविषयी आम्हाला काय सांगाल? काही उदाहरण इथे तुम्हाला सांगता येतील?
1: आता आम्ही एन्झायटीवरती आमचे वर्ग घेतले होते, एन्झायटी कमी करण्यासाठी. बेसिकली एन्झायटी काय येते, सगळ्या गोष्टी लवकर पाहिजेत. मोरिझम, हल्ली काय मोरिझम मोठा रोग आहे, दिल मांगे मोर आहे.

समाधानच नाही लोकांना. गाडी एक नाही, दोन पाहिजेत. माणसं घरात दोन असतात, दोघांना दोन वेळ गाड्या. घर मोठं पाहिजे, 6 खोल्यांचं घर, पण राहतात दोनच माणसं. ह्या सगळ्यामुळे काय होतंय की तुम्ही फ्रस्ट्रेशनच्या लेवलला फार लवकर जवळ आणता. एन्झायटी झाली म्हणजे काय झालं की जे मिळाले त्यात समाधान नाही आणि नवीन काय मिळालं याची माहिती नाही. या सगळ्या गोंधळामुळे आपल्या मनाच्या बाबतीत हा प्रॉब्लेम एन्झायटीचा सुरू झाला आहे. म्हणजे तात्काळ प्रतिक्रिया द्यायची. ऑब्सेसिव्ह कंपल्शन डिसऑर्डर म्हणजे काय असतं की तीच गोष्ट पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा करत राहायची. बोलण्याच्या बाबतीत असतं, करण्याच्या बाबतीत असतं. आता हे सगळे डिसऑर्डर्स कशामुळे आहेत? दे आर चॅनल्स ऑफ एक्सप्रेशन. मनात साठलेला अस्वस्थपणा तो चॅनलाइज करण्यासाठी हे सगळे मार्ग आहेत. आता ह्या सगळ्यांच्या वरती सोल्युशन काय आहे? योगामध्ये खूप चांगले सोल्युशन झाले आहेत. अतिशय सुंदर प्रकारे योगाचा अभ्यास आपण करू शकतो. साधी गोष्ट आहे की शांत बसायचं. म्हणजे काय झालं? एन्झायटी कमी झाली तुमची. शांत बसायचं. कसं बसायचं? कसंही बसा, खुर्चीत बसा, जमिनीवर बसा, पाय बसून बसा, काही प्रॉब्लेम नाही. त्याला देर इज नो सच रिक्वायरमेंट. अशी कुठली प्रिकंडिशन नाही योगामध्ये की पद्मासन घातलं तर तुमचं मन चांगलं राहील, असं काही नसतं. स्थिर बसलं की काय होतं? शरीराच्या बरोबर तुमचं मनही स्थिर होतं.

0: तीच गोष्ट पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा करत राहायची,
1: करत
0: बोलण्या
1: राहतात.
0: बाबतीत, बोलण्याच्या बाबतीत असतं,
1: हो
0: करण्याच्या बाबतीत असतं. आता हे सगळे डिसऑर्डर्स कशामुळे आहेत? दे आर चॅनल्स ऑफ एक्सप्रेशन. मनात साठलेला अस्वस्थपणा तो चॅनलाइज करण्यासाठी हे सगळे मार्ग आहेत. आता ह्या सगळ्यांच्यावरती सोल्युशन काय आहे? योगामध्ये खूप चांगले सोल्युशन झाले आहेत. अतिशय सुंदर प्रकारे योगाचा अभ्यास आपण करू शकतो. साधी गोष्ट आहे की शांत बसायचं. म्हणजे काय झालं? एन्झायटी कमी झाली तुमची. शांत बसायचं, कसं बसायचं? कसंही बसा, खुर्चीत बसा, जमिनीवर बसा, पाय बसून बसा, काही प्रॉब्लेम नाही. त्याला देर इज नो सच रिक्वायरमेंट. अशी कुठली प्री कंडिशन नाही योगामध्ये की पद्मासन घातलं तर तुमचं मन चांगलं राहील, असं काही नसतं. स्थिर बसलं की काय होतं? शरीराच्या बरोबर तुमचं मनही स्थिर होतं, आपोआप स्थिर होतं, काही करावं लागत नाही त्याला. आणि सगळ्यात सोपा उपाय काय म्हणते? श्वासाकडे बघा तुमच्या. किती वेळा तुम्ही श्वासाकडे बघता? कधी बघितलंय श्वासाकडे तुम्ही शेवटचा? श्वासाकडे काय बघायचंय? चालू आहे तो व्यवस्थित. इतकं सोपं आहे ते. द मोमेंट यू ऑब्झर्व युअर ब्रीदिंग पॅटर्न, तुमच्या लक्षात की तुमच्या श्वासाला एक सुंदर लय आहे. तो श्वास तुम्हाला ऊर्जा देतोय, तो तुम्हाला जिवंत ठेवतोय, तो तुम्हाला कार्यक्षम बनवतोय. हे सगळे श्वासाचे पॅरामीटर्स आहेत. मग श्वासाकडे बघितलं की काय होतं? माझे दुसरे विचार हळूहळू कमी व्हायला लागतात. ऑब्सेसिव्हनेस म्हणजे काय? की करायचंच, हा स निघून जातो. चं निघून गेला की सगळं करायचं. मग काय? माझ्या सवडीने करेन मी. यू बिकम युअर ओन मास्टर. साधं शांत बसा, डोळे मिटून घ्या, श्वासाकडे लक्ष द्या. एन्झायटी लेवल कमी होतेच होते, बियॉन्ड डाऊट, निसंशयपणे. स्वस्थ बसणं हाच योगाचा मूळ गाभा आहे. स्थिर सुखम आसनम, काय सुंदर डेफिनेशन दिलंय पतंजलीने. स्थिर सुख असलेली कुठली पोषण म्हणजे आसन. मग स्थिरता कोणाला आहे? सुरुवातीला शरीराला आहे आणि नंतर मनाला आहे आणि त्यानंतर सुखमयता कोणाला आहे? दोघांनाही आहे. म्हणून तुम्ही शांत बसलात, खुर्चीवरती बसा, पायापासून बसा, काही काही त्याला असं सॉरी हे नाही आहे, कंडिशन नाही आहे. हे तुम्ही डोळे मिटल्यानंतर काय होतं? तुमचं 90% मन बाहेरचं बंद होतं. कारण डोळे मिटून शांत बसलं की तुमची रिॲक्टिव्हिटी बंद झाली. तेव्हा सुरुवातीला काय होतं? डोळे मिटल्यानंतर भयंकर काय काय दिसायला लागतं जे उघड्यावर पण बघितलेलं नसतं कधी. तर ते सुरुवातीला होणारं ऑब्स्टिकल आहे, त्याकडे दुर्लक्ष करायचं. टिकटिक घड्याळी तुम्हाला नको तेव्हा ऐकायला यायला लागते. तुम्ही शांत बसल्यात घरात, टिकटिक वाजते घड्याळीची, आतापर्यंत नोटीस केलेलं नसते. म्हणजे ह्याचा अर्थ काय? हे सगळे तुम्हाला अट्रॅक्ट करायला बघतात. अरे माझ्याकडे लक्ष दे. तिथे तुम्ही डिटॅच केलं ना की तुम्ही स्वतःमध्ये आपोआप इन्व्हॉल्व्ह होता. स्वतः इन्व्हॉल्व्ह होणं म्हणजे स्वास्थ्य.
1: बाहेर न डोकं तर आत डोकं.
0: एक्झॅक्टली. आतमध्ये खूप काय भरलेलं आहे. प्रचंड मोठं
1: करणं खूप गरजेचं आहे.
0: ओपन द कॉर्क, बूच उघडा. त्या बुचा उघडल्यानंतर पहिल्यांदा घाणच बाहेर येणार हे लक्षात घ्या तुम्ही. नंतर आतमध्ये स्वच्छ पाणी आहे. खळखळाट कुठे असतो बघा? किनाऱ्यावरती असतो. आपलं मन आहे ना समुद्रासारखं आहे.
1: तळाशी एकदम शांत,
0: प्रचंड शांतता आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, समुद्राची क्वालिटी काय आहे? नको येते किनारा आणून टाकतो तो. किनारे करू म्हणतो ना आपण. मग मनातले विचार ना किनारे करा. डोळे मिटून शांत बसलात की काय होतं? विचार बाजूला गेलेच. मग काय राहिलं? डीप सी. समुद्राच्या पोटाशी केवढी मोठी संपत्ती आहे, पण तिथे पोचायसाठी तुम्हाला शांत राहायला पाहिजे ना. किनारा सोडायला लागतो. आणि म्हणून मनाच्या शांततेला समुद्राचीच उपमा आपण देऊ शकतो. प्रचंड विशाल आहे, प्रचंड मोठा आहे, पण ॲट द सेम टाइम इट कॅन डिस्ट्रॅक्ट यू ऑल्सो. पण शांत बसणं एन्झायटी कमी करणं साधं सोपं. एन्झायटी अँटी एन्झायटी.

0: पण स्वतःहून ते खराब केलेलं आहे आणि ते खराब न करायचं चॉईस पण माझाच आहे ना. पुन्हा एकदा आमच्या गुरुजींचा मी तुम्हाला एक दाखला देऊ शकतो का, हा सुंदर वाक्य त्यांचं आहे, आय हॅव राईट टू रिॲक्ट, हॅव राईट नॉट टू रिॲक्ट ऑल्सो. जसं मला रिॲक्शन द्यायची स्वातंत्र्य असं नाही द्यायचं पण स्वतंत्र आहे. किती वेळा वापरतो आपण ते? कधीच नाही वापरत. प्रतिक्रिया देतच राहायच्या सारख्या, अदरवाईज तुम्हाला असं वाटतं माझ्याकडे मी लक्ष देत नाही. हा मेन प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून योगा करायचं म्हणजे काय, अगदी जंगलात जायला पाहिजे, काही वेगळे वस्त्र घालायला पाहिजे असं काही नसतं. सो सिम्पल वे ऑफ लिव्हिंग, स्वतःकडे स्वतः योग्य प्रकारे बघणं म्हणजे काय झालं, बाहेरची दृष्टी माझी बंद झाली, मला बाहेर कुठे बघायची गरजच नाही. भरपूर आतमध्ये हो, तुझं आहे तुझं म्हणजे परी तू जागा चुकल अशी. त्यामुळे हे प्रोसेस आहे ना, हे प्रोसेस खूप महत्वाचं असतं.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की काहीतरी भयंकर करावं लागेल योग. म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट, कधी करायचा योग,
1: हा
0: लोकांना खूप वेळा प्रश्न पडतो. आदर्श वेळ सकाळची. याचं कारण असं आहे की शरीरामध्ये आपले जे हार्मोन्स असतात, ते ग्रोथ हार्मोन्स म्हणजे वाढीला संप्रेरक असणार, ती सकाळी स्त्रवतात. ती जर वापरली गेली नाहीत ना, तर दे गो वेस्ट, ती फुकट जातात. ती फुकट गेल्यामुळे काय घडतं, एक मोठा मेसेज शरीराला जातो. हे आतली यंत्रणा इतकी सुंदर बांधलेली आहे ना, की मी रोज याच्या ग्रोथ हार्मोन सिक्रेट करतो, हा वापरतच नाहीये. हा फुकट घालवतो झोपून, 8 वाजता उठतो, 9 वाजता उठतो, काही उपयोग नाही याचा. मग ती सिस्टीम हळूहळू विचार करायला लागते, ह्या माणसाला देऊन काही फायदा नाही आहे, इज वेस्टिंग द एनर्जी. मग त्या सिक्रेशनचं प्रमाण कमी व्हायला लागतं. ते कमी झालं की एजिंग सुरू होतं लवकर. हल्ली बघा, लवकर एजिंगची प्रोसेस सुरू झाली. वृद्धत्वाची पॅरामीटर हल्ली लवकर
1: त्याच्यामुळे होतं का, हल्ली लोक परत अरे मी तरुण कसा दिसेन
0: त्याच्या मागे
1: धावताना दिसतात.
0: तारुण्य हे वयाशी जोडलेलं नसतं. देर आर टू एजेस वी हॅव गॉट, वन इज कॅलेंडर एज, दुसरे बायोलॉजिकल एज. वे टू वर्क ऑन बायोलॉजिकल एज. शरीराचं वय तुम्हाला बघायचंय,
1: बरोबर,
0: त्यासाठी शरीराचं फंक्शनिंग सुधारलं पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही योग साधना करता, त्यावेळेला दुसरं काही करायचं नसतं. योग साधना खूप साधी सोपी आहे. किती वेळाची तुम्ही साधना करू शकता? अर्धा तास खूप झाला. पहिली 5 मिनिटं शांत बसा, ओमचा उच्चार करा. ओमच्या उच्चारामध्ये प्रचंड क्षमता आहे, तुम्हाला सांगतो. इट कॅन क्युअर सो मेनी प्रॉब्लेम्स विच आर नेव्हर गोइंग टू अराइज. ओम इज प्रिव्हेंटिव्ह ऑल्सो अँड क्युरेटिव्ह ऑल्सो. ओम हा सगळ्यात सोपा आणि साधा मंत्र आहे. ओ आणि म चा उच्चार केलेला 10 वेळा करा, 11 वेळा करा, ते कंपन अनुभवा. इट करेक्ट सो मेनी थिंग विदाउट युअर नॉलेज. त्याने काय होतं, पहिलं मन शांत राहतं, त्यानंतर काही आसनं करा. पण हे करण्यापूर्वी शिकणं आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: लर्न फ्रॉम द प्रॉपर पर्सन इन पर्सन. ऑनलाईन नाही शिकायचं. ऑनलाईन शिकून काही होत नाही. ऑनलाईन हा फार विचित्र प्रकार हल्ली वाढत चाललेला आहे. ठीक आहे, एक सोय म्हणून ठीक आहे, पण तुम्हाला खरंच काही करायचं असेल तर प्रत्यक्ष शिका. कुठून तरी शिका, चांगल्या संस्थेतनं शिका. दे विल गिव्ह यू प्रॉपर गायडन्स. मग त्यांनी शिकवलं ते आपल्याला घरी करायचं आहे फक्त.
1: बरोबर.
0: वेळेनुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता. एक तास केला वेळ सगळं कंपल्शन नाही आपल्याला. अर्धा तास हे सगळं होऊ शकतं. प्रत्येक अवस्था असते असणारी. काही बैठकामधली आहेत, काही शयन आहेत, काही विपरीत आहेत, काही दंड आहेत. या प्रत्येक स्थितीत 2-2 आसनं करा. किती वेळ लागतो त्याला? 15 मिनिटं लागतात. पहिली 5 मिनिटं मनाची साधना आहे, मन शांत करायची साधना आहे. नंतर 15 मिनिटं तुम्ही योगाचा अभ्यास म्हणजे आसनं करा. त्यानंतर 10 मिनिटं 5 मिनिटं प्राणायाम करा. नंतर 10 मिनिटं रिलॅक्स व्हा. 25 मिनिटं झाली, खूप झाली. वेळ असेल तर 1 तास करा. डिसिप्लिन आहे. ती शिस्त शरीराला लागली ना की मग तुम्हाला आपोआप त्या गोष्टी सुचायला लागतात. आणि याच्यातनं काय होतं, हार्मोनल बॅलन्स जो बिघडलेला आहे तो अतिशय छान प्रकारे रिस्टोर होतो. हार्मोनल बॅलन्स बिघडणं हा मेजर प्रॉब्लेम आजच्या काळात आहे. आपल्या संप्रेरकांच्या बाबतीत आयदर देअर इज ओव्हर सिक्रिशन अर देअर इज नो सिक्रिशन. सिक्रिशनच नाही किंवा होत झालंय ते वापरलं जात नाही. शरीराला एक विजडम आहे स्वतःचा, आणि तो विजडम किंवा त्याची बुद्धिमत्ता जी आहे ना, ती बुद्धिमत्ता योगाच्या माध्यमातून आपण मॉडरेट करू शकतो.
1: खरंय.
0: आणि म्हणून योगाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. बाकी तुम्ही कुठेही व्यायाम करा, काही हरकत नाही.
1: नक्कीच. आणि या वर्षीची थीम सुद्धा अशीच आहे, योगा फॉर हेल्दी एजिंग. काय सांगाल त्याबद्दल?
0: हेल्दी एजिंग म्हणजे काय, की एजिंग पुन्हा रिजेक्शनचा प्रॉब्लेम आहे. एक गंमत आहे बघा, आपण जेव्हा लहान असतो आपल्याला वाटतं खूप मोठं व्हावं पटकन, कारण आपण आजोबा बघतो, आजी बघतो, काय निवांत बसले असतात, ते काय कामं करत नसतात.
1: मला
0: आता मोठं व्हायचंय. मोठं आलं की त्यातलं कळतं, अरे बाबा लहान होतच बरं होतं. त्याच्यापेक्षा पुढची गंमत अशी असते की वन्स यू आर अबव्ह 50, 50 पुढे तुम्ही जाताना, त्यावेळेला काय होतं की तुम्हाला आता वेद लागतात की आता माझी युटिलिटी कमी व्हायला लागलेली आहे. दॅट इज अ मेजर रिस्क पॉईंट. 60 नंतर तुम्हाला त्या वयाचं थोडंसं ऑब्सेशन येतं की हे वय सांगावं की न सांगावं. 60 वर्षात मी सांगायला कशाला सांगायचं, मी सांगतो मी 50 वाटतो का असं विचारतो मी. आणि सगळ्यात पुढची गंमत काय असते, 70 नंतर लोक वय प्राईडनी सांगतात, मी आता 70 वर्षात आहे, 72 वर्षात आहे, 75 वर्षात आहे, तरी पण मी किती छान दिसतोय. हा एक भाग वयाच्या बाबतीत, हा लपवण्याचा आणि छपवण्याचा प्रकार असतो ना, खूप वेगळ्या प्रकारे समोर येतो लोकांच्या. ग्रेसफुल एजिंग म्हणजे काय, की ऍक्सेप्ट दॅट युअर एजिंग इज स्टार्टेड ऑर यू आर इन द एजिंग प्रोसेस.
1: ओके.
0: एजिंग म्हणजे काय, ऍक्च्युली क्षमता कमी होणं. अहो एजिंगची सुरुवात पहिल्या दिवसापासून सुरू होते. ज्या दिवशी तुम्ही जगात प्रवेश करता त्या दिवशी एजिंग सुरू झालंय तुमचं. मग आपण 70 आणि 75 वर्षी का लावतो ते? एजिंग इज अ प्रोसेस, कंटिन्युअस चालू आहे, रोज होते ती. एजिंग मध्ये 2-3 गोष्टी घडतात. एक म्हणजे क्षमता कमी होणं, विस्फोरण वाढल्यासारखं वाटणं, चालताना तोल जाणं, या सगळ्या गोष्टी बारीक बारीक व्हायला. याचं कारण असतं हार्मोनल इम्बॅलन्स काही विशिष्ट प्रमाणात होत असतात. मग ते तुम्ही रिस्टोर केलेत ना, तर व्यवस्थितपणे सगळं होतं. एजिंग इज अ अनएव्हॉइडेबल फिनॉमिना.

0: जेव्हा अशी शांत डोळे बंद करून बसलेली व्यक्ती आपण बघतो तेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यातून येणारं पाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं,
1: किंवा डोळे उघडल्यानंतर घडाघडा पाणी
2: निश्चितपणे येतो, त्याला कॅथार्सिस नाव विमोचन, त्यांनी स्वतःशी तादात्म्य साधलेलं असतं, ते केल्यानंतर मग राहिलं काय, काहीच नसतं राहिलं, सगळे द्वेष निघून जातात, सगळे राग निघून जातात, सगळे किलमिशा मनातले स्वच्छ होतात. आणि ऍक्च्युली तुम्हाला सांगू का, आपण मनाने खूप निर्मळ आहोत.

0: न टाळतेणारा भाग आहे. मग ते ग्रेसफुल कसं करायचं? पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्याच्या कुठल्याही गोष्टीत दखल द्यायची नाही. मी किती शहाणा होतो तुमच्या वयाचा असताना कोणाला सांगायला जायचं नाही, कारण त्यांना माहिती आहे तुम्ही किती मूर्ख होतात. सिंपल आहे हो, एकदम सोपं आहे. पण आपण काय सांगायला जातो, तुला काय माहिती आहे मी कसे दिवस काढ, कोणी सांगितलं तुम्हाला कसे दिवस काढायला? त्यामुळे आपल्या स्टोऱ्या कोणाला सांगायच्या नाहीत, कारण लोकांना त्यात इंटरेस्ट नाही. ते केलं ना की तुमचे निम्मे प्रॉब्लेम बंद होतात. निवांत राहा, दोन वेळा खायचं, शांत व्यवस्थित व्यायाम करायचा. आता आम्ही सुद्धा ज्येष्ठांसाठी वर्ग घेतो, ते खूप युनिक प्रकार आहे, अतिशय अप्रतिम प्रकार आहे ज्येष्ठांचा वर्ग. म्हणजे गंमत सांगतो तुम्हाला की त्या वर्गाला कोणाला सुट्टी नको असते, आणि ते आमचे वर्ग ऑनलाईन चालतात. हे वर्ग ना 65 पुढच्या लोकांचेच आहेत नॉर्मली, 65 ते 85 या वयापर्यंत माणसं आहेत. त्या दोन प्रकारची कॅटेगरी लोक असतात. ते नाव लिहितात आणि त्यापुढे चेअर लिहितात किंवा मॅट लिहितात. म्हणजे मी मॅट बसून साधना करणार आहे, म्हणजे खाली बसू शकतो, मी चेअरवर बसून करू शकतो. पण त्यांच्या बाबतीतला एक विचित्र प्रकार असा आहे की बहुतेक मंडळी एकटे आहेत. तो एक तास असतो ना त्यांच्या आभासिक स्तरावर का होईना, ते कोणाबरोबर तरी असतात ही फार मोठी भावना त्यांच्या मनात असते. मी माझ्याच घरात बसलेलो आहे, पण माझ्यावर आणखी 50 माणसं बसली आहेत. एवढं मोठं समाधान आहे, अँड दे आर हॅपी ऑन दॅट वन आवर. पुढचे 24 तास त्याच्यात छान जातात. त्यांना सुट्टी नको असते, पण तो वर्ग इतका सुंदर चालतो. ज्येष्ठ नागरिकांचा वर्ग आम्ही गेली 6 वर्ष चालवतोय. हाऊसफुल वर्ग आहे लिटरली. त्यामुळे ते एजिंग ग्रेसफुल आहे असं मला वाटतं. दे आर विथ देमसेल्स, एकटेच आहेत पण ते आयसोलेटेड नाही आहेत. हा खूप महत्वाचा भाग त्याचा आपल्याला समजून येतो.
1: खरं खरे.
0: आता ही सगळी आपण परिस्थिती बघितली ना की आपल्याला असं वाटतं की काही खरं नाही आहे. पण हे कसं खरं आहे हे सांगणारी माझी एक स्वतःचीच लिहिलेली कविता आहे, मी ती वाचून दाखवतो. मान्य आहे सगळं अंधार आहे, तरी पण एक दिवली लावणं शक्य आहे. मान्य आहे सगळं अंधार आहे, तरी पण एक दिवली लावणं शक्य आहे. मान्य आहे भ्रष्टाचार खूप आहे, स्वतः न करणं शक्य आहे. मान्य आहे सुरक्षा कमी आहे, न घाबरणं आपल्या हातात आहे. मान्य आहे मरण खूप सोपे आहे, पण जगण्याचा संघर्ष पण तेवढाच महत्वाचा आहे. मान्य आहे की सुख कुठेच नाही आहे, पण समाधान असणं शक्य आहे. मान्य आहे ढगांचं झाकूळ आहे, पण त्या ढगाला चंदेरी किनारा आहे. मान्य आहे सर्व तत्वहीन आहे, पण ती जपणं आपल्या हाती आहे. मान्य आहे खूप गरिबी आहे, पैशालाही मर्यादा आहे. मान्य आहे सगळं आभासी आहे, तरी पण सत्य टिकवायचं आहे. पुन्हा एकदा तेच म्हणतो, मान्य आहे सगळं अंधार आहे, तरी पण एक दिवली लावणं शक्य आहे. ती दिवली कुठे व्हायचं हे तुम्ही ठरवा.
1: क्या बात. खरं तर हे सगळं मनाने ठरवायची खूप गरज आहे की मला उद्या काय करायचं आहे, आज काय सुरू आहे, आणि हे सगळं जर साधता आलं तर मन नक्कीच प्रसन्न राहील. श्रीकृष्ण मस्कर, आज आपण इथे आलात आणि खूप छान माहिती आम्हा सगळ्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात मनासाठी मनापासून योग साधना या विषयावर श्रीकृष्ण मस्कर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. आता आपण ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची झलक.
2: अगं काय मस्त लोणचे, कोणत्या ब्रँडचे?
3: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचे.
2: काय सांगतेस काय, बापरे आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
3: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
2: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
3: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
2: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका. मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
1: याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाय योजना. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांना उमेदवारी अर्ज दाखल. शस्त्रसंधीचा भंग करत इराणचे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले, इस्रायलचंही प्रत्युत्तर. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दिला फॉलो ऑन. आणि आता बातम्या विस्तृतपणे. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद सध्या भारताकडे असून ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जगातल्या एकूण शेत जमिनींपैकी 42% क्षेत्र ब्रिक्स देशांकडे आहे आणि एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी 45% उत्पादन या देशांमध्ये होतं, असंही त्यांनी सांगितलं. नवी दिशा मिळेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न, कृषी पतपुरवठा इत्यादी महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल असं ते म्हणाले.
1: खाद्य सुरक्षा पोषण और आजीविका, खाद्य सुरक्षा सुनिश्चित करनी है, भरपूर खाद्यान्न मिले, सुरक्षित और पौष्टिक भोजन और किसान की आय भी बढ़े और जीवन स्तर में भी सुधार हो. कृषि व्यापार और सहयोग, ये प्राथमिकता एक दूसरे देश में व्यापार की संभावनाएं भी बढ़े और सहयोग भी बढ़े, आपस में निवेश भी आए, टेक्नोलॉजी का आदान प्रदान भी हो, बाजार तक पहुंच भी आसान बने एक दूसरे देश में, ताकि मिलकर एक साझा प्रगति को बढ़ावा दे सके.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटल्यामुळे एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निपक्षपाती वातावरणात परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर काल जैन यांच्या नावाची घोषणा झाली. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळ, अविनाश आदिक, प्रमोद हिंदुराव तसंच अमरसिंह पंडित इच्छुक होते. मात्र पक्षानं जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती म्हणूनही ओळखले जातात. राष्ट्रकुल संसदीय संघटनेची उत्तर विभागाची बैठक आजपासून चंदीगढमध्ये आयोजित करण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीचं यजमानपद हरियाणा विधानसभेकडे आहे. दुपारी 3 वाजता लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या परिषदेचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी तसंच 15 राज्यांच्या विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आकाशवाणीच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचं वेगाने विस्तार झाला आणि 1956 मध्ये आकाशवाणी हे नाव स्वीकारण्यात आलं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानांकनाचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं आज इराणविरुद्ध मोहीम पुन्हा उघडली असून इराणच्या अनेक शहरांमध्ये आज इस्रायलच्या हल्ल्यामुळे स्फोट झाल्याचं वृत्त आहे. 8 एप्रिलच्या युद्धविरामानंतर इराणनं इस्रायलवर पहिल्यांदाच काल क्षेपणास्त्र हल्ला केला. या घटनेनंतर इराणच्या हल्ल्यांना इस्रायलनं प्रत्युत्तर देऊ नये असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. शस्त्रसंधी कायम ठेवून दोन्ही देशांनी वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गानं पुढे जावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. मात्र या हल्ले प्रति हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. या परिसरात हवाई वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून इराक आणि सिरियानं आपापले हवाई हद्दी बंद केले आहेत. दरम्यान इराणमधल्या भारतीयांनी लवकरात लवकर देश सोडावा असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केला आहे. अंमली पदार्थांशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं मिझोरम, म्यानमार सीमा, त्रिपुरा बांगलादेश सीमा आणि पश्चिम बंगालमधल्या 4 ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे. अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या आगरताळा युनिटने काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत 49 किलोहून अधिक मेथा मेमफाटाईन आणि 40 ग्रॅम हिरोईन जप्त केलं होतं. या प्रकरणाच्या तपासात म्यानमारहून अंमली पदार्थ मिळवणाऱ्या संघटित गुन्हेगारी कारवाईबाबत माहिती मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ईडीनं ही शोधमोहीम राबवली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 2 दिवसांच्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. जवळपास 7 वर्षांनंतर जिनपिंग यांचा प्योंगयांगचा हा पहिलाच दौरा आहे. द्विपक्षीय चर्चेत आर्थिक सहकार्य, कोरियन द्वीपकल्पावरील सुरक्षा आणि प्योंगयांग, बीजिंग आणि मॉस्को यांच्या समन्वय वाढवण्यावर लक्ष केंद्रित होण्याची अपेक्षा आहे. इंधनाचे दर वाढत असले तरी देशात वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मे 2026 मध्ये 9.5% वाढल्याचं फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अहवालात म्हटलं आहे.
मे 2017

0: 2026 मध्ये एकूण 25,31,067 वाहनांची विक्री झाल्याचं फाडाने म्हटलं आहे. मे 2025 मध्ये वाहनांची किरकोळ विक्री 23,10,451 इतकी झाली होती. मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 4,02,591 झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ झाली. दुचाकी वाहनांची विक्री 17,15,581 ने वाढली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ झाली आहे. तीन चाकी वाहनांची विक्री 1,11,526 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.5% वाढ झाल्याचं फाडाच्या अहवालात म्हटलं आहे. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलोऑन दिला आहे. या सामन्यात भारतीय संघानं 412 धावांची आघाडी घेतली आहे. अफगाणिस्तानच्या संघाला 152 धावांवर गारद करण्यात डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथार यानं 6 बळी घेऊन महत्वपूर्ण योगदान दिलं. मानव सुथारनं अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणातच 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर जेरेवनं काल आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पुरस्कारावर नाव कोरलं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाय योजना. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. शस्त्रसंधीचा भंग करत इराणचे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले, इस्रायलचंही प्रत्युत्तर. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दिला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी आपला नामांकन अर्ज मागे घेतला, तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीकरिता नामांकन दाखल केलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुधीर कोठारी यांनी आपलं नामांकन परत घेतल्यानं या निवडणुकीत भाजप युतीचे उमेदवार अरुण लखाणी यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून अर्ज मागे घेतल्यानं या उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीच काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला हरविण्यासाठी भाजप उमेदवाराचे पैसे वाटले. नेत्यांनीच विरोधकांना बळ देत स्वपक्षाच्या उमेदवाराचा पराभव करण्याचा विडा उचलला आहे, असा गंभीर आरोप शैलेश अग्रवाल यांनी केला आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती नागरी समितीतर्फे राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन अभियानाअंतर्गत शुक्रवारी 5 जून रोजी पर्यावरण दिवसाचं औचित्य साधून पठाणपुरा गेटजवळील सोनचाफा मंदिर परिसरात महावृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येनं वृक्षारोपण करण्यात आलं. या कार्यक्रमात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध स्वयंसेवी संघटना, सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रातील पर्यटन हंगामाला येत्या 30 जून पासून तात्पुरता विराम मिळणार आहे. पावसाळ्यात जंगलातील रस्त्यांची स्थिती, वन्यजीवांचं संरक्षण आणि पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेता कोर क्षेत्रातील पर्यटन तात्पुरते बंद ठेवण्यात येत असल्याचं ताडोबा व्यवस्थापनानं स्पष्ट केलं असून बफर क्षेत्रातील पावसाळी पर्यटन सुरूच राहणार आहे. राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत दिल्ली इथं झालेल्या बैठकीत लोकमान्य टिळक बल्लारशाह एक्सप्रेसला अतिरिक्त फेरीची मंजुरी देण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्यानं सध्या आठवड्यातून एकदा धावणारी ही रेल्वे आता आठवड्यातून 2 दिवस धावणार आहे. या अतिरिक्त रेल्वे सेवेमुळे चंद्रपूर, बल्लारशाह आणि संपूर्ण विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहा. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, सावली आणि चिमूर तालुक्यातील काही गावांनी स्वतंत्र तेंदूपत्ता लिलाव करून कोट्यवधीची कमाई केली आहे. अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम 2006, नियम 2008 आणि सुधारणा नियम 2012 अन्वये 3(1)(ग) नुसार ग्रामसभांना 2 उपसंकलन करण्याचा आणि विक्री करण्याचा स्वामित्व हक्क बहाल करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामसभा तेंदूपत्ता संकलन आणि

स्वतंत्ररित्या करत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात महसुली अभिलेख उपलब्ध नसलेल्या 15 गावांचं सीमांकन तसंच संबंधित प्रशासकीय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. महसूल आणि वन विभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारानं हा निर्णय घेण्यात आला आहे. सन 1956 पूर्वी आदिलाबाद जिल्ह्यातील राजुरा तालुका तत्कालीन हैदराबाद राज्यात समाविष्ट होता. राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 नुसार हा तालुका तत्कालीन मुंबई राज्यात आणि त्यानंतर महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला. राजुरा तालुक्यात सन 1922 ते 1925 या कालावधीत भूमापन करण्यात आलं होतं. त्यानंतर 2 जुलै 2002 रोजी राजुरा आणि कोरपणा तालुक्यांचं विभाजन करून जिवती तालुक्याची निर्मिती करण्यात आली. जिवती तालुक्यातील एकूण 83 गावांपैकी 8 महसुली गावं आणि त्यातील 7 वाड्या अशा एकूण 15 गावांमध्ये भूमी अभिलेख विभागामार्फत कोणतंही सर्वेक्षण अथवा मोजणी झालेली नाही. त्यामुळे या गावांचे गाव नकाशे 7-12 उतारे आणि इतर महसुली अभिलेख उपलब्ध नसल्याची बाब शासनाच्या दर्शनास आली होती. शासनानं

8 महसुली गावं आणि त्यातील 7 वाड्या अशा एकूण 15 गावांमध्ये भूमी अभिलेख विभागामार्फत कोणतंही सर्वेक्षण अथवा मोजणी झालेली नाही. त्यामुळे या गावांचे गाव नकाशे, 7-12 उतारे आणि इतर महसुली अभिलेख उपलब्ध नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली होती. शासनानं समितीला संपूर्ण कार्यवाही 2 महिन्यांच्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून संबंधित शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. आताच आपण ऐकलं चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर। गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना। सीबीएसई 12 परीक्षेतल्या ओएसएम पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटिसा। ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्त्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार। राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल। आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा वरचष्मा। येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे। ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे। प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटल्यामुळे एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती। सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे। दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे। विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निपक्षपाती वातावरणात परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे। सीबीएसईद्वारे 12 परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटीस जारी केली आहे। एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा आणि न्यायमूर्ती मधू जैन यांनी सरकार आणि सीबीएसईकडून उत्तर मागितलं आहे। या प्रकरणी पुढील सुनावणी 12 जूनला होणार आहे। ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीची निष्पक्षता, पारदर्शकता आणि विश्वसनीयतेवर या याचिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे। उत्तरपत्रिकेची पानं गहाळ होणं, स्कॅन अंधुक येणं, अर्धवट अपलोड होणं आदी समस्या यामुळे उद्भवत असून निकाल लागल्यापासून 12 हजारो विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे। इंधनाचे दर वाढत असले तरी देशात वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मे 2026 9.5% वाढल्याचं फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अहवालात म्हटलं आहे। मे 2026 एकूण 25,31,067 वाहनांची विक्री झाल्याचं फाडानं म्हटलं आहे। मे 2025 वाहनांची किरकोळ विक्री 23,10,451 इतकी झाली होती। मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 4,02,591 झाली, यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ झाली। दुचाकी वाहनांची विक्री 17,15,581 झाली, यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ झाली। तीन चाकी वाहनांची विक्री 1,11,526 झाली, यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.5% वाढ झाल्याचं फाडाच्या अहवालात म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 गरिबांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे। गेल्या 12 भारतानं अनेक परिवर्तनांचा अनुभव घेतला आहे आणि या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचं कल्याण हेच मुद्दे असल्याचं त्यांनी सांगितलं। सरकारला नेहमीच अंत्योदय या संकल्पनेतून प्रेरणा मिळाली आहे, तसंच अनेक दशकांपासून विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या घटकांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवणं हे निरंतर उद्दिष्ट राहिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं। थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून लोकांना थेट आणि पारदर्शकपणे मदत पोहोचत आहे, यामुळे गळती कमी झाली, कार्यक्षमतेत वाढ झाली असून आणि

0: शासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. गरीब कल्याणाचा हा प्रवास आता मानवी सक्षमीकरणाच्या सामूहिक चळवळीत रुपांतरित होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 आकाशवाणी हे नाव संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्यसेवा विभाग 100 जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद सध्या भारताकडे असून ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जगातल्या एकूण शेतजमिनींपैकी 42% क्षेत्र ब्रिक्स देशांकडे आहे आणि एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी 45% उत्पादन या देशांमध्ये होतं असं त्यांनी सांगितलं. या बैठकीतल्या चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधल्या कृषीविषयक सहकार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न कृषी पतपुरवठा इत्यादी महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होत आहे. आजपर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मान्सूनच्या आगामी प्रवासाविषयी हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रातील काही भाग, मराठवाड्यातील भागांमध्ये सुद्धा तो होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यानंतर पुढे पावसाच्या परिस्थितीवर आणि स्पेशल डिस्ट्रीब्युशनवर ते सगळं अवलंबून असेल.
0: जळगाव जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वादळी वारे, गारपीट आणि जोरदार पावसामुळे अनेक भागात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यांच्या भरपाईसाठी पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे नोंदवण्यात अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसंच आयुक्त यांना आवश्यक सूचना दिल्या. शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती ऑनलाईन पद्धतीनं तात्काळ नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं. न्यू चंदीगड इथं अफगाणिस्तानविरुद्धचा सामना भारतानं जिंकला आहे. अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानला आपला खेळ सुधारता आला नाही. अफगाणिस्तानचा डाव 112 धावांवर आटोपला. अफगाणिस्तानकडून सदिकुल्ला अटल याचा 42 धावांचा अपवाद सोडला तर कुणालाही दुसऱ्या डावात समाधानकारक धावसंख्या उभारता आली नाही. वॉशिंग्टन सुंदरनं 30 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद केले तर कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. अफगाणिस्तानचा संघ पहिल्या डावात 152 धावांवर गारद झाला. यात भारताचा फिरकी गोलंदाज मानव सुथार यानं 6 बळी घेऊन महत्वपूर्ण योगदान दिलं. मानव सुथारनं अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणात 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. मुंबईत आज सकाळी दादर परिसरात बेस बसनं एका चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि तिघे जखमी झाले. जखमी

ना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे एकाला मृत घोषित करण्यात आलं. इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना. सीबीएसई 12 परीक्षेतल्या ओएसएम पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटिसा. ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धचा क्रिकेट कसोटी सामना भारतानं जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, आयुष्यात काही क्षण असे असतात जेव्हा आपल्याला वाटतं की सगळं संपलंय. एखादं स्वप्न तुटतं, एखादं नातं दूर होतं, एखादी परीक्षा अपयशी ठरते, किंवा एखादी संधी हातातून निसटते, किंवा एखादा निर्णयही चुकीचा ठरतो. आणि त्यावेळी मनात एक प्रश्न वारंवार उमटत राहतो, तो म्हणजे आता पुढे काय? पुन्हा सुरुवात करता येईल का? पुन्हा उभं राहता येईल का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवता येईल का? मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात आपण अशाच महत्वाच्या विषयावर मनमोकळा संवाद साधणार आहोत. आणि तो विषय म्हणजे दी आर्ट ऑफ स्टार्टिंग अगेन, म्हणजेच पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची कला, नवा आरंभ आणि दुसरी संधी. मित्रांनो, आयुष्याचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. निसर्ग असो, समाज असो किंवा व्यक्तीचं जीवन, प्रत्येक ठिकाणी नव्यानं सुरुवात करण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. रात्र संपते आणि नवा दिवस उगवतो. पानगळ होते आणि झाडाला पुन्हा पालवीही फुटते. पाऊस थांबतो आणि पुन्हा नवे ढग जमू लागतात. निसर्गात काहीही कायमचं थांबत नाही. बदल हा त्याचा नियम आहे आणि नव्यानं उभं राहणं ही त्याची सवय. माणसाचं जीवनही याच नियमानं चालतं. आपण अनेकदा असं समजतो की एखादा अपयशाचा क्षण म्हणजे शेवट, पण प्रत्यक्षात तो अनेकदा नव्या सुरुवातीचा पहिला टप्पा असतो. आपल्या आयुष्यातल्या मोठ्या यशांच्या मागे एखादं अपयश, एखादी चूक किंवा एखादा कठीण अनुभव दडलेला असू शकतो. विशेष करून सांगायचं झालं तर तरुण वयात हा विषय असतो, कारण हे असं वय असतं जेव्हा स्वप्न मोठी असतात, अपेक्षा मोठ्या असतात आणि स्वतःबद्दलच्या कल्पनाही मोठ्या असतात. पण याच काळात अपयशाचाही सामना करावा लागतो. एखादी स्पर्धा परीक्षा जमून येत नाही, अपेक्षित कॉलेज मिळत नाही, नोकरी मिळत नाही, व्यवसायात नुकसान होतं किंवा एखाद्या नात्यात निराशा येते, आणि अशावेळी आपल्याला असं वाटू लागतं की आपण मागे पडलोय. पण खरं पाहिलं तर आयुष्य ही शर्यत नाहीये, तर आयुष्य हा प्रवास आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो, गती वेगळी असते आणि वेळही वेगळी असते. म्हणूनच दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रवासाकडे पाहणं आवश्यक आहे. आजच्या डिजिटल युगात ही तुलना आणखी तीव्र होताना दिसते. सोशल मीडियावर प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण दाखवतो. एखाद्याला नोकरी मिळालेली असते, एखाद्याने परदेश गाठलेला असतो, एखाद्याचा व्यवसाय यशस्वी झालेला असतो, पण त्या यशामागचा संघर्ष, अपयश, अश्रू आणि पुन्हा पुन्हा केलेले प्रयत्न मात्र दिसत नाहीत. म्हणूनच अनेकदा तरुणाईला नकळत स्वतःमध्ये कमीपणा दिसू लागतो. आपल्याला सतत वाटत राहतं की सगळे पुढे गेलेत आणि आपणच मागे आहोत, पण वास्तव वेगळं असतं हो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असे टप्पे येतात जेव्हा त्याला पुन्हा सुरुवात करावी लागते. खरं तर दुसरी संधी ही जीवनाने दिलेली सर्वात मोठी भेट आहे, कारण ती आपल्याला स्वतःकडे नव्या नजरेनं पाहायला शिकवते. पहिल्या प्रयत्नात आपण अनुभवहीन असतो, दुसऱ्या प्रयत्नात मात्र आपल्याकडे अनुभव असतो. पहिल्या वेळी आपण चुका करतो तर दुसऱ्या वेळी त्या चुका आपल्याला मार्गदर्शन करतात.

निश्चित नसते. प्रयत्न, अनुभव आणि शिकण्याच्या प्रक्रियेमुळे ती विकसित होत जाते. जो व्यक्ती अपयशाला कायमचा शिक्का न मानता शिकण्याची संधी मानतो तो पुढे जाऊन अधिक मजबूत बनतो. बऱ्याचदा चुका करण्याची भीती निर्माण केली जाते. चूक झाली की टीका होते, अपयश आलं की प्रश्न विचारले जातात. पण वस्तुस्थिती अशी आहे की चूक न करणारा माणूस म्हणजे प्रयत्न न करणारा माणूस. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या

अनेकदा पडलो. सायकल शिकताना अनेकदा तोल गेला. एखादी भाषा शिकताना असंख्य चुका झाल्या. पण आपण प्रयत्न सोडला का? नाही. म्हणूनच आपण त्या सगळ्या गोष्टी शिकू शकलो. मग मोठं झाल्यावर आपण स्वतःला दुसरी संधी का बरं देत नाही? हा प्रश्न आपल्याला सतत पडायला हवा. काय आहे ना, कधी कधी जीवनात पुन्हा सुरुवात करणं म्हणजे सर्व काही बदलणं नसतं. अनेकदा ती सुरुवात एका छोट्या निर्णयानं होते. पुन्हा अभ्यास सुरू करण्याचा निर्णय, पुन्हा स्वतःची काळजी घेण्याचा निर्णय, पुन्हा स्वप्न पाहण्याचा निर्णय आणि पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवण्याचा निर्णय. खरं धैर्य म्हणजे कधीही न पडणं नाही, तर खरं धैर्य म्हणजे पडल्यावर पुन्हा उभं राहणं. कारण उभं राहण्याची क्षमता हीच माणसाला विशेष बनवते. आज जर तुमच्या आयुष्यात काही गोष्टी मनासारख्या घडलेल्या नसतील, काही स्वप्न अपूर्ण राहिली असतील किंवा काही निर्णय चुकीचे ठरले असतील, तर त्याचा अर्थ तुमचा प्रवास संपलाय असा होत नाही. कदाचित तुमच्या जीवनातला सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचाय. कदाचित तुम्ही ज्या वळणावर उभे आहात तेच तुम्हाला एका नव्या दिशेकडे घेऊन जाणार आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक सूर्योदय हा निसर्गाचा संदेश असतो की काल काहीही झालेलं असलं तरी आज पुन्हा सुरुवात करता येते. प्रत्येक नवीन दिवस ही नवीन संधी असते. प्रत्येक श्वास हा एक नवीन आरंभ असतो. म्हणून स्वतःला दोष देण्यात वेळ घालवता कामा नये. भूतकाळातून शिकलं पाहिजे, पण त्यात अडकून राहता कामा नये. स्वतःच्या चुकांना शिक्षा म्हणून नाही तर शिक्षण म्हणून स्वीकारलं पाहिजे. कारण दुसरी संधी ही नशिबाची देणगी नसते, तर ती अनेकदा आपल्या धैर्यानं निर्माण केलेली संधी असते. आणि कदाचित जीवनाची खरी कला हीच आहे, परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वतःचा दृष्टिकोन बदलणं. कारण जेव्हा दृष्टिकोन बदलतो तेव्हा अपयश अडथळा वाटत नाही, ते पुढील यशासाठी तयारी करणारा शिक्षक वाटू लागतं. आणि तेव्हाच आपण नव्यानं सुरुवात करण्याची खरी कला शिकू लागतो. मित्रांनो, आपल्या आयुष्याची कथा अजून पूर्ण झालेली नाहीये. अजून अनेक पानं लिहायची बाकी आहेत. अजून अनेक स्वप्न पूर्ण करायची आहेत. अजून अनेक संधी आपली वाट पाहतायत. म्हणून स्वतःला एक संधी दिली पाहिजे, पुन्हा एकदा सुरुवात केली पाहिजे. कारण कधी कधी आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे शेवट नाही तर पुन्हा नव्यानं सुरुवात करण्याची तयारी असते. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yoani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापीनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी. चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यार घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
1: आली आहे मोठी.
0: आता जाग बाई.
2: RBI सांगते
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
4: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करणे का भी है.
3: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
5: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर.
6: श्रोते, यानंतर ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सिंगापूर आणि हाँगकाँग मधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यातली सर्व रेल्वे फाटकं हटवण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघ 300 धावांनी विजयी. सिंगापूर आणि हाँगकाँग मधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास केला जावा, मात्र तिथल्या स्थानिक नागरिकांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य केंद्रस्थानी ठेवावीत, तिथली औद्योगिक आणि सामाजिक परिसंस्था कायम ठेवली जावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबईत धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, लघु उद्योगांचं संरक्षण आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. धारावीतील चामडे, वस्त्र निर्मिती, पुनर्वापर उद्योग, मातीची भांडी आणि खाद्यपदार्थ या प्रमुख उद्योगांचं अस्तित्व कायम राखण्यासाठी विशेष MSME योजना तयार केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत देशातला पहिला अत्याधुनिक मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हब

0: करण्यात येणार आहे. या केंद्रातून पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेसह विविध मेट्रो मार्ग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. भविष्यात बुलेट ट्रेनची जोडणीही धारावीपर्यंत आणण्याचा विचार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. पुढच्या 10 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. या प्रकल्पात पर्यावरणाचं संतुलन राखलं जावं, जी झाडं तोडली त्या झाडांचं पुनर्रोपण आणि नवीन झाडं लावण्याचं नियोजन केलं जावं असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: संपूर्ण राज्यात रेल्वे मार्गावर एकही फाटक राहता कामा नये यासाठी रेल्वे पायाभूत सुविधा उभाराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. महारेल अर्थात महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत केल्या जाणाऱ्या 131 पैकी 65 कामांना त्यांनी आज मान्यता दिली. मुंबई महानगर क्षेत्र, पुणे शहर, नागपूर, नाशिक, अमरावती, सांगली, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, धुळे, लातूर, परभणी, सोलापूर, जळगाव, अहिल्यानगर आणि नांदेड शहरात ही कामं होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाणपूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालच्या रस्त्यांची कामं महारेलमार्फत करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीकरता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जांची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं उमेदवार दिलेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. इंडिया आघाडीनं आज नवी दिल्लीत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली, त्यात प्रत्येकानं आपली मतं मांडली असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह 25 पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. दर 2 महिन्यांनी अशी बैठक घेण्यावर सर्वांचं एकमत झालं. त्यानुसार पुढची बैठक हैदराबादला होणार आहे असं खरगे यांनी सांगितलं. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या जून जुलै 2026 होणाऱ्या परीक्षांचं प्रवेशपत्र आजपासून उपलब्ध झालं आहे. मंडळाच्या www.mahahscboard.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. मंडळाच्या कार्यकक्षेतल्या सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रांची छापील प्रत विद्यार्थ्यांना द्यावी, यासाठी कुठलंही शुल्क आकारलं नसून प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची स्वाक्षरी आणि शिक्का असावा असे निर्देश मंडळानं दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज 3ऱ्याच दिवशी अफगाणिस्तानवर 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, KL राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8 बाद 564 धावांवर पहिला डाव काल घोषित केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव आज 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलोऑन दिला. मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावात गारद झाला. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरनं 4, कुलदीप यादवनं 3, तर मानव सुतार आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले, तोच सामनावीर ठरला. यंदाच्या आषाढी वारीत पहिल्यांदाच लंडनहून निघालेली ग्लोबल दिंडी सहभागी होणार आहे.

0: याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या वार्ताहराकडून.
1: यंदाच्या आषाढी सोहळ्याला 11 देशाचा प्रवास करून 50 दिवसानंतर लंडनहून ग्लोबल दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे. लंडन येथील भारतीय अनिल खेडकर यांनी या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले आहे. लंडन, नेदरलँड, बेरियन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, तुर्की, जॉर्जिया अशा 11 देशाचा प्रवास करून ही ग्लोबल दिंडी 25 जूनला पंढरपुरात दाखल होणार आहे. यामध्ये धोतर, कुर्ता, गांधी टोपी घालून शेकडो पुरुष तर नऊवारी साडी घालून शेकडो महिला भाविक भक्त टाळ, मृदुंग आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी महेश पांढरे, सोलापूर.
0: ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण झाली. 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 मध्ये आकाशवाणी हे नाव या संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या 8 तालुक्यांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 66.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कळंब तालुक्यात सर्वाधिक 121.9 मिलीमीटर इतका पाऊस पडला. या पावसामुळे कळंब ते लातूर रस्त्यावरच्या पुलाचं नुकसान झालं आहे. लातूर जिल्ह्यातही गेल्या 24 तासात सरासरी 13.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. औसा तालुक्यात सर्वाधिक 37.4 मिलीमीटर पाऊस झाला. काही भागात समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होत आहे. आजपर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सिंगापूर आणि हाँगकाँगमधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यातली सर्व रेल्वे फाटकं हटवण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघ 300 विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
3: नाही, आधी बचत.
2: आधी झुमके.
3: ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा,
2: मग राहाल टेन्शन फ्री. पण त्या झुमक्यांचं काय?
3: जातेस की देऊ इंजेक्शन.
4: आरबीआय सांगते,
2: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
5: श्रोत्या, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 50 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 आपण ऐकू शकाल वृत्तविशेष.

0: संस्कृतीस आपल्या नवनव नित देणारी
1: बहुजन हिता।

0: मी घातलेलं लोणचं आहे.
1: काय सांगतेस काय, बापरे आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत.
0: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
1: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
0: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
1: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: चार पायांवरून 2 पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
3: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत.
4: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
5: विजयापासून विक्रमापर्यंत,
4: प्रत्येक खेळ,
5: प्रत्येक खेळाडू
4: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
5: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
4: दर महिन्याच्या 2 आणि 4 बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता
5: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. या संस्कृतीची संपन्नता, समृद्धता आणि पारंपरिक वारसा हा उच्चतम कोटीचा आहे. अनेक परकीय आक्रमणानंतरही हा वारसा आजही भारतीयांच्या मनामनात टिकून आहे. हा वारसा जतन करण्याचं, संवर्धित करण्याचे प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार गेल्या 12 वर्षांपासून सातत्यानं करत आहे. जागतिक वारसा स्थळांमधील वाढ, आधुनिक भारताच्या निर्मितीबरोबरच देशाच्या प्राचीन वारशाला दिलेलं महत्व, वसाहतवाद आणि परकीय आक्रमणाची सारी चिन्ह काढून आपल्या संस्कृतीची प्रतिष्ठापना करणं, देशाच्या धार्मिक संस्कृतीचं देवळांचं पुनःस्थापना असो की आपल्या सण, उत्सव, जीवनशैली, उपचार पद्धती या साऱ्यांचं जागतिक स्तरावर केलेलं प्रतिनिधित्व असो. सांस्कृतिक वारशांच्या डिजिटलायझेशनमधून अनेक प्राचीन वस्तू, ग्रंथसंपदा यांच्या जतनाला एक वेग आलेला आहे. गेल्या 12 वर्षातील या सांस्कृतिक मंथनासंदर्भात संस्कृतीचे अभ्यासक आणि विश्लेषक डॉक्टर पंकज जयस्वाल यांची मुलाखत आज आपण आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: सर नमस्कार. आकाशवाणी मुंबईच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. गेल्या 12 वर्षात संस्कृती परंपरा जतन संवर्धन यासाठी

0: केंद्र सरकारच्या पातळीवर अनेक प्रयत्न झाले. या संदर्भात आपण काय सांगू शकाल?
1: गेल्या 12 वर्षात भारताने आपल्या सांस्कृतिक वारशाचे केवळ रक्षणच केले नाही तर त्याला देशाच्या विकासाचा आणि आत्मगौरवाचा मुख्य कणा बनवला आहे. गेल्या 12 वर्षात भारताने झुळूखात पडलेला खरा इतिहास आणि अंधारात गेलेली संस्कृती यांना पुन्हा एकदा देशाच्या स्वाभिमानाचे केंद्र बनवले आहे. हा केवळ मंदिरांचा किंवा वास्तूंचा जीर्णोद्धार नाही तर हा प्रत्येक भारतीयाच्या मनातील सांस्कृतिक आत्मभानाचा जीर्णोद्धार आहे. गेल्या 12 वर्षात भारताने केवळ दिल्लीतील फायली बदलल्या नाही तर जगभरात भारताची असणारी सांस्कृतिक प्रोफाईल बदलली आहे. श्रीराम मंदिर हे केवळ दगड विटांचे बांधकाम नाही तर ते भारताच्या सांस्कृतिक आणि नागरिक पुनरुत्थानाचे महाकाव्य आहे. आताचा भारत आधुनिक तंत्रज्ञानाने उपग्रही प्रक्षेपित करतो आणि तितक्याच अभिमानाने आपल्या प्राचीन संस्कृतीचे आणि परंपरेचे रक्षण करतो. पंतप्रधान मोदींचं धोरण स्पष्ट आहे, आपल्याला आधुनिकतेच्या प्रत्येक शिखरावर पोहोचायचंय पण त्याचवेळी संस्कृतीची पाळीमुळे घट्ट ठेवायची आहे. म्हणूनच त्यांचा नारा आहे विकास भी विरासत भी. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष आपण बघितलं तर आपले राजवाडे किंवा दिल्लीच्या जो काही इतिहास होता तो दिल्लीच्या दप्तरापर्यंत मर्यादित होता. तो मोदी सरकारने जंगलातील आदिवासी झोपडीपासून ते हिमालयाच्या कंदरांपर्यंत पोहोचवून त्याचे लोकशाहीकरण केले. जसं आपलं आयुर्वेद असेल योग असेल हे पेटंटच्या बाजारात विकले जाऊ नये म्हणून भारताने TKDL डिजिटल ढाल उभारली आणि भारताच्या बौद्धिक सार्वभौमत्वाचे रक्षण केले. परदेशातून परत येणारी प्रत्येक मूर्ती ही केवळ दगड किंवा धातूचा तुकडा नाही तर ती भारताच्या लुटल्या गेलेल्या अस्मितेची आणि गौरवपूर्ण सन्मानपूर्वक घरवापसी त्याची करून घेतली. म्हणजेच काय तर संस्कृतीचे रक्षण कसं करायचं आणि संस्कृतीचे रक्षण देशाच्या विकासासाठी आत्मनिर्भरतेसाठी किती महत्वाचं आहे हे मागच्या 12 वर्षात आपण बघितलं. म्हणून आज जागतिक स्तरावरती आपण जेव्हा बघतो भारताची प्रतिमा आणि जो एक सन्मान मिळतोय तो याच्यामुळेच आहे की आपण आपल्या संस्कृतीचं रक्षण करायला सुरुवात केली आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण आपल्याला मजबूती देत आहे समाज म्हणून देश म्हणून.
0: आंतरराष्ट्रीय योग दिन, कुंभमेळा, अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्रतिष्ठापना सोहळा, गंगा आरतीचं आयोजन या बाबींचा जागतिक स्तरावर मोठा प्रभाव पडला. याविषयी आपल्याला काय सांगता येईल?
1: मागच्या 12 वर्षाचा इतिहास बघितला किंवा त्याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणा किंवा कुंभमेळा, अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा या घटनांनी भारताची एक सॉफ्ट पॉवर आपण सांगू शकतो त्याला की सांस्कृतिक क्षमता जागतिक स्तरावर सर्वोच्च शिखरावर पोहोचवली. जसं आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून जगभरात आता साजरा व्हायला लागला आहे म्हणजेच काय तर भारतीय जीवनशैली आणि आरोग्याच्या तत्वज्ञानावर भारताच्या तत्वज्ञानावर जगाने स्वीकृती दिली आहे त्याला स्वीकारलंय. जसं युनेस्कोने कुंभमेळ्याला अमृत सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे. गंगा आरतीचे भव्य आयोजन होतं ती पण भारताच्या आध्यात्मिकतेला जगासमोर मांडते. श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठान सोहळा एक मंदिराचा उत्सव नव्हता तर पातळीवर पसरलेल्या प्रसार माध्यमांनी भारतीय संस्कृतीच्या या पुनरुत्थापनाला आणि एकात्मतेच्या संदेशाला पूर्ण जगभर पसरवलं आणि त्याची दखल जगातला नुसता प्रसार माध्यम नाही तर वेगवेगळ्या सरकारांनी आणि वेगवेगळ्या संघटनांनी सुद्धा घेतला. तसेच मध्य आशिया आणि आग्नेय आशियाई देशांसोबतचे जसं आपण म्हणून कंबोडिया, व्हिएतनाम इथे सुद्धा बौद्ध आणि रामायण यांच्या संस्कृतीशी म्हणजे एकत्र संबंधित दृढ करून चीनचा जो काही प्रभाव होता त्याला कमी करण्यात सरकारला यश मिळालंय. म्हणूनच सांस्कृतिक आणि परंपरेला जे काही प्राधान्य दिलंय त्याचा जो काही परिणाम होतोय तो पूर्ण जागतिक स्तरावरती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतोय.
0: युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत गेल्या 12 वर्षात भारतातील अनेक ठिकाणांचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर परदेशात चोरून आलेल्या सांस्कृतिक आणि पारंपरिक वस्तू भारतात परत आणल्या गेल्या. या साऱ्या घडामोडींकडे आपण कसे पाहता?
1: आपण म्हणतो ना कल्चरल डिप्लोमसी म्हणजे सांस्कृतिक मुत्सद्देगिरी तर भारताचा हा खूप मोठा विजय म्हणायला पाहिजे आपण. म्हणजे जसं युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये धोलावीरा हडप्पा संस्कृतीचे शहर, नंतर तेलंगणातील रामप्पा मंदिर, शांतिनिकेतन, होयसर राजघराण्याची पवित्र मंदिरे अशा भारतीय स्थळांना युनेस्कोने मान्यता दिली. म्हणजेच भारतीय जागतिक पर्यटने त्याचं स्थान जगामध्ये उंचावलंय. तसंच बऱ्याचशा अशा प्राचीन वस्तू होत्या ज्यांची चोरी झाली होती त्यांना म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण 2014 पर्यंतचा काळ बघितला फक्त 13 अशा ज्या मूर्ती किंवा ऐतिहासिक वस्तू होत्या त्या भारतात आल्या होत्या आणि मागच्या 12 वर्षामध्ये जवळपास 700 वरती या मौल्यवान चोरीला गेलेल्या सांस्कृतिक वस्तू अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा तिथनं आपण सन्मानाने परत आणले आहे. त्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव किती वाढला आहे हे सुद्धा आपल्याला समजून येतं.
0: पंचप्रणच्या माध्यमातून वसाहतवादाच्या अनेक निशाण्या काढण्यात विविध ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, कर्तव्यपथ, लोकभवन आदी नावे बदलण्यात आली. या प्रयत्नांचे महत्व काय सांगाल?
1: पंतप्रधानांनी हे जे काही पंचप्रण दिलंय याच्यातली मूळ संकल्पना जर आपण समजण्याचा प्रयत्न केला तर ती होती गुलामीच्या मानसिकतेतून पूर्णपणे मुक्ती. कारण आपण जे काही एवढे वर्ष अगोदर मुघल नंतर ब्रिटिश

0: यांच्या सोबत आपला जो संघर्षमय इतिहास होता आणि त्यात जी मानसिकता तयार झाली होती गुलामीची, त्यातनं बाहेर येणं खूप महत्वाचं होतं. त्यामुळे काही निर्णय घेण्यात आले, जसं छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा म्हणजे भारतीय नौदलाच्या ध्वजावरून सेंट जॉर्ज क्रॉस तो हटवला गेला आणि त्याच्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणली. म्हणजेच काय, तर भारताच्या स्वतःच्या गौरवशाली सागरी इतिहासाचा सर्वात मोठा सन्मान आहे आणि वसाहतवादी जी काय मानसिकता तिला जुगारून आपली संस्कृती आपल्या स्वबोधला पुढे आणणं हा त्याच्या मागचा खूप मोठा उद्देश होता. नंतर दुसरा राजपथ ते कर्तव्य पथ. आता राजपथ हा ब्रिटिशांचा कन्सेप्ट होता, ब्रिटिशांच्या राजशाहीचं ते प्रतीक होतं, त्याचं नाव बदलून कर्तव्य पथ केलं. आपण जे काही कायदे आतापर्यंत फॉलो करत होतो त्यात जास्तीत जास्त कायदे हे ब्रिटिशांच्या कायद्यानुसार त्याच प्रतीने आपण आज राबवत होतो आणि त्यामुळे समाजात जो काही सकारात्मक बदल व्हायला पाहिजे होता तो बदल होण्याच्या ऐवजी कायद्यांबद्दल एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत होत्या. न्यायालयीन पद्धत बऱ्याच मार्गाने प्रभावी ठरत नव्हती. त्याचा प्रभावीपणा वाढवावा आणि न्यायालयीन सिस्टम ही लोकांशी समाजाशी सुसंगत असावी, न्याय प्रणाली संविधानाशी आणि लोकांशी सुसंगत असावी, त्यामुळे काही कायदे बदल करणे आवश्यक होते, काही कायदे घालवणे आवश्यक होते. त्यात आयपीसी द्वारे बदल करण्यात आला. त्याचा अर्थ काय, तर लोकशाहीमध्ये शासन आणि नागरिक यांच्यासाठी कर्तव्य पार पाडायची ही जाणीव करून देणे, प्रत्येक सरकारला ही जाणीव व्हावी, त्याकरता राजपथ ते कर्तव्यपथ असा नवीन प्रवास सुरू झाला. ऐतिहासिक नावं पुन्हा आणली जात आहेत, काही चुकीची नावं दिली गेली होती, त्याच्यामुळे गुलामगिरीची मानसिकता, चुकीचा इतिहास आपल्या युवा पिढीपुढे जात होता, त्यामुळे काही नावं बदलली गेली. त्यामुळे आपल्या स्वतःच्या इतिहासाबद्दल आपल्या मुलांना आपल्या युवांना स्वाभिमान निर्माण व्हावा हा त्याच्या मागचा एक महत्वपूर्ण प्रयत्न होता.
1: सांस्कृतिक वारशाचं डिजिटलायझेशन, विविध राज्यांमधील सांस्कृतिक बंध सेतू अशा प्रयत्नांनी भारतीय संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्यात येत आहे, त्याबद्दल आपण काय माहिती द्याल?
0: भारतीय संस्कृतीला एका सूत्रात बांधण्यासाठी तंत्रज्ञान आणि सामाजिक उपक्रमांचं अतिशय सुंदरमय हे सरकार घालतं. म्हणजे काय, तर सांस्कृतिक जे काय आपले वारसे होते त्याचं डिजिटलायझेशन करायचं. नॅशनल मिशन ऑन मॉन्युमेंट इन ऍक्टिव्हिटीज या अंतर्गत प्राचीन हस्तलिखितांचे, मंदिरांचे आणि कलाकृतींचे डिजिटल जतन केलं जात आहे, त्यामुळे आपली प्राचीन ज्ञान परंपरा भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित झाली. त्यातच एक कन्सेप्ट अजून आहे, ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी, त्याला TKDL म्हणतात. हे सुद्धा एक डिजिटल संकलन आहे भारतीयांचं. त्याच्यामध्ये आयुर्वेद, युनानी, सिद्ध, योग यासारख्या भारतीय वैद्यकीय पद्धतींचे प्राचीन ज्ञान दस्तऐवजी करून ठेवले जाते. नंतर 3.6 लाखांहून अधिक उपचार पद्धती या ग्रंथालयात सामील केल्या जात आहेत. त्याच्यामध्ये 5 आंतरराष्ट्रीय भाषा जसं इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी आणि स्पॅनिश या भाषांमध्ये त्याला रुपांतरित करून ठेवण्यात आलेलं आहे. नंतर जे काही वेगवेगळे पेटंट मिळतात, US पेटंट किंवा अमेरिकन पेटंट ऑफिस, यांच्या लायब्ररीचा ऍक्सेस आपल्या भारतीय लोकांना दिला गेला आहे, ज्यामुळे परदेशी कंपन्यांनी भारताचे जसं हळद, कडुनिंब, इसबगोल, कोरफडीवर चुकीच्या पद्धतीने त्यांनी पेटंट घेतले होते ते आपण रद्द करण्यात यश मिळवलंय. नंतर सांस्कृतिक बंध सेतू, म्हणजे आपण एक भारत श्रेष्ठ भारत हा कन्सेप्ट आता राबवतोय. त्याच्यामध्ये काशी तमिळ संगमम, सौराष्ट्र तमिळ संगमम सारख्या आयोजनांनी उत्तर आणि दक्षिण तसेच पूर्व आणि पश्चिम भारतामधील जे काही प्राचीन सांस्कृतिक संबंध आहेत ते पुन्हा जिवंत झाले. दोन वेगवेगळ्या राज्यातील नागरिकांची एकमेकांची भाषा, संस्कृती, खाद्य संस्कृती एकमेकांना जाणून घ्यावी लागते आणि त्यामुळे हा सेतू जो आहे तो अत्यंत प्रभावी ठरलाय. आणि यात अजून एक महत्वाचा आपण अँगल बघायला पाहिजे की भारताच्या स्वतंत्र लढ्यामध्ये आणि सांस्कृतिक जडणघडणीत आदिवासी समाजाचं खूप मोठं योगदान होतं, परंतु काय झालं की अनेक दशके ते मुख्य प्रवाहातील इतिहासापासून वंचित राहिले. तर मोदी सरकारने या वर्षाला राष्ट्रीय स्तरावरती सर्वोच्च स्थान दिलंय. जसं राणी दुर्गावती, अल्लूरी सीताराम राजू, सिंधू कानू, टंट्याबिल यासारख्या आदिवासी नायकांना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करून त्यांना राष्ट्रीय नायक म्हणून प्रस्थापित केलंय. नंतर आदिवासी संग्रहालय सुद्धा तयार करायला सुरुवात केली. भारताच्या स्वतंत्र लढ्यात योगदान देणाऱ्या आदिवासी वीरांच्या स्मृती जतन करण्यासाठी देशामध्ये 10 विशेष आदिवासी स्वतंत्र सैनिक संग्रहालय उभारण्यात येत आहे. थोडक्यात सांगायचे तर गेल्या 12 वर्षातील हे सर्व प्रयत्न भारताला केवळ आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी नसून आपल्या समृद्ध सांस्कृतिक मुळांची घट्ट जोडून एक स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी अत्यंत आवश्यक आणि यशस्वी पावले ठरली आहेत. आणि हे 2047 पर्यंत विश्वगुरु भारत, विकसित गुरु भारत जो बनवायचा आहे त्यासाठी सांस्कृतिक मुळे खूप आवश्यक असतात. कुठलाही देश बघत तेव्हाच होतो सर्व बाबतीत जेव्हा त्याची सांस्कृतिक मुळे घट्ट असतात आणि मोदी सरकार त्याच्यावरती योग्य पद्धतीने काम करीत आहे.
2: श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षातील संस्कृती जतनाच्या या प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीची प्रतिष्ठा वाढलेली आहे. या संस्कृतीचं दर्शन घेण्यासाठी जगाच्या अनेक देशातील नागरिक उत्सुक आहेत. त्याचा फायदा देशाच्या पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठीही होत आहे. जगातील अनेक देशांनी

आपली संस्कृती जपतच आधुनिकतेचा पुरस्कार केला आहे. आपल्या देशाला इतर कोणालाही लाभलेला नाही असा समृद्ध सर्वंकष असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. त्याचं जतन आणि संवर्धन करणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादक जीवन भावसार, प्रसारण सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन शैलेश मोहिते.

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग #5star हॉटेलची गोष्ट.
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत आमचं शेत आमचं शिवार. मंडळी नमस्कार. मंडळी, आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आहे सोमवार, भारतीय सौर 18 ज्येष्ठ शके 1948 अर्थात दिनांक 8 जून 2026. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूया सोयाबीन बीज उत्पादन काळाची गरज आणि संधी याविषयी अनंता दावलबाजे सहायक कृषी अधिकारी यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात या गीतानं.

मंडळी, या गीतानंतर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आता आपण ऐकूयात कृषी सल्ला. मंडळी, सध्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याचा जोर वाढत आहे. यामुळे वीज पडण्याच्या घटना वाढत असून मान्सून पूर्व काळातच शेतातील मशागतीच्या वेळी जनावरांना विजेच्या धक्क्याचा सर्वाधिक धोका असतो. महाराष्ट्रात वीज पडून होणारे पशु मृत्यू सर्वाधिक आहेत. विशेषत मराठवाडा, विदर्भातील कमी वृक्षसंख्या, उंच भाग आणि हवामान बदलामुळे येथील जनावरांना विजेचा सर्वाधिक धोका असतो. मंडळी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जनावरांची शरीरक्रिया बिघडून थंडी, थकवा, थरथरणं आणि रोगप्रवेशाचा धोका वाढतो. वीज पडण्याच्या घटना अशा वातावरणात अधिक असून एकाच वेळी अनेक जनावरं मृत्यूमुखी पडण्याच्या घटना अनेक जिल्ह्यांमध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत. मंडळी, वीज पडण्याची जी कारणं आहेत ती विद्युत भार, ढगांमधील पाण्याच्या थेंबाचे आणि बर्फाच्या कणांचे घर्षण सकारात्मक आणि नकारात्मक विद्युत भार निर्माण करतं. विद्युत क्षेत्र, ढग आणि जमीन यांच्यातील विद्युत भाराचं अंतर वाढल्यानं प्रबळ विद्युत क्षेत्र तयार होतं. तापमान आणि आर्द्रता, उष्ण आणि दमट हवामान ढगांची जलद निर्मिती करतं, ज्यामुळं विद्युत भार वाढतो. भौगोलिक घटक, उंच झाडे, पर्वत किंवा धातूच्या वस्तू वीज आकर्षित करतात. मंडळी, या काळामध्ये या उपायांचा अवलंब आपण केला पाहिजे. जनावरांना मोकळ्या जागेत बांधू नये, त्यांना गोठा, शेड किंवा मजबूत इमारतीमध्ये ठेवावं. पावसाचं वातावरण आणि विजेचा कडकडाट होत असल्यास शेतातील कामकाज त्वरित थांबवून जनावरांना बंदिस्त आणि सुरक्षित ठिकाणी हलवावं. गोठ्यातील छत आणि भिंती धातूच्या नसाव्यात, कारण धातू वीज आकर्षित करतात. अचानक आलेल्या वादळाच्या वेळी जर आपले केस उभे राहत असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील तर आपल्यावर वीज कोसळण्याची शक्यता आहे. स्वतःचे रक्षण करण्यासाठी तात्काळ जमिनीवर पाय गुडघ्यात दुमडून एकमेकांना जोडावे, त्याभोवती हातांचा विळखा घालावा, हनुवटी गुडघ्यावर दाबून धरावी, जनावरांना खाली बसवावं. वातावरण निवळल्यानंतर तात्काळ आश्रयस्थान गाठावं. अचानक आकाशात कडकडाट होत असल्यास आणि

सभोवताली फक्त झाडेच असतील तर अशावेळी झाडांच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर जमिनीवर वाकून बसावं. जनावरं पाण्यात असतील तर तात्काळ त्यांना बाहेर काढावं. मंडळी, वीज सुवाहकांपासून सावधगिरी बाळगावी. गोठ्यातील लोखंडी पत्रे, वीजवाहक तारा किंवा विद्युत उपकरणांना स्पर्श टाळावा. गोठ्यातील वीज कनेक्शन विद्युत अर्थिंग योग्य आणि सुरक्षित असल्याची खात्री करावी. आकाशात गडद काळे ढग जमून कडकडाट होत असल्यास गोठ्यातील कुठलीही विद्युत उपकरणं चालू करू नयेत. पशुधनाचे गोठे, कडबाकुट्टी यंत्र आणि गोठ्यातील इतर विजेचे साहित्य योग्यरित्या अर्थिंग केलेली असावीत. अर्थिंग विजेला जमिनीत सुरक्षित मार्ग दाखवते, ज्यामुळे जनावरांवर परिणाम होण्याची शक्यता कमी असते. धातूच्या वस्तू अर्थात लोखंडी साधनं जनावरांजवळ ठेवू नयेत. शेतात काम करणाऱ्यांनी धातूच्या वस्तू जसे कुऱ्हाड, कोयते तात्काळ लांब टाकावेत. धातूची पाणी पात्रे उंच ठिकाणी किंवा मैदानातील खुल्या जागी ठेवू नये, ज्यामुळे वीज आकर्षित होण्याची शक्यता वाढते. मंडळी, कृषी सल्ला आता आपण ऐकलात. वाचक स्वर होता बालाजी गवारे यांचा.

0: मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया सोयाबीन बीज उत्पादन काळाची गरज आणि संधी याविषयी अनंता डावलबाजे, सहायक कृषी अधिकारी यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी नमस्कार. मंडळी, आपला येणारा हंगाम म्हणजे आहे खरीप. खरीपाच्या हंगामामध्ये आपण वेगवेगळी पिकं घेतो आणि आपल्या भागामध्ये प्रामुख्यानं घेण्यात येणारं पीक म्हणजे ते आहे सोयाबीन. मंडळी, आपण जेव्हा सोयाबीनचं पीक घेतो तेव्हा आपल्या पुढे प्रश्न उभा राहतो की आपण सोयाबीनचं बियाणं जे आहे हे आपण घरचंच वापरायचं का बाजारातून आणायचं, आणि बाजारातून आणलं तर त्याची उगवण शक्ती कशी असेल, आपल्या घरच्या बियाण्याची उगवण शक्ती कशी असेल याबद्दलही आपल्या मनामध्ये सांशक्यता असते. मंडळी, आपण जेव्हा एखादं पीक घेण्याचा प्रयत्न करतो आणि ती पीक लागवड करतो त्यापासून आपल्याला उत्पादन आणि उत्पन्न हे चांगलंच मिळावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते, आणि त्याचप्रमाणे आपल्या भागामध्ये सध्याला जास्त प्रमाणात घेण्यात येणारं पीक म्हणजे सोयाबीन, आणि यात सोयाबीनची बीज उत्पादन क्षमता जी आहे ही तपासूनच आपण पेरणी करणं गरजेचं आहे, नव्हे ती काळाची गरज आहे. आणि हे बीज उत्पादन काय आहे, त्याच्यामध्ये संधी काय काय आहेत याबद्दल आज आपण निश्चितच जाणून घेऊयात, आणि याबद्दल माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत अनंता दामोदरराव दावलबाजे, सहायक कृषी अधिकारी कोंढा इथं सध्याला सरकार्यरत आहेत. तेव्हा आपण सोयाबीन बीज उत्पादन काळाची गरज आणि संधी या विषयानं सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. तेव्हा मी आपणा सर्वांच्या वतीनं सरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, आज आपण जो विषय ठेवलेला आहे सोयाबीन बीज उत्पादन काळाची गरज आणि संधी, तर सर ही बीज उत्पादनाची ही जी संधी आणि गरज जी आहे याबद्दल आपण काय सांगणार बरं?
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आकाशवाणीच्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की खरीप हंगामाची लगबग सुरू आहे, तसे सोयाबीन पीक आपण घेत असतो, तरी सर्व शेतकऱ्यांनी सदर सोयाबीन पीक हे आपण पेरतो, परंतु त्यासाठी बीज उत्पादन एक कार्यक्रम आहे जेणेकरून बियाणे उत्पादन हा शेतकऱ्यांनी घेणे अपेक्षित आहे, तर त्यासाठी एक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत प्रोत्साहनपर अनुदान आहे त्या योजनेमध्ये, आणि विशेष करून नांदेड जिल्ह्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सर्व निवड गावांमध्ये बीज उत्पादन कार्यक्रम राबवला जातो, तसेच त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सोयाबीन बीज उत्पादन घेणे गरजेचे आहे जेणेकरून त्यांना मार्केटपेक्षा 20-25% रक्कम ही अधिकची बियाण्यातून त्यांना मिळते, यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो.
0: खूप छान सर. सर, आता आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जी काही बीज उत्पादनाची कामं चालतात याबद्दल सांगितलं. सर, या नानाजी देशमुख कृषी संजीवनी जो प्रकल्प आहे या प्रकल्पाबद्दल थोडीशी आमच्या शेतकऱ्यांना माहिती द्या.
1: या प्रकल्पामध्ये विशेष करून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा ज्या ठिकाणी हवामान अनुकूल प्रकल्प आहे ज्यामध्ये की शेतकऱ्यांनी विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी जसे की बा बीज उत्पादन आहे, परत त्याच्यामध्ये शेततळे आहेत, तसेच बीज उत्पादन कार्यक्रम आहेत, परंतु दुसऱ्या पण योजना शेततळे आहे, फळबाग लागवड आहे, परत त्याच्यामध्ये व्हर्मी कंपोस्टचं आहे, विहिरीमध्ये विहीर पुनर्भरणाचा हा पण लाभ घेता येईल, तसेच या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला एक चांगल्या प्रकारे अनुदानाचा लाभ घेण्यात येईलच, परंतु बीज उत्पादनाचा कार्यक्रम हा घेणे आवर्जून सांगायचे किंवा बीज उत्पादनाचा कार्यक्रम सर्व शेतकऱ्यांनी घेणे अपेक्षित आहे, त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत जे गावं येणार आहेत त्या गावातील सर्व शेतकऱ्यांनी बीज उत्पादन कार्यक्रमासाठी महाबीजकडे नोंद करून फाउंडेशन बियाणं घेऊन ते प्रमाणित बियाणं

0: करण्यासाठी शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.
1: खूप छान सर. सर, आता आपण सांगितल्याप्रमाणे नानाजी देशमुख कृषी संजीवनी जो प्रकल्प आहे, या प्रकल्पांतर्गत शासनाच्या अनेक योजना ज्या आहेत ते राबवण्याचा प्रयत्न होत असतो, आणि त्यातून सध्याचा जो विषय महत्त्वाचा विषय असं म्हणता येईल की आता येणारा हंगाम जो आहे खरीप हंगाम आहे, आणि या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना जे आहे बीज जे लागणारं आहे आणि त्याचं उत्पादन चांगल्या प्रकारे कसं करता येईल आपल्याला, याबद्दलही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन देखील करण्यात येत असतं. सर, या नानाजी देशमुख कृषी संजीवनी जो प्रकल्प आहे, या प्रकल्पांतर्गत अर्थात किंवा हा प्रकल्प जो आहे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये कुठे कुठे चालू आहे? बरं,
0: नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुक्यामध्ये सुरू आहे. तसेच प्रत्येक तालुक्यामध्ये, जसं की बा अर्धापूर उदाहरणात घ्या, तिथं 8 गावं आहेत. नांदेडमध्ये आहेत काही, म्हणजे 16 तालुक्यामध्ये निवड गावं आहेत सिलेक्टेड.
1: खूप छान सर. बरं सर, आपला मूळ

0: तालुक्यामध्ये सुरू आहे, तसेच प्रत्येक तालुक्यामध्ये जसं की बा अर्धापूर उदाहरणात घ्या, तिथं 8 गावं आहेत, नांदेडमध्ये आहेत काही, म्हणजे 16 तालुक्यामध्ये निवड गावं आहेत सिलेक्टेड.
1: खूप छान सर. बरं सर, आपला मूळ विषय जो आहे आजचा सोयाबीन बीज उत्पादन काळाची गरज, तर सर हे बीज उत्पादन करत असताना याच्या तांत्रिक बाबी ज्या आहेत, ह्या तांत्रिक बाबी कोणत्या कोणत्या आहेत? बरं,
0: यामध्ये कसं आहे, सोयाबीनचं बीज उत्पादन जर घ्यायचं असेल तर महाबीजकडे नोंद करून त्यांच्याकडून फाउंडेशन बियाणं घेणे, आणि फाउंडेशन बियाणं घेतल्याच्या नंतर प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याचा उगवण क्षमता तपासूनच आपल्या शेतामध्ये पेरणे, पेरताना काळजी घ्यायची म्हणजे किंवा त्याचं बीज उत्पादन घेण्यासाठी आयसोलेशन अंतर, जसे की विलगीकरण अंतर आहे किंवा त्याच्यामध्ये 3 मीटरचं विलगीकरण अंतर आहे, त्यामध्ये असं आहे किंवा दुसऱ्या इतर वाहनं जे आहेत तर त्या वाहनाचं भेसळ टाळण्यासाठी 3 मीटर अंतर ठेवूनच बीज उत्पादनाचा कार्यक्रम घेणं गरजेचं आहे.
1: खूप छान सर. सर, बीज उत्पादन करणं म्हणजे आपल्या घरच्या घरीही बीज उत्पादन करता येतं आणि बाजारातून सुद्धा बियाणं मिळतं, तर सर घरच्या घरी बीज उत्पादन जेव्हा करायचं तेव्हा त्याची प्रक्रिया आपल्याला कशी कशी करावी लागेल? बरं,
0: त्याच्यामध्ये सर बीज उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्या घरचं जे बियाणं आहे गुणवत्तापूर्ण जातीवंत बियाणं घेणं गरजेचं आहे, ज्यामध्ये किंवा विद्यापीठाच्या जशा शिफारसी आहेत म्हणजे की कमी कालावधीचे पिकं आहेत आपले, जसं सोयाबीन आहे MAUS 612 किंवा जे जातीवंत बियाणं आपल्याला पुढे न्यायचं आहे तर त्यासाठी घरचं बियाणं म्हणजेच आपलं महाबीजकडचं बियाणं घ्यावं लागेल, जेणेकरून काय होईल की किंवा विद्यापीठातलं बियाणं आपल्याला आणून ते बीज उत्पादन घेण्याचा भाग असा आहे की भविष्यामध्ये शेतकऱ्यांना बीज उत्पादक बनवणे, की जेणेकरून जसं ज्या कंपन्या बियाणं विक्री करतात ते आपल्यासारख्या शेतकऱ्यांकडंच ते बियाणं पेरल्या जाते, त्यानुसारच ते बियाणं तयार होते आणि ते पेरल्या जाते, तर त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून आपल्या शेतामध्ये जसे की परभणी कृषी विद्यापीठ किंवा विद्यापीठाअंतर्गत जे संशोधन झालेलं बियाणं असते जसं की बा MAUS 612 MAUS 158 MAUS 71 या ज्या व्हरायटी आहेत या व्हरायट्या घरी आणून म्हणजे जाती सोयाबीनच्या त्या पेरल्याच्या नंतर तर त्यानुसार त्यांनी बीज उत्पादन घेणं गरजेचं आहे आणि इतर शेतकऱ्यांना जवळपासचे आपण एक चांगलं बियाणं आहे म्हणून विक्री करू शकतो.
1: खूप छान सर. आता सर, आता आपण सांगितलं की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जे बीज उत्पादन प्रक्रिया चालते, तर ही सर केवळ सोयाबीनसाठीच आहे का काही इतर काही पिकं असतील? किती पिकांसाठी आहे? बरं,
0: खरीपातले जवळपास जसे की तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, या पिकांना पण आपल्याला भाजीपाला उत्पादक जे शेतकरी असतात त्यांनी बीज उत्पादन जरी घेतलं जसं की मिरची आहे, टोमॅटो आहे, या पण पिकामध्ये त्यांना बीज उत्पादन घेऊन नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळता येते, पण यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जे मार्गदर्शक सूचना आहेत त्याच्या अधीन राहून सदर कार्यक्रम हा राबवल्या जात असतो. याबाबत सर्व शेतकऱ्यांनी म्हणजे माहिती घ्यावी आणि काही अडचण असेल तर सहाय्यक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा.
1: खूप छान सर. सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आता आपण सांगितल्याप्रमाणे जे बीज उत्पादन केल्या जातं आणि खरीप हंगामासाठी जी लागणारी पिकं आहेत ह्या सर्वच पिकांचं सुद्धा हे केलं जातं सर, तर ही सोयाबीनचं जेव्हा आपण बीज उत्पादन करतो तर या बाबतीमध्ये बीज उत्पादन करण्याची जी प्रक्रिया आहे याबद्दल आपण काय सांगणार? बरं,
0: यामध्ये सर सांगायचं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून जसं की बियाणं खरेदीपासून ते पेरणी त्याच्यानंतर त्याचे भेसळ काढणे त्यामध्ये आयसोलेशन अंतर म्हणजे विलगीकरण अंतर परत मग त्यामध्ये त्याची आंतरमशागत आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये सर्व बाबी त्याच्यामध्ये कीड व्यवस्थापनाच्या येतात, जेणेकरून सदर पिकाचं म्हणजे उत्पादन महत्वाचं म्हणजे बीज प्रक्रिया करूनच सदर बियाणं पेरणे अपेक्षित आहे.
1: खूप छान सर. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन बीज उत्पादन प्रक्रिया काय आहे, ती कशी चालवली जाते याबद्दल सरांनी खूप चांगलं असं मार्गदर्शन करत आहात. सर, शेवटी जाता जाता एक तुम्हाला प्रश्न करेल की या सोयाबीन बीज उत्पादन जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना सल्ला काय द्याल? बरं सर,
0: सर्व शेतकऱ्यांना माझा असा सल्ला राहील, पण जे बियाणं पेरतो ते बियाणं पेरल्याच्या नंतर त्याचं मूल्यवर्धन होणं

0: हे महत्त्वाचं आहे. जसं की बात आपण मार्केटला जे बियाणं आपण साधारण सांगायचं म्हणजे की खुल्या बाजारातून किंवा आपण बीज कृषी सेवा केंद्रातून बियाणं आणून जे पेरणी करतो तर त्याच्यापासून ते बीज उत्पादन होत नाही आहे. त्यासाठी फाउंडेशन बियाणं आणल्याच्या नंतर त्याचं एक ते मार्केटपेक्षा 20 ते 25% दरांनी जास्तीचा भाव त्या बियाण्याला मिळतो. तरी शेतकऱ्यांनी गटामार्फत येऊन जर बीज उत्पादन कंपनी स्थापन केली तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत बियाणे प्रक्रिया एक युनिटची स्थापना पण करता येते. 60% अनुदानावर पण आहे. गोडाऊनची निर्मिती पण करून स्वतः जसे इतर कंपन्या बियाणं बाजारामध्ये विकतात तसं गावातील एखाद्या गटाने म्हणजे जसं की एखाद्या गावात गटांनी म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत जे निवड गाव आहेत त्या गावातील गटांनी जर एकत्र येऊन बीज उत्पादन घेतलं तर यानुसार त्यांना अधिकचा नफा मिळू शकतो.
1: खूप छान सर. खरंच शेतकरी बंधूंनो, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण बीज उत्पादन प्रक्रिया राबवून आपणही हे बीज जर बाजारामध्ये पोहोचवलं तर निश्चितच आपल्याला आर्थिक लाभ सुद्धा मिळू शकतो. आणि सर्व शेतकरी बांधवांनी समजा मिळून जर हे केलं तर निश्चितच आपल्या गावाचा विकास होण्यासाठी सुद्धा खूप मोठा हातभार लागू शकतो असा सल्ला देखील सरांनी आपल्याला दिला. सर, आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
1: मंडळी, आत्ताच आपण सोयाबीन बीज उत्पादन काळाची गरज आणि संधी याविषयी अनंता दावलबाजे, सहायक कृषी अधिकारी यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.

आणि मंडळी, याबरोबरच आजचा आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. मंडळी, या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं बालाजी गवारे यांचं, निर्मिती सहाय्य राहुल अत्राम आणि सादरकर्ते विश्वास वाघमारे. बरे तर मंडळी, पुन्हा आपण भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8 वाजत आहेत. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. हे कार्यक्रम आपण ऐकाल रात्री 11:10

अरे संसार संसार या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. बरे श्रोते, याबरोबरच माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम संपला. तेव्हा निरोप द्या. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. तेव्हा पुन्हा उद्या भेटूया. नमस्कार.

माझा आवार माझा शिवार हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8 वाजलेले आहेत. ठीक 8 वाजून 5 मिनिटांनी आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या.

आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं, पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात, पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही।

प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.

0: श्रोतो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र देऊन वीर सैनिकांचा गौरव. एनडीए आघाडीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीला 25 पक्षांचे नेते उपस्थित. विशाखापट्टणममध्ये स्टील प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी. प्रधानमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर. फिलिपीन्समध्ये झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू, 200 जास्त जखमी. आणि न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय. देशाच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांना कर्तव्य बजावताना दाखवलेल्या अदम्य धैर्य आणि शौर्यासाठी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध शौर्य पदकं प्रदान करण्यात आली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपतींनी संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेश पोलीस दलातल्या जवानांना 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र प्रदान केली. लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे आणि पोलीस सेवेतले निरीक्षक रामेश्वर देशमुख यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं, तर सैन्य दलात शिपाई म्हणून असलेले प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. देशभरातल्या 100 औद्योगिक पार्कचा विकास करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज भव्य पोर्टलचं उद्घाटन केलं. कामगारस्नेही पायाभूत सुविधा, विश्वसनीय प्रणाली, डिजिटल प्रशासन यंत्रणा असणारी एकात्मिक औद्योगिक परिसंस्था तयार करणं हे या पोर्टलचं उद्दिष्ट आहे, असं गोयल यांनी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात सांगितलं. गुंतवणूकस्नेही औद्योगिक पायाभूत सुविधा तयार करून भारताच्या उत्पादन परिसंस्थेला बळकट करण्यासाठी हा उपक्रम उपयोगी आहे, असं त्यांनी सांगितलं. भव्य पोर्टलच्या खर्चासाठी सरकारनं 33,660 कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. इंडिया आघाडीनं आज नवी दिल्लीत बैठक घेऊन विविध विषयांवर

चर्चा केली, त्यात प्रत्येकानं आपली मतं मांडली, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्यासह 25 पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. दर 2 महिन्यांनी अशी बैठक घेण्यावर सर्वांचं एकमत झालं. त्यानुसार पुढची बैठक हैदराबादला होणार आहे, असं खरगे यांनी सांगितलं. दरम्यान 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे, असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे. हेच मत उद्धव ठाकरे यांचं असल्याचं त्यांनी सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य सुखेंदू शेखर राय यांनी आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी तो स्वीकारला असल्याचा आणि ती जागा रिक्त झाल्याचं राज्यसभा सचिवालयानं सांगितलं आहे. राज्यसभेत माझा कार्यकाळ 2029 पर्यंत होता, पण पुढे काम करणं मला अवघड झाल्यामुळे मी पक्षातून तत्वत राजीनामा दिल्याचं राय यांनी याआधी सांगितलं होतं. आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम जिल्ह्यामध्ये वायझॅक स्टील प्लांट इथे वितळलेलं लोखंड अंगावर सांडल्यानं 8 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. क्रेनच्या माध्यमातून वितळलेलं लोखंड दुसरीकडे नेत असताना ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने मदत करण्याचे आदेश दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरं व्हावं अशा सदिच्छा दिल्या आहेत. तसंच प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून येत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. फिलिपीन्समध्ये आज सकाळी झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू झाला तर 200 जास्त जखमी झाले. फिलिपीन्सच्या दक्षिण समुद्र किनारी भागात झालेल्या या भूकंपाची तीव्रता 7.8 रिक्टर इतकी होती. भूकंपानंतर सुनामी आल्यानं अधिक नुकसान झालं. सुनामीचे धक्के इंडोनेशिया, पलाऊ आणि दक्षिण जपानपर्यंत जाणवले. पश्चिम आशियात इराण आणि इस्रायलने आज 8 एप्रिलच्या युद्धविरामानंतर परस्परांवर हल्ले सुरू केले आहेत. शस्त्रसंधीनंतर इराणने इस्रायलवर काल पहिल्यांदा क्षेपणास्त्र हल्ला केला. या घटनेनंतर इराणच्या हल्ल्यांना इस्रायलने प्रत्युत्तर देऊ नये असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. शस्त्रसंधी कायम ठेवून दोन्ही देशांनी वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गाने पुढे जावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं आहे. मात्र तो सल्ला न जुमानता इस्रायलने इराणवर प्रतिहल्ला चढवला आहे. या हल्ले प्रतिहल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. यमनमधल्या हुथी बंडखोरांनी युद्धात उडी घेतली असून इस्रायलवर हल्ले करायला सुरुवात केली आहे. दरम्यान आपण आक्रमण थांबवत असल्याचं इराणच्या सेनादलांनी जाहीर केलं आहे. मात्र इस्रायल किंवा इस्रायलच्या समर्थकांनी दक्षिण लेबनॉनसह कुठेही आक्रमण केलं तर आतापेक्षा जास्त गंभीर परिणाम होतील असं इराणनं स्पष्ट केलं आहे. या परिसरात हवाई वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून इराक आणि सिरियाने आपापल्या हवाई हद्दी बंद केल्या आहेत. दरम्यान इराणमधल्या भारतीयांनी लवकरात लवकर देश सोडावा असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केला आहे. आर्मेनियामध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत सत्ताधारी सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट पक्षाला बहुमत मिळालं आहे. प्रधानमंत्री निकोल पशिनियान यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं 49.8% मतं मिळवली. स्ट्रॉंग आर्मेनिया अलायन्स ही आघाडी 23.2% मतं मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर आर्मेनिया अलायन्स केवळ 9.9% मतं मिळवू शकला. आर्मेनियाचे संबंध पाश्चात्य देशांबरोबर वाढवण्याच्या प्रयत्नांना मतदारांनी कौल दिल्याचं मानलं जात आहे. निवडणुकीतल्या विजयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल पशिनियान यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आर्मेनिया संबंध अधिक दृढ व्हावेत याकरता त्यांच्याबरोबर एकत्र काम करण्याची इच्छा मोदी यांनी व्यक्त केली आहे. न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज 3र्याच दिवशी अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, के एल राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52

धावांच्या जोरावर 8 बाद 564 धावांचा पहिला डाव काल घोषित केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव आज 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावातच गारद झाला. भारतातर्फे दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदरनं 4, कुलदीप यादवनं 3 तर मानव सुतार आणि महम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले, तोच सामनावीर ठरला. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारं पश्चिम बंगाल हे देशातलं 36व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ठरलं आहे. यात प्रतिकुटुंब वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण मिळतं. राज्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल सरकारने आज नवी दिल्लीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण झाली. आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगाने विस्तार झाला आणि 1956-57 आकाशवाणी हे नाव संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोली भाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र देऊन वीर सैनिकांचा गौरव. इंडिया आघाडीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीला 25 पक्षांचे नेते उपस्थित. विशाखापट्टणममध्ये स्टील प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी. प्रधानमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर. फिलिपीनमध्ये झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू, 200 जास्त जखमी. आणि न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

दधकी भरी मटकी लई जात रही डगर बीच। आहट सुन जियरा गयो धड़क धड़क।

मन की अगन को है नहीं जाना।

पतंगा जल जल जल मर जाए ये दीपक।

पतंगा जल जल जल मर जाए, ये दीपक झूम झूम लहर।